श्रुतीहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 26 आषाढ 1948 अर्थात 17 जुलै 2026. सकाळचे 5:58:30 झालेत. पहिल्या प्रसारण सभेत मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

0: बार को लॉर्ड्स में खेला जाएगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। सकाळचे 6:05 आणि 12 सेकंद झालेत। श्रोतेहो आता ऐकूया आजचा सुविचार। स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, उदात्त ध्येयासाठी केलेलं बलिदान कधीही वाया जात नाही। आजचा सुविचार आपण ऐकलात। आता मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मीनाक्षीबेन देसाई यांच्या स्वरातलं महालक्ष्मी अष्टक।

राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत एकनाथ महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. हा अभंग गायला होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: समूह स्वरातलं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते विनयचंद्र मौदकल्य. मंगल प्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता कृषीवाणी कार्यक्रमामध्ये ऐकूया हवामानावर आधारित कृषी सल्ला. याचं वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, ग्रामीण कृषी मोसम सेवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मोसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडळी, ज्या भागात पावसाच्या कमतरतेमुळे भात खाचऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे त्या ठिकाणी शक्य असल्यास नदी, ओढे, विहीर, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी वळवून चिखळणी आणि पुनर्लागवडीसाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था करावी. पुनर्लागवडीसाठी 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची 5 ते 6 पानं फुटलेली, जातींच्या पक्वता कालावधीनुसार 21 ते 27 दिवसांची रोपं लावणीसाठी वापरावीत. भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखळणी करावी. चिखळणीनंतर फळी मारून जमिनीचा पृष्ठभाग समपातळीत आणावा, म्हणजे शेतात सर्वत्र पाण्याची पातळी सारखी ठेवता येते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. लावणी सरळ आणि उथळ करावी. उथळ लावणी केल्याने फुटवे चांगले येतात. एका चुडात 3 रोपं लावावीत. संकरित भातासाठी एका चुडात 1च रोप लावावं. भात रोपवाटिकेमध्ये कमी पावसाच्या किंवा अपुऱ्या पावसाच्या परिस्थितीत जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीनुसार आवश्यकतेनुसार संरक्षक सिंचन द्यावं. सिंचनासाठी नदी, ओढे, विहिरी, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतातील पाण्याचा वापर करावा. संरक्षक सिंचन देण्यापूर्वी वेळेवर तण नियंत्रण करावं. ज्या भागात भात रोपांची पुनर्लागवड पूर्ण झाली असून कमी पावसामुळे किंवा पाऊस नसल्यामुळे पुनर्लागवड केलेल्या भात खाचरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे त्या ठिकाणी शक्य असल्यास नदी, ओढे, विहिरी, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी वळवून भात खाचरात 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी राखावी. पावसाच्या कमतरतेमुळे भात रोपवाटिकेमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोपवाटिकेचं किडीच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण करावं. प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरोपायरिफॉस 20% EC 50 मिलीलिटर किंवा लॅम्डा साय हॅलोथ्रीन 5% EC 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मंडळी, दमट हवामानामुळे पाणथळ भातशेतीच्या ठिकाणी जिथे पाण्याचा निचरा होण्याची सोय कमी असून पाणी साचून राहतं तिथे निळ्या भुंग्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकाचं किडीच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण करावं. तसंच भात खाचरात पाणी खेळतं राहील असं पाहावं. खाचरात पाणी जास्त काळ न साठता 2 ते 3 दिवसांच्या अंतरानं फोडून लावावं आणि नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. नियंत्रणासाठी पाऊस नसलेल्या काळात क्विनॉल्फॉस 25% EC 40 मिलीलिटर किंवा लॅम्डा साय हॅलोथ्रीन 5% EC 5 मिलीलिटर किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड 50% ASP 12 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: कृषीवाणी कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला आत्ताच आपण ऐकलात. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. श्रोतेहो, कृषीवाणी कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करू 2:00 PM.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील.

0: मी ते सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 6:45 आरोग्यम धनसंपदा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मुतखडा आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा ही समस्या मूत्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या क्षार कणांच्या एकत्रीकरणाने निर्माण होते. मूत्रामध्ये समाविष्ट असलेले क्षारकण लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जात असतात, परंतु काही वेळा हे क्षारकण बाहेर टाकले न जाता किडनीच्या भागामध्ये साठले जातात. प्राथमिक अवस्थेत हे क्षारकण शांत असतात, त्यामुळे रोग्याला काहीही वेदना जाणवत नाहीत. परंतु कधीकधी हे कण मूत्रप्रवाहासोबतच मूत्रनलिकेत अडकून पडतात, त्यामुळे रुग्णास असह्य वेदना होतात. मूत्रखडा निर्माण होण्यामागे काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अंतर्गत चयापचय क्रियेमध्ये बिघाड निर्माण होणे. हा बिघाड निर्माण झाल्यामुळे मूत्रामध्ये क्षाराचे प्रमाण वाढते आणि मूत्रखडा तयार होतो. दुसरे कारण म्हणजे अत्यधिक मांस, प्रोटीनयुक्त पदार्थ, आम्ल पदार्थ, मैदा, पिठी साखर, चहा, कॉफी, तिखट आणि मसालेदार पदार्थांच्या अधिक सेवनाने चयापचय क्रियेवर दाब पडतो. त्यामुळे यकृत काही रासायनिक पदार्थांचे सेवन करण्यास असमर्थ ठरते आणि हे क्षारयुक्त पदार्थ मूत्रावाटे बाहेर पडण्याऐवजी किडनीमध्ये पोहोचतात. किडनीमध्ये हे क्षारकण एकत्रित येऊन मूत्रखड्याचे रूप धारण करतात. अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करणे, पाणी पिण्याचे प्रमाण कमी असणे, व्यायाम आणि शारीरिक श्रमाचा अभाव, दीर्घकालीन क्रियाहीनता ही सुद्धा मूत्रखडा निर्माण होण्यामागील सहायक कारणे आहेत. मूत्रखडा हा विकार दूर करण्यासाठी किंवा हा आजार होऊ नये यासाठी योगातील काही आसने आणि क्रिया महत्त्वाची ठरतात. आपल्या क्षमतेनुसार सूर्यनमस्काराचा नियमित अभ्यासाने मूत्रखड्याचा विकार टाळता येतो. तसेच त्रिकोणासन, वज्रासन, मार्जरी आसन, व्याघ्रासन, सुप्त वज्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, भुजंगासन, ताडासन, तिर्यक ताडासन, नौकासन, अर्धमत्स्येंद्रासन, पश्चिमोत्तानासन, कुर्मासन या आसनांच्या अभ्यासासोबतच भस्त्रिका आणि नाडीशोधन प्राणायामाचा अभ्यास मूत्रखड्याचा त्रास दूर करण्यासाठी लाभदायक ठरतो. मूत्रखड्याचा विकार दूर करण्यासाठी पाचन संस्थेचे कार्यही व्यवस्थित होणे गरजेचे असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाखाली शंख प्रक्षालनाचा अभ्यास करावा. पाचनाचे कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी भावनात्मक आणि मानसिक ताणतणाव दूर करणेही गरजेचे असते. त्यासाठी योगनिद्रा आणि उदरश्वसनाचा अभ्यास करणे लाभदायक ठरते. मूत्रखडा या विकारापासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त असलेला योगाभ्यास रुग्णाने आपापल्या आजाराची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा. त्यासोबतच पायी चालणे, नियमित व्यायाम, थोडेफार शारीरिक श्रम, संतुलित आणि शुद्ध शाकाहारी आहार यांचे सेवन केल्यामुळेही या विकारापासून मुक्त होण्यास मदत मिळते. आठवड्यातून निदान एक दिवस उपवास करावा, त्यामुळे मूत्र उत्सर्जन प्रणाली क्रियाशील होऊन मूत्राशय साफ होते आणि मूत्रखडा हा आजार होण्याची शक्यता टाळता येते.
0: आत्ताच आपण मूतखडा आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, प्रत्येक माणसाचा निसर्गाकडे ओढा असतो, पण निसर्गाकडे बघायचे आपले दृष्टिकोन वेगवेगळेच असतात. कधी आपण आदरयुक्त भीतीने, तर कधी कुतूहलानं, तर कधी पूर्णपणे अलिप्तपणे अविचारानं निसर्गाकडे बघत असतो. जंगलांचा किंवा निसर्गातील चक्रांचा विचार आपण क्वचितच करतो, नाही का? श्रोते हो, 1960 उत्तरार्धात पाश्चिमात्य देशांमधून पर्यावरण चळवळ सुरू झाली आणि थोड्याच काळात तिचं लोण जगभर पसरलं. या चळवळीमुळं पर्यावरण, जैवविविधता, नैसर्गिक स्रोत यांच्या संरक्षणाबद्दल तसंच संधारणाबद्दल जागतिक पातळीवर प्रयत्न चालू झालेत आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे इको टुरिझम सारखे विचारधारा हा पर्यटन प्रकार या 20-25 वर्षांमध्ये वाढीला लागला आहे. आणि सध्या जगामध्ये पर्यटनामधील सर्वात आघाडीचा हा पर्यटन प्रकार आपल्याला म्हणता येईल. इको टुरिझम म्हणजे पर्यटनाचा नुसता एक प्रकार नाही, तर ही एक विचारधारा आहे. यामागे काही तत्वज्ञान सुद्धा आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. निसर्ग, पर्यावरण यांचा समतोल ढासळू न देता आणि नैसर्गिक स्वरूपांबरोबर वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांचा अनुभव देणारं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं म्हणता येईल. अभयारण्य आणि नैसर्गिक वैविध्याचे ठिकाण यांना भेटी देऊन तिथल्या वनस्पती, प्राणी आणि स्थानिक लोकांच्या संस्कृतीची ओळख करून अनुभव घेणे म्हणजे सुद्धा इको टुरिझमच. जाणीवपूर्वक प्रवास की त्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण आणि स्थानिक लोकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होते अशी व्याख्या केली आहे लिनबर्ग यांनी. इको टुरिझम म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या सुयोग्य आणि जबाबदार पूर्ण प्रवास. नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता जाणून घेण्यासाठी केलेला प्रवास आणि ज्या प्रवासातून मिळणारं उत्पन्न संस्कृती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठीच खर्च होतं असं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं राईल आणि ग्रास यांचं मत आहे. या पर्यटन प्रकारातला अनुभव हा एक शैक्षणिक अनुभव असतो आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या अपेक्षा ठिकाणं पाहणं नसून ठिकाणांबद्दल, तिथल्या निसर्गाने, संस्कृतीबद्दल माहिती करून खेळणं हाच असतो. इको टुरिझम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी इको टुरिझम आणि निसर्ग पर्यटन यातला फरक समजावून घेणे आवश्यक आहे. निसर्ग पर्यटनामध्ये गिर्यारोहण, प्रस्तररोहण किंवा व्हाईट वॉटर राफ्टिंग यापासून वन्यजीव बघण्यासाठी असलेल्या सफारी अशा विविध गोष्टी मोडतात. पण इको टुरिझम हा विचार किंवा पर्यटन प्रकार या गोष्टींपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो किंवा या चारही गोष्टींचा इको टुरिझम हे एकत्रीकरण आहे असं म्हटलं तर योग्य ठरेल. श्रोते हो, वेळेची मर्यादा बघता इको टुरिझम याविषयी उर्वरित माहिती आपण उद्याच्या भागात ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झालेत. आता रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची.

या रूपरेषानंतर लगेचच म्हणजे 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअरचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा. 8:40 पायी वारी पंढरीची. संत ज्ञानेश्वर महाराज पाल

वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्यस्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत. 10:30 वाजता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 आपण ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये सर्वसमावेशक समाजाच्या दिशेने याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले हिने साधलेला संवाद, तसंच आजची रेसिपी आणि आठवणीतील गाव मोझरी याविषयी ऐकाल. 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शुभलक्ष्मी कुलकर्णी यांचं गायन. श्रोतेहो, हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये जागतिक न्याय दिवसानिमित्त ॲडव्होकेट अभया शेळकर यांच्याशी साधलेला संवाद ऐकाल. युवावाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 कार्यक्रम गीतबहार. यामध्ये ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीताचा आनंद आपण घ्याल. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये पॉलीहाऊसमधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर वैष्णवी डोळस सहाय्यक प्राध्यापिका उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:15 आपण ऐकाल पॉप म्युझिक. 7:30 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा या कार्यक्रमाचा आनंद आपण घ्याल. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित मनोहर चिमोटे यांचं हार्मोनियम वादन आम्ही प्रसारित करणार आहोत. शिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजतायत. आमची या नंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
3: थंडगार लस्सी नि चवदार दूध, वारणाचेच दही नि वारणाचेच तूप, सर्वांना

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर, शारदा माता म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी आणि स्वामी विवेकानंदांच्या गुरुमाता. या शारदा मातांना लहानपणी एक टोपण नाव होतं आणि त्यांना घरी त्यांच्या कुटुंबामध्ये सारू या नावाने ओळखलं जायचं. बंगालीमध्ये किती भाषेमध्ये किती गोडवा आहे बघा. ज्या नदीच्या पाण्यामध्ये आम्रवृक्षांची छाया दिसते त्या नदीचं नाव आमोदर. आणि तिथे एक राहणारं कुटुंब होतं नदीकाठी, त्यांचं नाव रामचंद्र मुखोपाध्याय. हे रामचंद्र मुखोपाध्याय आपल्या नावाप्रमाणेच रामभक्तीमध्ये अखंड मग्न असायचे. त्यांचा व्यवसाय होता भिक्षुकी आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं श्यामासुंदरी. या श्यामासुंदरींचं माहेरचं गाव शिहड. आणि बंगालीमधलं जे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे हरिप्रसाद मुजुमदार, त्यांची बहीण. रामचंद्र मुखोपाध्याय आणि श्यामासुंदरी हे एकमेकांना एकदम अनुरूप असणारं जोडतं होतं. आपल्याला जे काही मिळतं हे सगळंच आपलं नसतं, ते भले आपल्या प्रयत्नांनी मिळू देत परंतु ते आपलं नसतं आणि त्याच्यामध्ये समाजाचाही सहभाग असतो. त्यामुळे जे काही आपल्याला मिळतं हे थोडंसं आपण समाजालाही वाटलं पाहिजे असं ओळखून वागणारं हे कुटुंब होतं. एके दिवशी रात्रीची वेळ असताना हे कुटुंब झोपी गेलेलं असताना मुखोपाध्यायांना एक छानसं स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये काय होतं तर लाल वस्त्र नेसलेली अल्लड अशी एक छोटी मुलगी त्यांच्याजवळ आली आणि तिच्या पायातले पैंजण वाजत होते, अगदी सुंदर असा नाद करत होते आणि तिच्या छोट्याशा हाताने तिने रामचंद्र मुखोपाध्यायांच्या गळ्याला मिठी मारली आणि अत्यंत मधुर आवाजामध्ये, अत्यंत गोड आणि बालिश आवाजामध्ये ती म्हणाली की बाबा, मी तुमच्या घरात येणार आहे बरं का लवकरच. मागे एकदा असंच झालं होतं की पूर्वी श्यामासुंदरींच्या स्वप्नामध्ये पण अशीच एक मुलगी आली होती आणि अशीच सूचना तिने दिली होती. आज हे स्वप्न पडलं रामचंद्र मुखोपाध्यायांना. तेव्हा दोघांनी जेव्हा एकमेकांशी उठल्यानंतर बोलले तेव्हा श्यामासुंदरींनी पण सांगितलं की मला पण असंच स्वप्न काही महिन्यांपूर्वी पडलं होतं. दोघांनाही या स्वप्नाचा अर्थ समजला नाही. ती चर्चा तिथेच थांबली आणि शेवटपर्यंत ते गूढच राहिलं. त्यानंतर साधारणपणे एक 8-9 महिन्याचा काळ गेला आणि 22 डिसेंबर 1853 हा तो दिवस आणि त्या दिवशी श्यामासुंदरी प्रसूत झाल्या, अर्थातच मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर लक्षात आलं जे स्वप्नामध्ये रूप बघितलेलं ते रूपच जन्माला आलं त्या मुलीचं. त्या दोघांच्याही लक्षात आलं, दोघांनाही स्वप्नाचा अर्थ लागला आणि दोघांना हेही समजलं अरे ही तर सगळ्यात आईची आदिशक्तीचीच कृपा, साक्षात भगवतीची कृपा. आणि तेव्हा तिचा प्रसाद म्हणून त्या छोट्या मुलीचं, बालिकेचं नाव ठेवलं क्षेमंकरी. श्यामासुंदरींच्या बहिणीला एक मुलगी होती, तिचं नाव शारदा नावाची. दुर्दैवानं ती मरण पावली आणि तिनं एकदा श्यामासुंदरींना गळ घातली. ती म्हणाली, ताई, माझी जी मुलगी शारदा ती तर गेली, आता आपण क्षेमंकरीलाच, ही जी जन्माला आलेली आहे तुमच्या पोटी मुलगी, तिचं नाव आपण शारदा ठेवूया, तिला शारदा म्हणूया का, म्हणजे तिच्याकडे बघितल्यानंतर माझ्या मुलीची आठवण येईल. श्यामासुंदरींना नाही म्हणवेना आणि तेव्हापासून हे जे जन्मजात नाव ठेवलेलं होतं क्षेमंकरी, तिचं नाव झालं शारदा आणि लाडातलं टोपण नाव झालं सारू. आणि तिथे आपल्या शारदा मातांच्या नावात

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: आता आम्ही गेली 2 वर्षांपासून, म्हणजे हे आमचं दुसरं वर्ष आहे, नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा जी घेतली, त्यातून आम्ही प्रत्येक नाटकातून एक असे 57 नाटकांमधून 57 लक्षवेधी अभिनेते निवडलेले आहेत.
1: अच्छा, तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्स वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
0: श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: अहो काका, रस्त्यात तुमचा शी, अहो सगळे आजारी पडतील.
6: ओ चुकलं रे गड्या.
5: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
6: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
7: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
8: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतः पासून सुरुवात कर.
9: सात वाजून 10 मिनिटं होत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
10: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. एमपीएससीकडून संगणक आधारित परीक्षेला स्थगिती. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रीन स्टील प्रकल्प उभारणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि पावसानं ओढ दिल्यानं राज्यात खरीप पेरण्यांचा वेग मंदावला.

आता सविस्तर बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबतच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अंमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. व्यसनमुक्त होण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी व्यसनमुक्ती केंद्रांची साखळी उभारण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसंच शालेय जीवनापासूनच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी इयत्ता 7 ते 10 अभ्यासक्रमांमध्ये अंमली पदार्थ दुष्परिणाम विषयक घटकांचा समावेश करण्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केलं. महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारं राज्य बनवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस री इंजिनिअरिंग अर्थात GPR संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाअंतर्गत शासकीय सेवा अधिक सुलभ पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येत असून सर्व विभागांनी 15 ऑगस्टपर्यंत भरीव प्रगती करावी तसंच प्रत्येक सेवेचं नव्यानं पुनरावलोकन करून कागदपत्रांची संख्या कमी करावी असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डेटा अॅनालिटिक्स एज अ सर्व्हिस आणि गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC संगणक आधारित परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबाबत विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत एक बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की परीक्षा पद्धती पारदर्शीच असली पाहिजे तसंच परीक्षा वेळेत होऊन निकालही वेळेत लागले पाहिजेत. मात्र त्यासाठी सुधारणा करताना प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे संगणक आधारित परीक्षा पद्धती लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी जेणेकरून विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल. त्या अनुषंगानं आता पुढील निर्णय MPSC घ्यावा असंही मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं. या बैठकीनंतर आयोगानं संगणक आधारित परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच NTA जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. एकंदर 20 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEच्या अभ्यासक्रमाअंतर्गत इयत्ता 9वीपासून तिसरी भाषा लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढू शकतो असं निरीक्षण नोंदवत तिसरी भाषा इयत्ता 5वी अथवा 6वीपासून सुरू करावी असं न्यायालयानं सूचवलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली. यातला एक प्रकल्प राजापूरमध्ये तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरीतल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात सी प्लेन सेवा सुरू केली जाणार असून CNG प्रकल्पही लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि पालखी मार्गावर यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. प्रथमच 5G वॉकी टॉकी QR कोड कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन कॅमेरे आणि 350 CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून भाविकांच्या सुरक्षेसह गर्दीचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल आढावा बैठकीत दिली. दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मेंढ्यांचं गोल रिंगण काल काटेवाडीत उत्साहात पार पडलं. त्याआधी ग्रामस्थांच्या वतीनं पालखीचं पायघड्या घालून स्वागत करण्यात आलं. पालखीचा मुक्काम आज सणसर इथं आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं गोल रिंगण चांदोबाचं लिंब इथं लाखो वारकऱ्यांच्या

0: भक्तिभावात पार पडलं. आज पालखीचा मुक्काम तरडगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील विविध पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या स्थानकांमध्ये राज्यातल्या बारामती आणि नांदुरा या स्थानकांचा समावेश आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रायगड जिल्ह्यात जूनमध्ये पावसानं ओढ दिली असली तरी जुलैमध्ये अपेक्षित पावसापेक्षा अधिक पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. धरणातील पाणीसाठा वाढल्यानं पाणी टंचाईचं संकटही दूर झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सुरुवातीच्या काळात रायगड जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं लांबलेल्या खरीपाच्या 80-85% पेरण्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आता पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात 64,000 क्षेत्रावर यंदा भाताची लागवड करण्याचे कृषी विभागाचं उद्दिष्ट आहे. रायगड जिल्ह्याला जुलैमध्ये पावसानं झोडपून काढलं. अपेक्षित पावसाच्या तब्बल 34% अतिरिक्त पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आनंदी असला तरी पावसामुळे नद्यांना आलेले महापूर, दरडी कोसळण्याच्या 55 घटना यामुळे 11 जणांचे बळी गेले. पावसामुळे 20 धरणं 100% भरली आहेत. एकूण धरणात सध्या 88.22% पाणीसाठा आहे. पाऊस आणि धरणातील पाणीसाठा वाढल्याने जूनच्या अखेरीस भेडसावणारे पाणी संकट दूर झाले आहे. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
0: राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला आहे. अनेक भागात दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाच्या 13 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या सरासरी 1,57,47,862 हेक्टर खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजेच केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आतापर्यंत भात 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढील काही दिवसात समाधानकारक पाऊस झाल्यास पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. वर्धा शहरालगतच्या रोठा परिसरात 12 वर्षांच्या एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. गेल्या काही दिवसांच्या खंडानंतर धाराशिव शहरात काल पावसानं हजेरी लावली. हा पाऊस खरीप पेरणीसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा शेतकरी करत आहेत. धुळे जिल्ह्यात धुळे शहर आणि तालुका भागात काल मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांचा तातडीनं निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी काल दिल्या. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेचा 2रा सामना भारतानं गमावला. कार्डिफ इथं झालेल्या या सामन्यात यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघ आता 1-1 असे बरोबरीत आहेत. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 44 षटकात 233 धावात सर्व बाद झाला. इंग्लंडनं 45व्या षटकात 4 गडी राखून विजयासाठीचं लक्ष सहज गाठलं. आता रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची तसंच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. एमपीएससीकडून संगणक आधारित परीक्षेला स्थगिती. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रीन स्टील प्रकल्प उभारणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि पावसानं ओढ दिल्यानं राज्यात खरीप पेरण्यांचा वेग मंदावला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: अकराशे 43 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 7:20 आणि

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: श्रोते हो, आता ऐकूया आजचे दिनविशेष। आज 17 जुलै। 17 जुलै हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या स्थापनेचा आणि गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याच्या प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी पाळला जातो। श्रोते हो, या दिवसाचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाला पाठिंबा देणं आणि सामाजिक स्तरावर मानवी हक्क, शांतता आणि कायद्याचं राज्य राखण्याचं महत्त्व अधोरेखित करणं असं आहे। 17 जुलै 1996 पूर्वीच्या मद्रास शहराचं अधिकृतपणे चेन्नई असं नामकरण करण्यात आलं होतं। मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक बाबूराव बागुल यांचा जन्म 17 जुलै 1930। श्रोते हो, 17 जुलै 1992 भारतीय अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचं निधन झालं होतं। आजचे दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतहो, यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

सकाळचे 7:25 होत आहेत या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे तर सेवा, समन्वय आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा अनोखा संगम. उपचारा इतकीच महत्वाची असते प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, स्वच्छता, जनजागृती आणि प्रत्येक वारकऱ्यापर्यंत वेळेवर आरोग्य सुविधा पोहोचविण्याची व्यवस्था. आजच्या भागात वारकऱ्यांसाठीच्या आरोग्यविषयक सूचना, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव, शासनाचा लोककल्याणाचा दृष्टिकोन आणि प्रत्येक वारकरी ही माऊली आहे या भावनेतून उभी राहिलेली आरोग्यसेवा याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आजही आपल्यासोबत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्यसेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, दिलखुलास या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: यंदा प्रथमच म्हणजे खरं तर या वर्षीच्या वारीमध्ये आरोग्य विभागामार्फत पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी घडत आहेत, त्यातलीच ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं मला वैयक्तिकरित्या सुद्धा वाटतं. एअर ॲम्ब्युलन्स सुविधा आपण यावेळी ठेवण्यात येणार आहे आपल्या वतीने. आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा किती महत्वाची ठरेल?
1: वारीला निघालेल्या वारकऱ्यांचा जो कॉन्फिडन्स आहे या व्यवस्थेवरचा, हा अधिक दृढ व्हावा ही मूळ संकल्पना आमचे सन्मान्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची.
0: बरं.
1: त्याने म्हटले साहेब या संकल्पनेला पुण्यासाठी काय करावं लागेल, चर्चा ज्या होता मग त्यांनी हे सांगितलं की आपण यावेळेस एअर ॲम्ब्युलन्स ठेवू. म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वारकऱ्यांना लिफ्ट करण्यासाठी तिचा वापर होईल.
0: बरोबर.
1: आता फक्त वारकरी तर जीवाची तमाना बाळगतात सहभागी झालेला आहे, पण त्याच्यामागे त्याचा परिवार आहे. तर मला असं वाटतं की एअर ॲम्ब्युलन्स विल एअर लिफ्ट कॉन्फिडन्स ऑफ द पीपल्स अराउंड द वारकरी. म्हणजे वारकऱ्याच्या पाठीशी जी काही मंडळी आहे त्यांचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सचा फायदा होईल.
0: अच्छा.
1: आणि माझी बालपणाची छोटीशी आठवण सांगतो तुम्हाला की वारकऱ्यावर श्रद्धा किती असते. तर पूर्वी समाज तसा तुलनेनं प्रगतही नव्हता, श्रीमंतही नव्हता आणि वाहतुकीची साधनं नव्हती. त्या काळामध्ये गावामध्ये लोकवर्गणी करून दर एकादशीला लोक वारकऱ्याला पाठवायचे.
0: बरोबर आहे.
1: वारकरी परत आला तर त्याचं दर्शन घ्यायचे, त्यांना वाटायचं की मला विठुरायच भेटला आहे. आणि तो बिचारा यथाशक्ती त्याचं मावंजा पण जीव घालायचा. म्हणजे त्या एका वारकऱ्यामागं फक्त त्याचं कुटुंब नाही आहे, त्याचं पूर्ण गाव आहे.
0: पूर्ण गाव आहे.
1: आणि मग या गावाला आश्वस्त करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतोय.
0: निश्चितच एअर ॲम्ब्युलन्स आपत्कालीन आरोग्य सेवा तर पुरवणार आहेच, पण त्यासोबत वारकऱ्याच्या पाठीमागे त्याची वाट पाहणार आहे. तो ज्यांचा विठ्ठल आहे ते त्याचे कुटुंबीय यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची ठरणार आहे. पंढरपूरच्या दर्शनासाठी विठुरायाच्या मंदिरात, मंदिराच्या आसपासच्या परिसरात, चंद्रभागेच्या वाळवंटात दरवर्षी आपण पाहतो लाखो भाविक त्या आठवड्याभरामध्ये असतात. मग ह्या काळामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे जे काही उपक्रम आहेत किंवा जी जबाबदारी आहे ती अधिक पटीने वाढते. उष्माघात असेल, निर्जलीकरण असेल, डिहायड्रेशन म्हणतो आपण, किंवा अचानक बिघडणारी प्रकृती, अशा वेळी आपत्कालीन सुविधा देणं फार गरजेचं आहे. याबाबत आरोग्य विभागाची सज्जता कशी आहे?
1: आम्ही 10 लाख तरी किमान नागरिक एकाच वेळेला ह्या 50 स्क्वेअर किलोमीटर एरियात असतील असं गृहीत धरलं.
0: बरोबर.
1: आणि मग शहराचे जेवढे काही एंट्री पॉईंट्स आहेत, प्रवेश ठिकाणं म्हणू आपण त्या, अशा 11 ठिकाणी आम्ही तात्पुरत्या आयसीयूच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
0: ठीक आहे.
1: प्रत्येक या केंद्रावर पूर्ण प्रशिक्षित डॉक्टरांचा वर्ग आम्ही राज्यभरातून पूल केलेला आहे. ह्या राहणाऱ्या येणाऱ्या डॉक्टरांसाठी, परिचारकांसाठी आम्ही राहण्याची व्यवस्था पण केलेली आहे. ते एक इंडिपेंडेंट मॅनेजमेंट आहे.
0: बरोबर आहे.
1: त्यावेळेस त्यांना आम्ही पहिल्यांदाच भोजन भत्ता पण देतो, म्हणजे जेणेकरून सेवा देणारा माझा कर्मचारी, माझा अधिकारी, माझा आरोग्यसेवक, आरोग्यरक्षक हा पूर्ण समाधानानं, पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा मी पण दिल्या पाहिजे. त्यामुळं या संपूर्ण कालावधीमध्ये विशेषतः आषाढीच्या पाठीमागं 2 दिवस आणि पुढचे 2 दिवस.
0: बरोबर आहे.
1: आम्हाला नागरिकांची जास्त काळजी घेण्यासाठी आम्ही हे केंद्र निश्चितपणे चालू ठेवलेले आहेत. यावर्षी आम्ही काय केलेलं आहे की पहिल्यांदाच जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन यांचं शिबिर कार्यालय मी पंढरपूरला शिफ्ट केलं आहे.
0: बरं.

0: म्हणजे सिव्हिल सर्जन इज माय त्याचं कार्यालयच तो आता या ठिकाणाहून चालवत आहे, त्याची पूर्ण कामं तो इथून पार पाडत आहे. म्हणजे एक वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आल्यामुळं सेवेमध्ये सुसूत्रपणा येतो, कोऑर्डिनेशन सोपं जातं आणि महसूल प्रशासन असेल, ग्रामीण प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, याच्यातला समन्वय अतिशय सुलभरित्यानं होऊ शकतो.
1: बरं,
0: त्यामुळे माझे सिव्हिल सर्जन 1 तारखेपासून पंढरपूर मुक्कामी आहेत.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात सगळ्या वारकऱ्यांसाठी निश्चिंत होण्याचा हा एक मुद्दा आहे. वारकऱ्यांची तर काळजी घेतली जाणारच आहे, पण वारकऱ्यांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा काळजी आरोग्य विभागाच्या मार्फत घेण्यात आली आहे. सर, शेवटी तुम्हाला हे विचारण्याचा मोह आवरत नाही आहे, ही खरं तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे व्यापक संकल्पना आहे, भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची. या साऱ्याचा गाभा एका वाक्यात मांडायचा झाला तर कशा पद्धतीने मांडाल तुम्ही?
0: प्रशासकीय सेवेमध्ये सेवाभाव रुजण्यासाठी विठोबाची भक्ती घेऊन जाणारा वारकरी हा आमचा आदर्श व्हावा, त्याचा सेवाभाव हा आमच्या जीवनाचा भाग व्हावा, कारण भक्ती आणि सेवा ह्या समांतर संकल्पना आहेत आणि तो रुजावा म्हणूनच आम्ही म्हणले की आम्ही भक्ती विठोबाची करू,
1: सेवा आरोग्याची करू. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करत आहेत. यंदाच्या वारीत सुद्धा आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ॲप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ॲपची वैशिष्ट्य काय आहेत आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे?
0: माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत.
1: बरोबर,
0: ते अक्रॉस द कम्युनिटी येते. तुम्ही शहर घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ॲप लॉन्च केलं आणि या ॲपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं, महाविस्तार हे इंडिया या मिशन समिटमध्ये दाखल झालं, त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या एन्क्वायरीत दडलेलं आहे.
1: बरं,
0: आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ॲप ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामानविषयक मार्गदर्शन सल्ला देतो, ह्याला आम्ही आता भारत विस्तार करू.
1: बरं,
0: म्हणजे वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झाला आहे. अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुकामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, ॲम्ब्युलन्स असतील, ICU असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे. नंबर एक, त्याचं लोकेशन कुठं आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे. नंबर दोन, आणि ह्या सोयीसुद्धापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का दुसऱ्या आणखीन 112ला कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं गृहित धरलं की 10 पैकी 1 तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे.
1: हे बरोबर आहे.
0: आम्ही मग याला काय केलं की आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडं आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील
1: त्यांना याबद्दल सांगायचं,
0: त्याबद्दल माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी, आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे.
1: बरं,
0: आणि या ॲपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे.
1: निश्चितच, आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्यसंपन्न वारी ॲपबद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्यामार्फत 40,000 डाउनलोड झालेत, हे यशसुद्धा वाखणण्याजोगच म्हणावं लागेल. या साऱ्या चर्चेच्या शेवटी आपण हे निश्चितच म्हणू शकतो, वारकरी कशाचाही विचार न करता फक्त विठ्ठलाच्या भक्तीनी, त्याच्या ओढीनी, त्याच्या प्रेमाने तिथे पायी चाललेले आहेत आणि त्या साऱ्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाची, आपल्यासारख्या माननीय व्यक्तींची आणि संपूर्ण अधिकारी वर्ग, डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका जी नावं आपण घेतली, या सगळ्यांची एक वेगळी आरोग्य वारीसुद्धा सुरू आहे. ह्या दोन्ही वाऱ्या व्यवस्थित सुखरूप पार पडतीलच. पंढरपूरला जाणारे सर्व भाविक, सर्व वारकरी ही जी आषाढी एकादशी तिथे साजरी करणार आहेत एकत्र विठ्ठलाच्या साथीने, ही केवळ एक श्रद्धा नाही आहे. प्रत्येक वारकरी सुखरूप, निरोगी आणि सुरक्षितपणे विठ्ठलाच्या चरणीसुद्धा पोचावा आणि तिथून आपल्या घरीसुद्धा सुरक्षित पोचावा, यासाठी कटिबद्ध आहे सार्वजनिक आरोग्य विभाग. सर, आपण एकमेकांशी चर्चा केलीच, आपल्या वारकऱ्यांशी आपल्याला जाता

0: आता काही बोलायचं असेल, वारकरी बंधू भगिनी काही ज्येष्ठ आहेत, काही समवयीन असतील, काही लहान असतील, या साऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता?
1: मी वारकऱ्यांना एवढंच सांगेल की तुमच्या रूपानं एक विठ्ठल त्या गावकऱ्यांना, त्या नागरिकांना भेटणार आहे. हा विठ्ठल आला तसा सुखरूप, आला त्यापेक्षा जास्त श्रद्धावान, आला त्यापेक्षा जास्त सक्षम जर त्या नागरिकापुढे गेला तर ते नागरिकांसाठी पण प्रेरणादायी असेल. आणि आणखीन एक गोष्ट मी या ठिकाणी मांडू इच्छेल की जेव्हा वारी संपते तर आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा या वारीचा प्रभाव टिकतो आणि बऱ्याचदा आरोग्याच्या समस्या तयार होतात. तर त्याही नागरिकांना काळजी घेण्यासाठी आमचा विभाग सक्षमपणे काम करतोय.
0: बरं,
1: वारकऱ्यांनी मग सुखरूपपणे त्यांच्या आप्तजनात जाण्यासाठी, ती श्रद्धा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, श्रद्धेतून निर्माण झालेली ऊर्जा गावाला देण्यासाठी सुदृढपणे परत जावं, ह्या प्रवासामध्ये पूर्ण प्रशासन आणि आरोग्य विभाग त्यांच्यासोबत आहे.
0: श्रोते हो, या अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपण सरांचे आभार मानले पाहिजेत.
1: धन्यवाद.
0: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची ही संकल्पना केवळ एक घोषवाक्य नाहीये, तर प्रत्येक वारकऱ्याच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासनाचं एक प्रतीक आहे. वारकऱ्याची वाट पाहणारे त्याचे कुटुंबीय येणाऱ्या वारकऱ्यामध्ये सुद्धा माऊली पाहत असतात. श्रद्धेच्या या प्रवासात सेवा, समर्पण आणि सज्जता यांची सुंदर सांगड सार्वजनिक आरोग्य विभागाने घातली आहे. श्रोते हो, आषाढी वारीत सहभागी होताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सुविधांचा लाभ घ्या. आपल्या सहवारकऱ्यांचीही काळजी घ्या. अर्थातच आपल्याला ठाऊक आहे, सहवारकरी म्हणजेच माऊली. श्रोते हो, तेव्हा आजचा दिलखुलास हा कार्यक्रम इथेच संपत आहे. पुन्हा भेटूया एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपला निरोप घेतो. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: होतं का की रुग्णाला त्रास खूप होतोय पण आजार काही फार मोठा आहे असं वाटत तरी नाही. म्हणजे असं झालं होतं की ओळखीचे एक जण होते, ते सहज दाखवायला म्हणून डॉक्टरांना गेले, त्यांना वाटलं काहीतरी किरकोळ असेल तर त्यांना डायरेक्ट ऍडमिटच करून घेतलं डॉक्टरांनी. तर अशी केस तुमच्याकडे असते का आणि काय असतं याच्यामध्ये?
1: बऱ्याचदा रुग्णालाच त्यांच्या तक्रारी समजून येत नाहीत. असाच एक पन्नाशीतल्या बाई, गेले 8 ते 10 वर्षे मानसोपचार त्यांना सुरू होता. त्यांना चिंता, नैराश्य, दडपण आणि दररोजच्या गोष्टी करताना लक्ष विचलित होणे अशा अनेक मानसिक विकारांनी त्या त्रस्त होत्या. यातच आता त्यांना मेनोपॉजचा काळ आला होता आणि त्यामुळे या आजारांमध्ये एक भर पडली होती आणि या सर्वांमध्ये त्यांचे स्वतःच्या शारीरिक दुखण्यांकडे थोडं दुर्लक्ष झाले असावे.
0: अच्छा.
1: त्यांना साधारण 1.5 ते 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला होता, खोकल्यातून चिकट किंवा पिवळसर किंवा हिरवा कफ पडत होता, अधूनमधून छातीत दुखत होते, श्वास घेताना त्रास होत होता, किरकोळ कणकण, ताप येत होता आणि या सर्वांबरोबर सतत प्रचंड थकवा, अशक्तपणा हा जाणवत होता. आधीच मानसिक विकारांनी ग्रस्त आणि त्यामध्ये खाणे आणखीनच कमी झाले, या सर्वांमुळे मानसिक विकारांचा भाग समजून त्यांनी ह्याकडे दुर्लक्ष केले असावे. जेव्हा आमच्याकडे पेशंट आल्या तेव्हा फुफ्फुसाच्या आवरणांमध्ये पाणी झाले असेल असा अंदाज आम्हाला आला. जेव्हा प्रत्यक्ष छातीची सोनोग्राफी केली त्यामध्ये पस असावा ही शंका आली, त्यामुळे ते पाणी काढण्यासाठी प्लॅन केला आणि ती शंका खरी ठरली. त्यामध्ये पस निघाला, त्याची तपासणी केली, त्यामध्ये क्षयरोगाचे निदान झाले. अर्थात योग्य पद्धतीने उपचार केल्यानंतर त्या बहिणीचा आजार कमी झाला.
0: याबद्दल तुमच्याकडून अधिक ऐकायचंच आहे सर, पण त्याआधी श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385063934. डॉक्टर आशिष, तुम्ही सांगताय अशा रुग्णांबद्दल की ज्यांना दिसत तर काही नाही पण खूप गंभीर आजार झालेला असू शकतो.
1: हो, तर ते त्यांचा क्षयरोगाचं निदान झाले आणि अर्थात योग्य त्या पद्धतीने उपचार केल्यानंतर त्या बाईंचा आजार कमी झाला आणि मानसोपचारासाठी जी औषधे सुरू होती त्या औषधांचा सुद्धा डोस कमी करू शकलो आम्ही.
0: अच्छा.
1: या सर्वांमुळे त्या या आजारातून बऱ्या झाल्या. खर तर क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे आणि क्षयरोग अशा व्यक्तींमध्ये होतो ज्या व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारक क्षमता कमी असते, जसे की मधुमेह, कर्करोग, दीर्घकालीन श्वसन विकार किंवा वेगवेगळ्या दीर्घकालीन विकारांसाठी स्टेरॉइड सारखी ट्रीटमेंट चालू असते. याचबरोबर काही अचानक कारणानिमित्त कामाचा ताण वाढतो, जागरणी होतात आणि खाण्याकडे दुर्लक्ष होते. अशा काळात रोग प्रतिकारक क्षमता कमी होऊन त्याचा त्रास होतो. अशा सर्व व्यक्तींमध्ये क्षयरोगाची पॉसिबिलिटी जास्त असते. ही महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. क्षयरोग पूर्णपणे बरा होतो, नेमके आणि नियमित उपचार महत्वाचे असतात.
0: बरोबर.
1: यामध्ये चाल ढकल करून चालत नाही, उपचाराचा डोस कमी करून चालत नाही आणि सर्वात महत्वाचे, घाबरून न जाता सुरुवातीला तपासली जाणारी त्यांची थुंकी किंवा ब्रॉन्कोस्कोपी किंवा आपण ब्रॉन्कोस्कोपी मध्ये घेतला जाणारा ब्रॉन्कियल वॉश, जसं की ह्या केसमध्ये आपण त्यांचा पू काढला, पस काढला, तर त्यामधील क्षयरोगाच्या जंतूसाठी आणि त्याचबरोबर त्या औषधांच्या रेजिस्टन्ससाठी त्याची तपासणी करून घेणं आणि त्याची नेमकी ट्रीटमेंट घेणं हे महत्वाचं असतं. हे सर्वांनी लक्षात ठेवावं.
0: नक्कीच. याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थकेअरचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:45 आणि 20 सेकंद झालेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम भावधारा.

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

0: विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर यांनी.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात एटीएसकडून जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर. 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत. अंतिम सामना रविवारी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा चंडीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीत हरियाणामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. जिंद आणि सोनपत दरम्यान ही रेल्वे धावणार असून या गाडीला 10 डबे आहेत. याआधी जर्मनी आणि जपानमध्ये 2-3 डब्यांच्या हायड्रोजन रेल्वे धावत आहेत.

आहेत, त्यामुळे भारतातील ही रेल्वे जगातली सर्वात लांब हायड्रोजन रेल्वे ठरणार आहे. हायड्रोजनचं रुपांतर विजेमध्ये करून ही गाडी धावणार असून इंजिनातून पाण्याची वाफ बाहेर पडते, त्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होत असल्यानं प्रदूषण कमी होणार आहे. ही स्वदेशी बनावटीची रेल्वे असून रेल्वे अभियांत्रिकीतील प्रगत पाऊल आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पणही होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान चंडीगड पंजाब इथंही विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. हरियाणा, चंडीगड आणि पंजाब या तीनही राज्यांना भेट देत विविध क्षेत्रातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी त्यांच्या समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या पुनर्विकसित स्थानकांमुळे राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या अद्ययावत स्थानकांमध्ये आधुनिक प्लॅटफॉर्म, सुधारित स्थानक इमारती, प्रतीक्षा कक्ष आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी उत्तम सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज होणार आहे. रालोआचं धोरण, आघाडीतील पक्षांचा समन्वय आणि अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठीची रणनीती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज 3 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीदरम्यान सीमा सुरक्षा, प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि विकास यांच्याशी निगडीत कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. शहा उद्या सिलीगुरीच्या जुमागाट सीमा चौकीला भेट देणार असून 18व्या बटालियनच्या सीमा सुरक्षा दलांच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच बीएसएफशी संबंधित विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. सीमा सुरक्षेशी निगडीत विविध मुद्द्यांवर आयोजित बैठकीचं अध्यक्षस्थानही ते भूषवणार आहेत. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या एका गटाशी संबंधित 5 जणांना गुजरातच्या पाटण जिल्ह्यातून अटक केली. या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या 8 संशयित आरोपींच्या चौकशीतून या 5 जणांची नावं समोर आली होती. या 5 जणांना मेहसाणा जिल्ह्यातल्या कडी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या कोठडीत रवाना करण्यात आलं. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं जाहीर केला आहे. 11 लाख मुलं या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. 19 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा युवा व्यवहार विभाग आज उत्तर प्रदेशमध्ये माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक संमेलनाचं आयोजन करणार आहे. त्यानंतर उद्या आणि परवा 2 दिवसांचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या उद्घाटनाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित राहणार आहेत. तरुणांचा सहभाग वाढवणं, संस्थात्मक समन्वय सुधारणं आणि तरुणांच्या नेतृत्वाअंतर्गत राष्ट्रनिर्मितीसाठी भविष्यवेधी परिसंस्था निर्माण करणं हा या दोन्ही कार्यक्रमांचा उद्देश असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेत अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी व्हिसावर नवीन निर्बंध लागू केले आहेत. जे परदेशी नागरिक अतिडाव्या दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करतात, त्यांना चिथावणी देतात किंवा त्यांना प्रोत्साहन मदत करतात, ते अमेरिकेच्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे शत्रू आहेत. अमेरिकेत त्यांचं स्वागत नाही, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणं, आर्थिक राजकीय स्थैर्याला बाधा आणणं तसंच हिंसक कारवायांचं नियोजन करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करणाऱ्या अतिडाव्या विचारसरणीशी संबंधित व्यक्ती किंवा गटांचे व्हिसा मार्ग बंद करणे हा या नव्या धोरणाचा उद्देश आहे. अमेरिकेनं काल इराणवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. अमेरिकेनं इराणच्या उत्तर भागाला लक्ष्य करत नौदल नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या जहाजावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल इराणनं या प्रदेशातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागत हल्ले केले. या हल्ल्यांमधून युद्धविराम संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये 35 हून अधिक लोक ठार झाले तर 300 हून अधिक लोक जखमी झाले असल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. केरळमध्ये आजपासून रामायण मास सुरू होत आहे. केरळमधील मल्याळम कालगणनेतील कर्कडम

हा महिना रामायण मास म्हणून साजरा केला जातो. या काळात भाविक आध्यात्मिक शक्ती आणि मानसिक शांततेसाठी रामायण या महाकाव्याचं वाचन आणि श्रवण करतात. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक घरांमधून आणि मंदिरांमधून रामायणाचं पठण केलं जातं, तर मंदिरांमधून रामायणावर आधारित कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. ओदिशामधील पुरी इथल्या सध्या जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रा अत्यंत धार्मिक वातावरणात सुरू झाली आहे. पाहंडी विजय आणि छेरा पहरा या पवित्र विधीनंतर काल दुपारी भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या भव्य रथयात्रेला सुरुवात झाली. शंखध्वनी, वैदिक मंत्रोच्चार आणि जगन्नाथाच्या जयघोषात लाखो भाविकांसह बडा दांडा म्हणजेच मुख्य मार्गावरून ही रथयात्रा या गुंडीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. रथयात्रेदरम्यान मुसळधार पावसानं हजेरी लावली तरीही भाविकांचा उत्साह तसुभरही कमी झाला नाही. मात्र गुंडीच्या मंदिरालगत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ओदिशा सरकारनं या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून उर्वरित उत्सवाच्या कालावधीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये फुटबॉलच्या फिफा विश्वकरंडक स्पर्धेत होणाऱ्या स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्ता कॅरोलिन लेविट यांनी वार्ताहर परिषदेत घोषित केलं आहे. तत्पूर्वी ट्रम्प टॉवर इथं आयोजित फिफाच्या स्वागत समारंभातही ट्रम्प सहभागी होतील. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान एक दिवसीय सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात काल यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला, त्यामुळे 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत आणि इंग्लंड सध्या 1-1 बरोबरीत आहेत. कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 44 षटकात 233 धावा करत सर्वबाद झाला. यजमान इंग्लंडनं 45व्या षटकात 4 गडी राखून विजयासाठीचं लक्ष सहज गाठलं. जो रूटनं नाबाद 99 धावा केल्या त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. अंतिम सामना रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात एटीएसकडून जैश ए मोहम्मद संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर, 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत, अंतिम सामना रविवारी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सकाळचे 8:40 होत आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत पायी वारी पंढरीची, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. आज आपण ऐकूया लोणंद ते तरडगाव दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी. निवेदन अजय गिजरे आणि सविता कारंजकर. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादर करते कार्यक्रम अधिकारी प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रोते हो रामकृष्ण हरी। प्रथे परंपरेप्रमाणे 8 जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आणि या प्रवासातील 7 मुक्काम आटोपून 15 जुलैला निरास्नानाचा अनुपम्य असा सोहळा आटोपून पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करती झाली आणि त्याच दिवशी पालखीसह वैष्णवांचा हा मेळा संध्याकाळी लोणंद मुक्कामी विसावला।
1: अवघी लोणंद नगरी या पालखीच्या आगमनानं सजली होती, आनंदली होती। सर्वदूर भारावलेलं भक्तिमय असं वातावरण भरून राहिलं होतं।
2: श्रोते हो, आम्ही लोणंद मध्ये आहोत वारीच्या सोबत आणि लोणंदचे व्हिडिओ अनिल वाघमारे सर आमच्या सोबत आहेत। तर एकूणच इथल्या नियोजनाविषयी आपण थोडासा आढावा आणि वारीविषयी थोडस त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। वाघमारे सर नमस्कार।
3: नमस्कार।
2: निरास्नानाचा जो काही सोहळा झाला त्या सोहळ्याचं वर्णन थोडं तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, एकूण स्वागत आणि हे सगळं।
3: नमस्कार, मी अनिल वाघमारे, पंचायत समिती खंडाळा गटविकास अधिकारी। आपल्याला दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी पालखी सोहळ्याचा दिनक्रम येतो आणि आपल्याकडं 15-7 ला काल वाल्हे ते लोणंद असे वारीचं प्रस्थान झालेलं आहे। आपल्याला वाल्ह्यामधून निराळकडे येते आणि निराळमधून पहिल्यांदा आपल्याला जो सातारा जिल्ह्याचं पारेगाव गाव आहे तिथं दत्तघाट आहे, तिथं दत्तघाटामध्ये माऊलींच्या पादुकांचं स्नान केलं जातं। दत्तघाटावरती साधारण 1 वाजता पादुकांचं आगमन झालं आणि नेहमीप्रमाणे दत्तघाटामध्ये जे दत्त मंदिर आहे घाटावरती तिथल्या आपल्या निरा नदीमध्ये पादुकांचं विश्वस्तांच्या हस्ते अत्यंत देखण्या स्वरूपात स्नान झालं आणि मग स्नान होऊन पुन्हा परत आपला सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। नंतर पाडेगाव इथे आपल्या सातारा जिल्ह्याच्या प्रशासना वतीनं सन्माननीय मंत्री महोदय, जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा आणि सर्व विषय समितीचे सभापती, जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सर्व शासकीय अधिकारी, सर्व जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी, पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय यांच्या उपस्थितीमध्ये पालखीने आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। मागच्या वर्षीप्रमाणे सुद्धा आपण या वर्षी पालखी आल्यानंतर आपण दोन्ही बाजूनं गुलाब पुष्पवृष्टी केली आणि त्याच पद्धतीनं सातारा जिल्ह्याचा पोलीस बँड आहे तो पोलीस बँडच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींना आपण वंदन सुद्धा केलं, त्या पद्धतीनं स्वागत केलं। तिथून पुढे लोणंद इथं प्रस्थान झालं आणि लोणंद इथे कालचा मुक्काम आणि आजचा मुक्काम असा हा माऊलींचा प्रवास झाला। 15 तारखेला 1 वाजता आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर सायंकाळी साधारण 4 वाजता दरम्यान पालखी तळावरती माऊली विसावली आणि आज आता 1 वाजता आता माऊलींचं प्रस्थान तरडगाव येथे मुक्कामासाठी प्रस्थान होईल। पाडेगाव येथे मध्ये आपण वारकऱ्यांच्या सोयी सुविधेसाठी या वर्षी जवळजवळ 25x200 फुटाचा स्वागत कक्ष उभारणी करण्यात आलेला होता। या वर्षी पहिल्यांदाच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून स्नानागृह सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले होते। स्नानागृह बरोबर वारकऱ्याने ज्यावेळेस स्नान करतात त्यावेळेस कपडे बदलण्यासाठी सुद्धा चेंजिंग रूम सुद्धा 50 युनिट आपण दत्तघाटावरती उपलब्ध करून ठेवलेलं होतं। महत्वाचा दुसरा जो मुद्दा आहे आपल्या ह्या पालखीच्या अनुषंगानं आपल्याला साधारण 1.12 कोटी लिटर आपल्याला ह्या 2 दिवसामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पुरवणं अपेक्षित असतंय। त्या पद्धतीनं आपण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा शासकीय 23 टँकर आणि इतर खाजगी टँकर असे मिळून 86 टँकर सुद्धा आपल्याला शासनामार्फत उपलब्ध झालेले होते आणि त्याच्या भरण्याच्या अनुषंगानं 16 फिडिंग पॉईंट आपण तयार केलेले होते आणि खास करून आपण पिण्याचं पाणी शुद्ध पोहोचतंय का नाही याच्यासाठी सुद्धा प्रत्येक टँकर जिथं फिलिंग पॉईंट आहे त्या फिलिंग पॉईंटला आरोग्य पथक आणि ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने जे शाखा अधिनता आहेत प्लस टँकरवरती जलसुरक्षक यांची नेमणूक केलेली होती की जेणेकरून पाण्याचा सुद्धा अपव्यय होता येईल आणि योग्य चांगलं पाणी वारकऱ्यांना उपलब्ध होईल।

0: आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अनुषंगाने आपण एक QR कोड सुद्धा आपण तयार केलेला होता, जेणेकरून QR कोड स्कॅन केल्यानंतर ह्या 13 च्या 13 बाबी ज्या सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा, म्हणजे टँकर कुठं आहे, आरोग्य पथक कुठं आहे, इलेक्ट्रॉनिक कक्ष कुठं आहे, स्नानगृह कुठं आहे, जर्मन हँगर कुठं आहे, विसाव्याच्या ठिकाणी कुठं आहेत, आपत्कालीन संपर्क जर कुणाला करायचा असेल तर कुणाला करावं, असं QR कोड तयार करून तो QR कोडच्या माध्यमातून एक मार्गदर्शन प्रणाली सुद्धा जिल्हा परिषदेने तयार केलेले होते. त्याचाही वारकरीनी चांगला लाभ घेतलेला आहे.
1: त्यामुळे एकूणच वारकऱ्यांना ही वारी कशी सुखाची होईल, कमी त्रासाची होईल हा सगळा प्रयत्न आहे. आपण ही सगळी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: हाती वीणा, मुखे हरी, खांद्यावर पताका, डोईवर तुळशी असे सारे वारकरी काल लोणंदीतला आपला मुक्काम आटोपून पुढे निघण्याच्या तयारीत होते. पुढचा त्यांचा मुक्कामाचा टप्पा होता तरडगाव, पण त्यांना वेध लागले होते ते संध्याकाळी होणाऱ्या उभ्या रिंगणाचे. लोणंद ते तरडगाव वाटेवर चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिलं उभं रिंगण होणार आणि ते पाहायला मिळणार याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
3: सांग सांग पांडुरंगा तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा, आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा, तुझ्या दर्शनाला तुझ्या दर्शनाला. सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला, सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. दही भात येचा काला हाका मारितो गद्याला, दही भात येचा काला हाका मारितो गद्याला, चला चला देवराया चला भोजनाला, चला चला देवराया चला भोजनाला. सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला, सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला.
4: श्रोतेह आपल्या सोबत आहेत राजगुरुनगर खेड इथून आलेले श्रीयुत बोराडे आहेत. संत जगनाडे महाराज यांची पालखी आहे ती रथाच्या पाठीमागे असते, तर त्यांच्या सोबत ही बैलजोडी आहे. नमस्कार बोराडे.
5: नमस्कार.
4: किती वर्ष झाले तुम्ही बैल घेऊन येत आहे?
5: आपल्याला ह्या वर्षी पहिल्यांदाच मान मिळालेला आहे संत जगनाडे महाराजांच्या पालखीसाठी.
4: अच्छा, मग यासाठी तुम्हाला काही वेगळं नियोजन करावं लागलं किंवा तयारी करावी लागली असं काय असतं?
5: नाही, आपण पालखी व्यवस्थापकांशी संपर्क साधला, त्यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांच्याकडे विनंती केली आम्हाला बैलाचा मान द्या म्हणून. आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्याला ह्या वर्षी संधी दिलेली आहे.
4: जगनाडे महाराजांचं पण वैशिष्ट्य आहे, त्याविषयी थोडं ऐकायला आवडेल.
5: संत जगनाडे महाराज यांनी तुकाराम महाराजांची गाथा लिहिलेली होती आणि त्यांच्या एक टाळकऱ्यांपैकी ते एक जगनाडे महाराज एक होते.
4: तुकाराम महाराजांचा विचार केला तर 300 वर्ष झाली आणि मग ही परंपरा त्या पालखीची किती वर्ष आहे असं आपण म्हटलं तर?
5: वारीची परंपरा चालू आहे त्यापासून जगनाडे महाराजांची परंपरा चालूच आहे पालखीची.
4: आता तुमच्या सोबत किती वारकरी आहेत?
5: आता आमच्या बैलजोडी सोबत 20 लोक आहेत.
4: आणि मग हे तुमचा प्रवास आळंदी ते पंढरपूर असा?
5: हो.
4: आतापर्यंत प्रवासामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा काही?
5: नाही, अडचणी काय नाही, ज्या काही अडचणी आहेत त्या माऊलींच्या चरणी, माऊली सगळं सोडवत.
4: बैलांचं जे नियोजन असतं त्यासाठी किंवा तयारी असते त्यासाठी काही तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, वेगळी त्यांची काळजी घ्यावी लागते सुरुवातीपासून आणि वारीमध्ये सुद्धा असं काही?
5: आपण 1 महिना अगोदरपासून त्या बैलांचा सराव करत असतो चालण्याचा वगैरे, आणि त्यांना विशेष खुराक 1 महिन्यापासून आपण त्यांना चालू ठेवत असतो जेणेकरून त्यांचा स्टॅमिना टिकून राहील यासाठी आपण त्यांना 1 महिन्याच्या अगोदरपासून त्यांची तयारी करून घेत असतो.
4: आणि वारीमध्ये विशेषतः काय काळजी घ्यावी लागते वगैरे?
5: वारीमध्ये संध्याकाळी त्यांना गरम पाण्याने शेक द्यावा लागतो आणि त्यांना विशेष खुराक वगैरे द्यावा लागतो आणि वेळोवेळी जर काही लागलं तर डॉक्टरांची पण आपण सल्लामसलत करून त्यांची सुद्धा मदत घेतो.
4: आणि आता तुम्ही बैलजोडीची तुम्हाला संधी मिळाली हे पहिलं वर्ष, वारीमध्ये तुम्ही येत आहे त्याला किती वर्ष झाली?
5: नाही, आमचे बंधू येत असतात वारीमध्ये पायवारीसाठी, त्यांनाही जवळपास 10 वर्ष झालेत. निलेज बोराडे त्यांचं नाव आहे, ते जवळपास 10 वर्ष झाले पायवारी करतात. आपण बैलजोडीचा मान पहिल्यांदाच या वर्षी आम्हाला मिळालाय
4: आणि ही पुढे परंपरा चालू ठेवायचा असंही तुमची इच्छा आहे. आता पांडुरंगाकडे जाऊन काय मागणार?

0: मला हा तर प्रसाद मिळालेला आहे माऊलींच्या आशीर्वादाने. पुढचं काय डोक्यात आहे नियोजन?
1: नाही, पुढचं काय नाही, आपली एकच इच्छा होती. आपण एवढे मोठे बैल आज आपल्या दावणीला आहेत, तर एकदा तरी माऊलींच्या रथाला आपली संधी मिळावी एवढीच आमची इच्छा होती. ती आज माऊलींनी पूर्ण केलेली आहे, त्यामुळे आपल्याकडे जास्त काही मागणं नाही आता माऊलींकडे. आई याच समाधान आहे.
0: धन्यवाद, आपण आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.
1: थँक्यू.
0: श्रोतेव, बारीमध्ये सातारचे श्री ऋषिकेश कुलकर्णी आम्हाला भेटले. प्लास्टिक संकलनाचं काम, थोडक्यात म्हणजे पर्यावरणाचं स्वच्छतेचं काम ते या वारीमध्ये नंतर करत असतात, तर त्या कामासंबंधी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. रामकृष्ण हरी.
2: रामकृष्ण.
0: प्लास्टिक संकलनाचं जे तुम्ही काम करताय, पर्यावरण रक्षणाचं काम करताय, तर हे सगळं काम थोडक्यात आम्हाला काय सांगाल?
2: हा, आषाढी वारी जी काही आळंदीपासून चालू होती ती पंढरपूर पर्यंत असते, तर त्याच्यामध्ये लोणंद या गावामध्ये आपण हे दुसरं वर्ष की आपण प्लास्टिक संकलन करतो. म्हणजे कसं की पालखी गेल्यानंतर जे काही प्लास्टिक पडतं ते सगळं प्लास्टिक आपण संकलन करून ते पुढे रिसायकलिंगला पाठवतो.
0: वारी पुढे गेल्यानंतर?
2: हा.
0: अच्छा. हे साधारणपणे किती दिवसाचं काम असतं पुढे असं आपण म्हणूया?
2: आपण जे करतोय ते छोट्या स्वरूपातलं, पण एक ते दोन दिवस चालतं हे काम आपलं.
0: या दोन दिवसामध्ये साधारण किती प्लास्टिक गोळा होतं?
2: आता जी आपली 20-30 जणांची टीम आहे, ते आम्ही सगळे मिळून जे काही प्लास्टिक संकलन होतं ते 60-70 किलो प्लास्टिक संकलन होतं.
0: अच्छा. आणि मग ते पुढे पाठवायची काय व्यवस्था करता तुम्ही?
2: हा, हे सगळं प्लास्टिक घेऊन आपण सातारला येतो आणि सातारमधनं हे प्लास्टिक मग आपण पुण्याला रिसायकलिंगला पाठवतो.
0: याच्यामध्ये काही भाविकांसाठी पुढे मार्गदर्शन व्हावं, प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, ती जनजागृती व्हावी, या दृष्टीने काही प्रयत्न करता, प्रयोग करता?
2: हा, प्रयोग म्हणजे आपण भाविकांना वारकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की प्लास्टिकचा वापर कमी करा, जे की आपण स्वतःच्या कृतीमधून दाखवतो. नाश्त्याला जे पळसाचे पानाचे द्रोण असतात त्याचा वापर करतो आणि ते सांगतो की अशा प्रकारचे वापरा आणि जेणेकरून प्लास्टिकचा वापरच कमी होईल.
0: याला भाविकांचा प्रतिसाद, वारकऱ्यांचा प्रतिसाद कसा असतो?
2: हा, त्यांना ऑप्शन मिळाल्यानंतर त्यांचा या गोष्टीसाठी 100% प्रतिसाद मिळतो.
0: छान. तुमचं काम तर अत्यंत स्तुत्य असं आहे, त्यानिमित्ताने वारकऱ्यांमार्फत पांडुरंगाची सेवा तुम्ही करता आहात. छान वाटलं ऐकून तुमच्याशी बोलून. रामकृष्ण हरी.
2: रामकृष्ण.
0: आपल्या सोबत एक जेंधीची वारकरी आहे, संयुक्ता भोयटे, 12वी मध्ये शिकणारी ही विद्यार्थी आहे, तर तिच्या सोबत तिचे अनुभव आपण ऐकूया तिच्याकडून या वारी मधले. नमस्कार माऊली.
3: नमस्कार. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आदरकीची मी विद्यार्थिनी इयत्ता 12वीची. आज आमच्या शाळेमार्फत लोणंद येथे वारकऱ्यांची सेवा व वारकऱ्यांना भेट देण्यासाठी पायी वारी शाळेने आयोजित केली होती. त्यात आम्ही अनुभवलं की म्हणजे वारकऱ्यांचे पंढरपूरपर्यंत जास्तोपर्यंत कसे कष्ट असतात, कसं वारकऱ्यांचं विठ्ठलाच्या वरती कसं प्रेम असतं हे अनुभवलं. आणि त्याचबरोबर आपले पोलीस मित्र, डॉक्टर्स यांनी किती वारकऱ्यांची सेवा केली हे पण अनुभवलं. आणि हा अनुभव एकदम असा न विसरण्यासारखा होता.
0: लोकांचं दर्शन झालं का?
3: हो.
0: अरे वा, काय वाटलं तिथं माथा टेकल्यावर?
3: चांगलं वाटलं, मन प्रसन्न झालं.
0: कशी होती गर्दी, तिथला सोहळा कसा होता?
3: म्हणजे ह्या वर्षी खूप गर्दी होती.
0: किती वर्ष झाली तू इथे? इकडे
3: 5-6 वर्ष झाले. म्हणजे आम्ही इथलंच आहे, हिंगणगावच आहे, आणि शाळेतर्फे आमची वारकऱ्यांना भेट होती, त्यामुळे पण खूप हा चांगला अनुभव होता.
0: त्या वेळेला काही आणखीन करायचं, वारकऱ्यांसाठी सेवा करायची असं काही डोक्यात आहे?
3: हो, ह्यावेळेस पण वारकऱ्यांची सेवा केली, पुढच्या वेळेस पण अजून काहीतरी वेगळं असं वारकऱ्यांना शाळेच्या मार्फत पाण्याची बॉटल, रुमाल वगैरे वाटले.
0: पंढरपूर पर्यंत जायची कधी इच्छा आहे का?
3: हो आहे ना, नक्कीच, पुढच्या वर्षी तरी नक्कीच, 12वी पास झाल्यावरती.
0: धन्यवाद बोलल्याबद्दल. रामकृष्ण हरी.
3: रामकृष्ण हरी.
0: करते हो, वारी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी येतात, त्यामध्ये स्वच्छता हा एक फार अतिशय महत्वाचा विषय आहे आणि ती सांभाळण्याचं काम करणारे नगर परिषदेतील श्रीयुत संतोष झुंजारे सर आता आमच्या सोबत आहेत. एकूण वारीच्या आधीपासून हे कधीपासून तुम्ही सुरुवात करता हे स्वच्छता आणि सगळं करणं?
4: आम्हाला वारीच्या अगोदर नगर परिषदेकडून आणि DO ऑफिसकडून आदेश येतो, तर वारीच्या वेळेस पूर्वतयारी करावी लागते. जसं की ज्या ठिकाणी वारी थांबते त्या ठिकाणचं स्वच्छता करून घेणे आणि त्या ठिकाणी पाण्याची स्वच्छालयाची व्यवस्था करणे आणि त्या ठिकाणची लाईट व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी पालिकेमार्फत केल्या जातात.
0: आता वारी झाल्यानंतरची जबाबदारी काय काय असते?
4: आता वारी झाल्याच्या नंतरची जबाबदारी सर्वात महत्त्वाची म्हणजे की पूर्ण स्वच्छता करून घेणे शहराची आणि वारीचे जे काही वेस्ट पडलेले आहेत समजा त्याचं टोटल स्वच्छ करणे हे सगळी जबाबदारी असते आमची.
0: सुरुवातीच्या स्वच्छतेला किती दिवस लागतात आणि नंतरच्या स्वच्छतेला किती दिवस लागतात?
4: सुरुवातीची स्वच्छता म्हणजे ओव्हरऑल मशीन वगैरे सगळ्या काही व्यक्ती नसल्यामुळे म्हणजे खुली जागा असल्यामुळे स्वच्छता कमी वेळात होते, पण ज्यावेळेस वारी इथून प्रस्थान करते त्यावेळेस ती स्वच्छतेला खूप वेळ लागतो. कारण का बंडल ऑफ त्याचं कलेक्शन्स असतं, समजा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा पडला असतो ते

0: चालणं, त्याचं वर्गीकरण करणं हे काम पालिका करते.
1: आता फक्त आम्हाला जाता जाता आणखीन एक वर्णन तुमच्याकडनं ऐकायचं आहे, म्हणजे पालखी तळावरती खूप सुशोभीकरण केलेलं होतं, यावर्षी भव्य दिव्य लाईटिंग केलेलं होतं, तर त्याचंही थोडक्यात वर्णन सांगा.
0: हो, जसं की माऊलीच्या पालखीचं जसं आमच्या पालिकेला जमेल तशा प्रमाणात आम्ही सुशोभीकरण केलं होतं. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारात चेंज होतोय, समजा की यावर्षी काही वेगळा लोगो, पुढच्या वर्षी वेगळा लोगो. आता थोडक्यात म्हणलं तर आम्ही पालखीच्या भोवताला आणि वेगवेगळ्या आम्ही पालिकेचं पंडाल लावले होते की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या, जसं की आरोग्याच्या, जसं की कुठली व्यक्ती हरवला असेल समजा त्याच्यासाठी वेगळा स्पॉट, आणि वेगवेगळ्या

आहे फलटण नगरीत प्रस्थान असा सारा पुढचा प्रवास. या पुढच्या प्रवासाच्या टप्प्यात आपण पुन्हा भेटणारच आहोत उद्या सकाळी 8:40 रामकृष्ण हरी.

0: पायीवारी पंढरीची संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकला. निवेदन होतं अजय गिजरे आणि सविता कारंजकर यांचं. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादरकर्ते होते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम
2: पायी वारी पंढरीची संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत.

0: ಕೃಷ್ಣನಗ
1: ರಹತೆ ಹೋ ರಹತೆ ಹೋ.

0: अभिजीत आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं, चित्रपट धडकन.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

दिल तो पागल है या चित्रपटासाठी उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी.

0: सुबह निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए, सुपर निर्मा मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: श्रोते हो, शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत।
3: आता आम्ही गेली 2 वर्षांपासून म्हणजे हे आमचं दुसरं वर्ष आहे नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा जी घेतली त्यातून आम्ही प्रत्येक नाटकातून एक असे 57 नाटकांमधून 57 लक्षवेधी अभिनेते निवडलेले आहेत।
2: अच्छा, तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 11.43 kHz तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: श्रोते हो, बादशाह या चित्रपटासाठी आपण ऐकत होतात अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. हे गीत गायलं होतं अभिजीत आणि अलका याज्ञिक यांनी. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: बच्चों को बच्चे ही रहने दें.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 9:30 वाजलेत. काही क्षणातच कार्यक्रम इंद्रधनुष्य. श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आता ऐकूया कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्यस्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत विवेक वानखडे.

श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, नाटक हा आपल्या कोकणवासियांचा श्वास असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोकणातील उत्सव आणि त्याबरोबर सादर होणारं नाटक हे कधीही न चुकणारं समीकरण. आणि त्याच निमित्ताने हौस तर पूर्ण होतेच आणि आपल्या सुप्त गुणांनाही वाव मिळतो आणि न जाणो यातूनच एखादा चांगला कलाकारही नावारूपाला येतो. श्रोते हो, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेमार्फत कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती या नावाने उत्सवी नाट्य स्पर्धा आयोजित केली होती. उद्देश हाच आहे की त्यानिमित्ताने नाटक घडत राहो आणि कलाकारांना वावही मिळो. तर या स्पर्धेविषयी

0: चई, आज आपण अधिक जाणून घेणार आहोत समीर इंदुलकर यांच्याकडून. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: समीर इंदुलकर हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे सहकार्यवाह आहेत. सर, आत्ताच मी असं म्हटलं की कोकण आपलं उत्सव आणि नाटक हे एक समीकरण कायमच राहिलेलं आहे, आणि मला वाटतं यासाठी आपली नाट्य परिषद नेहमीच कार्यरत असते आणि खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात. तर अखिल भारतीय नाट्य परिषद आपली शाखा रत्नागिरी यांनी आजपर्यंत राबवलेले उपक्रम त्याविषयी सांगा.
1: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने गेले अनेक वर्ष अनेक वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत आहोत, ज्यामध्ये दोन्ही रंगभूमी दिन म्हणजे मराठी रंगभूमी दिन आणि जागतिक रंगभूमी दिन, या दोन्ही रंगभूमी दिनाच्या दिवशी रत्नागिरीतील स्थानिक रंगकर्मींचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर होतात. तसंच ह्या दोन्ही रंगभूमी दिनाच्या दिवशी रत्नागिरीतील दोन ज्येष्ठ रंगकर्मींचा नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने सन्मान केला जातो.
0: अच्छा.
1: तसंच गेली अनेक वर्ष आम्ही अभिनय प्रशिक्षण शिबिर, एकपात्री अभिनय स्पर्धा. आमच्या एकपात्री अभिनय स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की बोली भाषेतील एकपात्री अभिनय स्पर्धा राज्यस्तरीय आम्ही घेतो, त्यामुळे वेगवेगळ्या बोली भाषेतले स्पर्धक ह्या स्पर्धेला उतरतात.
0: अच्छा. आणि आपल्या कोकणामध्ये खूप वेगवेगळ्या बोली भाषा आहेत, जरी मराठी असलं तरी त्या प्रत्येकाचा एक वेगवेगळा लहेजा आहे. आणि मला वाटतं या स्पर्धेच्या निमित्ताने तोही लोकांसमोर येतो.
1: होय होय.
0: नाही का सर, आता तुम्ही राबवलेले उपक्रम सांगितलेत, पण भविष्यातही तुमचे काही उपक्रम डोळ्यासमोर असतील तर त्याविषयी सांगा.
1: नक्कीच. आता आम्ही गेली दोन वर्षांपासून म्हणजे हे आमचं दुसरं वर्ष आहे, नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा जी घेतली त्यातून आम्ही प्रत्येक नाटकातून एक असे 57 नाटकांमधून 57 लक्षवेधी अभिनेते निवडलेले आहेत.
0: अच्छा.
1: त्या सर्व 57 लक्षवेधी अभिनेत्यांकरता कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुसकर यांचं अभिनय प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार आहोत, ज्यातून ह्या सर्व कलाकारांना चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये चांगल्या प्रकारचे अभिनयाची संधी मिळू शकते.
0: अच्छा.
1: तसंच दुसरं आमचं आता ऑगस्ट मध्ये अभिवाचन स्पर्धा घेतली जाणार आहे, जी जिल्हास्तरीय असेल किंवा त्यानंतर जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा ही देखील आमच्याकडनं आयोजित केली जाणार आहे.
0: बरं.
1: असे आमचे भविष्यातले काही उपक्रम आहेत.
0: आणि मला असं वाटतं की जसं मगाशी मी म्हटलं की नाटक घडत राहो, कलाकारांच्या गुणांना वाव मिळो, हे त्यातून नक्कीच होऊन जाईल. आणि जे लोक रंगमंचाची वाट बघत असतात किंवा ज्यांना व्यासपीठ हवं असतं त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. मला असं वाटतं ज्यांना ह्याची आवड आहे किंवा आता जे लक्षवेधी अभिनेते म्हणून तुम्ही त्यांना पुरस्कार दिलेला आहे त्यांनी याचा नक्कीच लाभ घ्यायला हरकत नाही. सर, आता आपण सुरुवातच अशी केली की कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा ही तुम्ही घेत आहात, तर नेमकं या स्पर्धेबद्दल आधी मला सांगा.
1: कोकणात उत्सवाची परंपरा साधारणपणे 150 ते 200 वर्षांची जुनी आहे.
0: बरोबर.
1: आणि उत्सवाला नाटक करणं ही देखील परंपरा तेवढीच जुनी आहे.
0: खरं आहे.
1: तर ह्या उत्सवांना आणि उत्सवामध्ये सादर केल्या जाणाऱ्या नाटकांना नवसंजीवनी मिळणं गरजेचं होतं असं आमच्या नाट्य परिषदेचे जे विश्वस्त आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या संकल्पनेतून हे सर्व आलं. कारण धावपळीच्या जीवनात उत्सवासाठी नाटक बसवण्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि त्याला पुन्हा नवसंजीवनी मिळण्याच्या दृष्टीने मंत्री महोदय सामंत साहेबांनी ही संकल्पना मांडली की उत्सवातलं होणाऱ्या नाटकांची आपण स्पर्धा घ्यायची. बरं, आता नाट्य स्पर्धा म्हणजे कसं असतं की एक ठिकाण फिक्स असतं आणि स्पर्धकांनी त्या ठिकाणी येऊन आपलं सादरीकरण करायचं असतं, पण ह्या स्पर्धेचं स्वरूपच असं वेगळं आहे की स्पर्धकांनी त्यांच्या उत्सवासाठी बसवलेलं नाटक त्यांच्याच गावातल्या रंगमंचावर सादर करायचंय आणि त्याचं परीक्षण करायला आमचे परीक्षक त्यांच्या गावात जाणार आहेत. हे नाटकाचं एकदम वेगळं वैशिष्ट्य आहे.
0: पण मला असं वाटतं की हे खूप काहीतरी वेगळं आहे की आपल्या गावातल्या रंगमंचावर हे सादर करायचंय आणि तुमचे परीक्षक तिथे जाऊन त्याचं परीक्षण करणार आहेत. खूप चांगली संकल्पना आहे ही. मला असं सांगा की ही जी संकल्पना आता तुम्ही म्हणालात की अशी स्पर्धा घेऊया, तर ही संकल्पना याआधी कुठे झालेली आहे या पद्धतीने?
1: नाही, आमच्या माहितीत तरी भारतात ही संकल्पना कोणी राबवलेली नाही हे अगदी आम्ही खात्रीने सांग. कारण अशा पद्धतीची स्पर्धा घेतलेली आमच्या वाचनात अद्याप तरी काही कुठे आलेलं नाही. किंवा काही जी वर्ल्ड रेकॉर्डची बुक्स आहेत, लिम्का बुक किंवा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, त्यातही अशा टाईपची कुठेही नोंद सापडत नाही. त्यामुळे ही आपली स्पर्धा ही एकमेव द्वितीय आहे, ही जगात कुठेही न झालेली आहे आणि ही पहिलीच स्पर्धा आहे की उत्सवासाठी बसवलेल्या नाटकांचं उत्सवाच्या ठिकाणी जाऊन त्यांचं परीक्षण करायचं. आणि सर्वात या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वात जास्त काळ चालणारी म्हणजे स्पर्धा आहे.

0: यावर्षी आमची ही स्पर्धा 1 ऑक्टोबरला सुरू होऊन 31 मेला संपली. 242 दिवस चालले, म्हणजे जवळपास 7 महिने चाललेली स्पर्धा आहे.
1: मी अगदी हा प्रश्न विचारणारच होते तुम्हाला की साधारणपणे आपल्या इथले उत्सव म्हणजे कोकणातले उत्सव आणि त्यासाठी ही स्पर्धेचा कालावधी जरा त्याबद्दल सांगा.
0: आपल्या कोकणात पावसाळ्याचे 4 महिने सोडले तर 1 ऑक्टोबर पासून साधारणपणे आपल्याकडे उत्सव सुरू होतात. ते अगदी 31 मे पर्यंत सुरू असतात. प्रत्येक गावातलं ग्रामदेवता आणि त्यांचा असलेल्या उत्सवाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत, तारखा वेगवेगळ्या असतात.
1: अगदी अगदी.
0: काहींच्या गावाची सत्यनारायणाची पूजा असते, गावपूजा असते, त्याकरता नाटक बसवलं जातं.
1: बरोबर.
0: त्यामुळे हे 6 महिने अखंड चालणारं प्रकरण आहे. गेल्या वर्षी आमच्या या स्पर्धेमध्ये सत्यजय संघांनी सहभाग घेतला होता. यावर्षी त्याच्या 10 नाटकांच्या संख्येने वाढ होऊन यावर्षी आमच्या स्पर्धेमध्ये 57 नाटकांनी सहभाग घेतलाय.
1: वा वा, मला वाटतं ही एक खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही म्हणालात तसं याचा कालावधी भरपूर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे सगळं करण्यासाठी एक तुम्ही स्पर्धा ठेवल्यामुळे मला वाटतं ते करण्याची जी एक वेगळी ओढ एक नाट्यकर्मी म्हणून जी असते की माझं नाटक बघायला गावातले लोक तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त कोणीतरी वेगळं येणार आहे की ज्याचं मूल्यमापन होणार आहे. आणि मला वाटतं हा उत्साह आता तुम्ही म्हणालात तसं 10 नाटकांनी यावर्षी वाढलेला आहे आणि ही चांगलीच गोष्ट आहे. कारण सुरुवातीला म्हटलं असं की कोकण उत्सव आणि नाटक हे समीकरण कधीच बदललेलं नाही आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टींमुळे ते पुढेही बदलणार नाही, ते तसंच चालू राहील. मला असं सांगा की आता ही स्पर्धा तुम्ही म्हणालात तसं की गावातले उत्सव आणि त्यासाठी होते, नेमकं काय म्हणजे कुणी एंट्री करावी कशी करावी त्याबद्दल थोडंसं सांगा.
0: याला सगळ्यात आमची प्रमुख अट अशी आहे की गावातल्या उत्सवाकरता गावातल्या मंडळींनी बसवलेलं नाटक. मग कदाचित त्यातले कलाकार मुंबई स्थित असतात पण ते मूळचे रत्नागिरीतले आहेत आणि त्या उत्सवाकरता ते गेली अनेक वर्ष मुंबईत बसवलेलं नाटक येऊन आपल्या उत्सवात सादर करतात. तर ते मुंबईतले जरी असले तरी आम्ही आमच्या स्पर्धेमध्ये त्यांना आम्ही सहभाग घ्यायला देतो. हे स्पर्धेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. मग आमच्या जिल्ह्याच्या बाहेरचं आहे म्हणून त्याला प्रवेश नाही वगैरे असं नाही, त्या उत्सवाकरता बसवलेलं नाटक. फक्त याच्यात व्यावसायिक टाईपनी प्रयोग करणारे काही मंडळी आहे त्यांना आम्ही याच्यात सहभाग घ्यायला देत नाही, कारण ते व्यवसाय उत्सवासाठी नाही.
1: मला असं वाटतं की आणि त्या दोन्ही नाटकांमध्ये नक्कीच फरक असेल. गावात जेव्हा आपण ही सगळी नाटकं बघतो तेव्हा आपल्याकडे आपण त्याला वेगळ्या कौतुकांनी बघतो की अच्छा हा माझ्या गावातला आहे, हा कोणीतरी नातेवाईक आहे किंवा हा एवढी कामं सांभाळून ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतोय. आणि दुसरी गोष्ट सर मला जाणवलेली म्हणजे अशी की मीही कोकणातलीच आहे त्यामुळे आपल्याकडे तशी प्रतिकूल परिस्थिती आहे की एक नाटक बसवायचं तर कोणी या गावात गाव जरी तेच असलं तरी या वाडीत राहतो त्या वाडीत राहतो, शिक्षणानिमित्ताने नोकरीनिमित्ताने लोक बाहेर असतात, मग ते वेळ काढून रिहर्सल करून मेहनत करून ही नाटकं सादर करतात. त्यामुळे मला वाटतं त्यांचं विशेष कौतुक आहे की हे सोपं नाहीये एवढ्या सगळ्यांची मोठ बांधणं हे, नाही का?
0: काही नाटकांमध्ये आता आम्ही बघितलं, समजा उदाहरणार्थ 10 कलाकार असतील तर त्यातले 5 ते 6 मुंबईचे आहेत आणि 4 ते 5 गावातले आहेत. ते मुंबईवाले मुंबईत रिहर्सल करतात, गाववाले आपल्या गावात रिहर्सल करतात आणि मग त्यांचं सिंक्रोनायझेशन करून एक काही एकत्रित तालमा करून मग ते त्याचा प्रयोग सादर करतात.
1: म्हणजे हा तेच म्हणून म्हटलं की ही गोष्ट खूप सोपी नाहीये, कारण आपल्याला आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या कर्तव्य सांभाळत सांभाळत आपली ही हौस भागवायचे. आता तुम्ही सांगितलंतच की स्पर्धेचा कालावधी साधारणपणे 6 महिन्याचा असतो की ऑक्टोबरला आपल्या इथे उत्सव सगळे सुरू होतात, वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव असतात आणि मला असं वाटतं की या नाटकाच्या निमित्ताने त्या त्या गावातले उत्सव सुद्धा हायलाइट होतात, नाही सर?
0: हो हो नक्की नक्की. आणि विशेष असं की काही मंडळांनी नाटक बसवायचं बंद केलं होतं. गेल्या वर्षी त्यांनी एंट्री दिलेली नव्हती कारण त्यांनी नाटकच बसवलं नव्हतं, पण ही स्पर्धा सुरू झालेली त्यांना समजली गेल्या वर्षी, तेव्हा यावर्षी काही मंडळांनी जी त्यांची गेली काही वर्ष त्यांनी प्रथा खंडित झाली होती नाटक बसवण्याची, यावर्षी त्या मंडळांनी पुन्हा नाटक बसवलं का तर खास स्पर्धेत आपल्याला सहभाग घ्यायचा म्हणून.
1: क्या बात है, खूपच छान आहे. मला वाटतं या निमित्ताने संस्कृती सुद्धा आपल्याला मिळते, परंपराही मिळते आणि आपल्या कलाकारांना वावही मिळतोय. मला असं सांगा सर की ह्या ज्या स्पर्धेमध्ये हे जे सगळे कलाकार सहभागी होतात तर या कलाकारांसाठी भविष्यात काय उपक्रम तुमच्या नजरेसमोर दिसतात?
0: गतवर्षीची स्पर्धा संपन्न झाल्यानंतर गेल्या वर्षीच्या स्पर्धेत साधारणपणे 1100 ते 1150 कलाकार सहभागी झाले होते सगळे मिळून 47 नाटकांमधून. ती संख्या वाढून या वर्षी 1500 पर्यंत गेली. त्यामुळे मंत्री महोदय सामंत साहेबांनी ह्या प्रत्येक नाटकातील एक असा लक्षवेधी अभिनेता निवडून ह्या सर्व 57 नाटकांमधले 57 लक्षवेधी अभिनेते त्या व्यतिरिक्त त्या नाटकातले अजून जर कोणाला इच्छा असेल तर त्यांच्याकरता रोहन मापुसकर जे इंडस्ट्रीमधले आघाडीचे कास्टिंग डिरेक्टर आहेत त्यांचं 3 दिवसांचं वर्कशॉप घ्यायचं निश्चित झालेलं आहे. हे वर्कशॉप साधारणपणे आमचं नोव्हेंबरच्या आसपास असेल. वर्कशॉपसाठी येणारा संपूर्ण खर्च नाट्य परिषद शाखा रत्नागिरी करणार आहे. ह्या स्पर्धेमधून निवडलेल्या 57 लक्षवेधी अभिनेत्यांकरता आम्ही हे शिबिर मोफत आयोजित

0: अच्छा
1: त्या व्यतिरिक्त इतर काही कलाकारांना त्याच्यात सहभाग घ्यायचा असेल तरी ते घेऊ शकतात. रोहन मापुसकर जे कास्टिंग डायरेक्टर आहेत यांचं यापूर्वी आम्ही 2 ते 3 वेळेस ऍक्टिंगचं असं वर्कशॉप आयोजित केलं होतं 2 दिवस किंवा 3 दिवसांचं आणि त्यातून रत्नागिरीतल्या बऱ्याचशा रंगकर्मींना चांगल्या चांगल्या चित्रपटांमध्ये संधी मिळालेली आहे.
0: यापूर्वी म्हणजे मला असं वाटतंय की हाऊस म्हणून या नाटकांमधून केलेली भूमिका आणि तिथून जर त्या लोकांना असं वेगळं व्यासपीठ मिळालं तर मला वाटतं ही एक चांगलीच गोष्ट आहे.
1: चांगली गोष्ट आहे, त्यांना एक उपजीविकेचा कदाचित नवीन मार्ग याच्यातून मिळू शकतो.
0: आणि मला असं वाटतं की सर तुम्ही आता म्हणालात तसं की कलाकार हा नेहमी भुकेलेला असतो, त्यामुळे या निमित्ताने कलेचाही त्यांचा प्रवास अखंड चालू राहील आणि त्यांच्यामधली प्रगल्भता सुद्धा नक्कीच वाढेल. यावर्षी ही जी स्पर्धा झाली या स्पर्धेला परीक्षक कोण होते?
1: खूप चांगला प्रश्न आहे, कारण या सर्व शंका स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व संघांना पण असतात नेहमी. परीक्षक आपल्याकडे कोण येत आहेत, अनुभवी आहेत का, आमचं नेमकं परीक्षण काय करणार आहेत. तर रत्नागिरीतले जे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत जे गेली अनेक वर्ष एकांकिका स्पर्धा राज्यनाट्य स्पर्धेमध्ये कलाकार म्हणून सहभाग घेत आलेले आहेत, तसंच काही जण यातल्या राज्यनाट्य स्पर्धेला परीक्षक म्हणून प्राथमिक फेरीला किंवा अंतिम फेरीला पण त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे, अशी आमची रत्नागिरीतली 23 ज्येष्ठ रंगकर्मींची टीम आहे की जे हे परीक्षणाचं काम करतात.
0: अच्छा.
1: कारण काही वेळेस असं होतं की एवढी 57 नाटकं 2 किंवा 3 जण सर्वांना बघणं शक्य नसतं. काही उत्सव असे आहेत, उदाहरणार्थ रामनवमी आहे, हनुमान जन्मोत्सव आहे, की एका दिवशी 4 गावांमधनं नाटकं असू शकतात.
0: बरोबर.
1: 4 गावांमधून नाटकं असतील तर ते 2-2ची टीम म्हटल्यानंतर 8 परीक्षक 4 समन्वयक अशी 12 जणांची टीम आम्हाला एकाच वेळेला 4 दिशेला पाठवायला लागते.
0: बरोबर.
1: त्यामुळे आम्ही एवढी मोठी परीक्षकांची संख्या ठेवलेली आहे.
0: आणि मला वाटतं तुम्ही आता म्हणताय तसं ते गरजेचंही आहे, कारण आपल्याकडे पुन्हा कोकणात उत्सवाची परंपरा भरपूर आहे आणि हे जे प्रसिद्ध आहेत जे उत्सव ते तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त छोट्या छोट्या उत्सवांची सुद्धा संख्या एका गावात किंवा एकच उत्सव अनेक गावांमध्ये असं आपल्याला बघायला मिळतो आणि तिथेही नाटकही होतच असतात. मला असं सांगा की परीक्षक तुमची ही जी काही सगळी टीम आहे ते परीक्षण करतेच, पण हे परीक्षण करताना नेमकी निकालासाठी काय गुणांकनाची काय पद्धत आहे, काय बघितलं जातं की नाटकामध्ये काय हवंय?
1: खूप चांगला प्रश्न विचारला. राज्य नाट्य स्पर्धेचं जी मार्क लिस्ट आहे तीच मार्क लिस्ट आम्ही याला प्रेफर करतो.
0: अच्छा.
1: दुसरा विषय की वेगवेगळे परीक्षक वेगवेगळी नाटकं बघतात. बरं, 6 महिन्यांपूर्वी बघितलेल्या नाटकाचं 6 महिन्यानंतर त्याला 100% विश्लेषण करता येईल याची खात्री नसते, त्यामुळे आम्ही त्या दोन्ही परीक्षकांना नाटक बघितल्यानंतर मार्कलिस्ट सोबत त्यांची एक परीक्षणाची टिप्पणी, त्या नाटकाबद्दल एकूण काय वाटलं, काय चांगलं होतं, काय दुरुस्त करणं गरजेचं आहे, अशा टाईपची आम्ही परीक्षणाची एक टिप्पणी घेतो. आणि 31 मेला स्पर्धा संपल्यानंतर सर्व परीक्षकांची एकत्रित बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये त्यांनी दिलेल्या निकालावर पुन्हा एकदा चर्चा होते.
0: अच्छा.
1: ही मार्कलिस्ट आणि असं सर्व एकत्रित करून आमची एक 5 जणांची वेगळी फायनल टीम आहे की ती ते 5 जण ह्या सर्व स्पर्धेचा निकाल एकत्रित तयार करतात.
0: वा वा. सर आता तुम्ही सांगितलंतच की परीक्षण करणारी ही सगळी टीम असते आणि राज्यनाट्याच्या पद्धतीनेच तुम्ही याचं परीक्षण करता, त्यातले काही मुद्दे सांगा की नेमकं समजा आता उद्या पुढे भविष्यात ज्यांना भाग घ्यायचा आहे तर त्यांनी नेमकं कोणकोणत्या गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने ते नाटक बसलं जाईल.
1: नक्की. एकूण मार्क 100 याप्रमाणे जे आम्ही केलेलं बायफर्गेशन आहे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक याला 10 मार्क, सर्वोत्कृष्ट अभिनेता यांना 10 मार्क, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्यावसायिक 10 मार्क आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हौशी याला 10 मार्क. आमची एकमेव स्पर्धा अशी आहे की आपल्याकडे कसं आहे, उत्सवांमध्ये नाटक करताना अभिनेत्री ज्या असतात काही व्यावसायिक आहेत आणि हल्ली त्या गावांमधले काही हौशी पण आहेत. तर गेल्या वर्षी आमची ती चूक झाली होती की आम्ही अभिनेत्रींसाठी फक्त 3 बक्षिसं ठेवली होती, पण आमच्या जेव्हा लक्षात आलं की हौशी आणि व्यावसायिक अभिनेत्रींची 2 भाग केले पाहिजेत, त्यामुळे हे आम्ही याच्यात वाढवलेलं आहे. तसंच सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हे रमेश भाटकरांच्या पत्नी निवृत्त न्यायाधीश मृदुला भाटकर मॅडम यांनी विशेष सुचवलं होतं की रमेश भाटकरांकडे एक वेगळा गुण होता की ते विनोदी होते, त्यामुळे एक विनोदी अभिनेत्याचं तुम्ही आवर्जून बक्षीस ठेवा आणि त्याची स्पॉन्सरशिप आमचं कुटुंब म्हणजे भाटकर कुटुंबीय देणार आहे, त्यामुळे आम्ही सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री अशी आम्ही त्याच्यात ती 2 बक्षीस ऍड केलेली आहेत. त्या व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना 10 मार्क, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत 10 मार्क, सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि वेशभूषा एकत्रित 10 मार्क, सर्वोत्कृष्ट नेपथ्य 10 मार्क आणि सांघिक परिणामासाठी 20 मार्क आहेत. असे एकूण 100 मार्काची आमची गुणपत्रिका आहे.
0: मला असं वाटतं की सर हे तुम्ही सविस्तर सांगितल्यामुळे नाटक बसवताना सुरुवातीपासूनच या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल आणि आपल्या समोर मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने नाटकं सादर होतील. सर यावर्षीची ही जी स्पर्धा झाली ती 1 ऑक्टोबर 2025

0: ते 31 मे 2026 पर्यंत. तर या स्पर्धेचा जो निकाल आहे तर तो आम्हाला आधी सांगा की यावर्षी कुठल्या नाटकांना पहिला नंबर मिळाला.
1: यावर्षी प्रथम क्रमांक जय महाराष्ट्र कलापथक व आदर्श प्रतिष्ठान रानपाट तालुका रत्नागिरी या संस्थेचं कन्या ही सासू रासी जाय या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. द्वितीय क्रमांक इंद्रधनू प्रतिष्ठान पानवल घवाळीवाडी यांच्या नाटकाचं नाव आहे द गेम ऑफ डेस्टिनी. आणि तृतीय क्रमांक रामेश्वर रंगभूमी गावखडी यांच्या नाटकाला नाटकाचं नाव प्रिय आईस या नाटकाला तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे.
0: वा, हे जे सगळे स्पर्धक आहेत ज्यांना पारितोषिक मिळालेलं आहे पहिलं दुसरं आणि तिसरं त्यांचं आधी अभिनंदन करूया. या स्पर्धेमध्ये ज्यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे ते नाटक आहे द गेम ऑफ डेस्टिनी आणि या नाटकाचे दिग्दर्शक आणि त्यातले कलाकार प्रशांत घवाळी यांचं मनोगत आता आपण ऐकूया.
2: नमस्कार, मी प्रशांत देवजी घवाळी, इंद्रधनू प्रतिष्ठान रत्नागिरी. खरं सांगायचं तर अशा स्पर्धा म्हणजे फक्त जिंकणं किंवा पुरस्कार मिळवणं एवढंच नसतं, ती स्वतःला घडवण्याची, शिकण्याची आणि रंगभूमीशी अधिक घट्ट नातं जोडण्याची एक सुंदर संधी असते. अखिल भारतीय नाट्य परिषद रत्नागिरी आणि आपल्या सर्वांचेच लाडके नामदार उदयजी सामंत साहेब यांनी कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या या हौशी नाट्य स्पर्धेमुळे आम्हाला आमच्या नाटकाचं सादरीकरण एका उत्तम व्यासपीठावरती करता आलं. त्याचबरोबर इतर संस्थांचे उत्कृष्ट प्रयोग पाहायला मिळाले, अनुभवी परीक्षकांचं मार्गदर्शन मिळालं आणि आमच्या कामाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळाली. कलाकार म्हणून ही आमच्यासाठी खूप मोठी शिकवण आहे. या स्पर्धेत मला दिग्दर्शनाचा द्वितीय पुरस्कार मिळाला, याचा निश्चितच आनंद आहे. पण त्याहून मोठा आनंद म्हणजे आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीची दखल घेतली गेली. हा सन्मान माझा नसून नाटकासाठी मनापासून झटणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचा आहे. आजच्या काळात अशा स्पर्धा हौशी कलाकारांना नवी उमेद देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि दर्जेदार रंगभूमी घडवण्याचं महत्वाचं काम करतात. त्यामुळे अशा उपक्रमांना सातत्य लाभावं आणि अधिकाधिक तरुण कलाकारांनी रंगभूमीकडे यावं हीच मनापासून इच्छा. या सुंदर उपक्रमासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद रत्नागिरी व आपल्या सर्वांचेच लाडके नामदार उदयजी सामंत यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: या स्पर्धेमध्ये ज्या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला ते नाटक होतं प्रिय आईस आणि या नाटकातले दिग्दर्शक भूषण बागुल यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
3: नमस्कार, मी भूषण बागुल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी आयोजित नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांच्या महास्पर्धेत आमच्या रामेश्वर रंगभूमी गावखडी या संस्थेच्या प्रिय आईस या नाटकाला मिळालेल्या यशाबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेत आमच्या नाटकाला सांघिक तृतीय तर वैयक्तिक पातळीवर मला दिग्दर्शन तृतीय अशी दोन मानाची पारितोषिकं आम्हाला मिळालीत. आमच्या गावखडी गावाला अनेक दशकांची मोठी नाट्य परंपरा लाभली असून रत्नागिरीत या गावाला नाटकांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे आमच्या या परंपरेचा हा सन्मान आहे असं मी मानतो. या महास्पर्धेचा मूळ उद्देश खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. रत्नागिरीच्या गावागावात पारावर सादर होणारी नाटकं आणि तिथल्या हौशी कलाकारांची व्यावसायिक नाटकांसारखीच असणारी मेहनत केवळ पारापुरती मर्यादित न ठेवता ती अधिकृत रंगमंचावर आणून जगासमोर मांडण्याचं उत्तम काम या स्पर्धेने केलंय. कलाकारांच्या या ऊर्जेला आणि कष्टाला या स्पर्धेमुळे हक्काचं व्यासपीठ मिळालंय. अत्यंत नेटकं आयोजन करणाऱ्या नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे आणि सन्मान्य परीक्षकांचे मी आमच्या संपूर्ण रामेश्वर रंगभूमी गावखडी परिवारातर्फे मनापासून आभार मानतो. पारितोषिक रूपात भेटलेली ही पावती आम्हाला पुढेही अशीच दर्जेदार नाट्यसेवा करण्यासाठी नवी ऊर्जा देईल, धन्यवाद.
0: त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेलं नाटक प्रिय आईस या नाटकामध्ये सर्वोत्कृष्ट हौशी अभिनेत्रीचा किताब ज्यांनी पटकवलाय त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलंय.
4: नमस्कार, मी नियती केतन पाटील, पूर्वाश्रमीची प्रमिला पावसकर, अखिल भारतीय नाट्य परिषद रत्नागिरी विभाग यांनी नटश्रेष्ठ कैलासवासी रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांची हौशी नाट्य स्पर्धा गेली 2 वर्ष सादर केली. या स्पर्धेमध्ये मी आमच्या रामेश्वर रंगभूमी गावखडी या मंडळाने सादर केलेल्या प्रिय आईस या नाटकांमधून हौशी विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. तसेच या नाटकाला सांघिक तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्याबद्दल या स्पर्धेचे आयोजक, परीक्षक तसेच माझ्या कलेवर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. खरं तर गावोगावी होणारे उत्सव हे सामाजिक एकोपा आणि संस्कृती यांचा मेळच असतो. आमच्या गावखडी गावात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो, ज्यामध्ये क्रीडा, धार्मिक आणि आमच्यासारख्या हौशेने नाटक करणाऱ्या सर्व

0: कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. खरं तर या नाटकांच्या गुणांचा सन्मान होणं हा विचारच खूप छान आणि कलाकारांना प्रोत्साहन देणारा आहे आणि म्हणूनच आयोजकांचे खूप खूप आभार. आणि ही स्पर्धा अशीच निरंतर सुरू राहावी हेच आम्हा कलाकारांची तुम्हा सर्वांना प्रार्थना. धन्यवाद.
1: सर, मला असं वाटतं की या सगळ्या ज्या प्रतिक्रिया आत्ता आपण ऐकल्या तर त्याने आपल्या या सगळ्या कलाकारांचं मोरल सपोर्ट त्यांना मिळालाय, त्यांचा आत्मविश्वासही याने वाढला असेल आणि मला वाटतं नाटक आणखीन चांगल्या पद्धतीने सादर करण्याची त्यांना एनर्जीही या सगळ्या निमित्ताने मिळालेली आहे. सर, मला असं सांगा की ही जी सगळी चळवळ आपण करतोय ही पुन्हा एकदा नाटक चालू राहावं, नाटक घडत राहो यासाठीच आहे. तर हे जे सगळं स्पर्धा तुम्ही घेतली त्या स्पर्धेच्या आयोजनामुळे कलाकार, मराठी रंगभूमी आणि एकंदरच जिल्ह्याची सांस्कृतिक चळवळ यांना नेमका काय फायदा झालाय, काय वाटतं तुम्हाला?
2: या स्पर्धेमुळे आपल्या आपल्या गावात प्रत्येकाचं नाटक चालूच होतं, पण ह्या स्पर्धेमुळे सर्वजण एकत्र आले. साधारणपणे आमच्या स्पर्धेत कलाकार म्हणून स्टेजवर काम केलेल्या त्यांची संख्या अंदाजे 1500 आसपास आहे. बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणजे लाईट्स, म्युझिक, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा करणाऱ्यांची संख्या 300 ते 350 आहे. म्हणजे एवढी सर्व लोक आज रोजी जिल्ह्यातल्या रंगभूमीतल्या चळवळीला जोडली गेली.
1: बरोबर,
2: हा सर्वात मोठा फायदा झालेला.
1: अगदी.
2: आणि अगदी नोंद घेण्यासारखा विषय असा की गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्षांपूर्वी राज्य नाट्य स्पर्धेचं जे रत्नागिरी केंद्र, या केंद्रामध्ये साधारणपणे 8 प्रवेशिका होत्या, म्हणजे 8 संघांनी राज्यनाट्य स्पर्धेला सहभाग घेतला होता. त्याच्याहून कमी झाले संख्या तर केंद्र कदाचित बंद होऊ शकतं अशी आम्हाला जी भीती होती. तर गेल्या वर्षीच्या आमच्या उत्सवी नाट्य स्पर्धेचा फायदा असा झाला की आम्ही त्या सर्वांना मोटिवेट केल्यामुळे त्यातले बरेचसे संघ राज्यनाट्य स्पर्धेच्या स्पर्धेमध्ये उतरले आणि 8ची संख्या वाढून ती 18 झाली. 10 संख्या वाढली. म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेचं केंद्र टिकते की नाही अशी जी भीती वाटत होती ती तर आमची भीती गेलीच. 8ची संख्या 18 झाली आणि या वर्षीच्या 57 मधून अजूनही जास्त संघ उतरून ती 18 पुढे जाईल अशी आम्हाला अगदी खात्री आहे त्याची.
1: वा वा, मला असं वाटतं की हा खूप मोठा फायदा आहे आणि अशी जर संख्या वाढत राहिली तर तेवढे कलाकार घडत राहतील, तेवढी नाटकं रंगभूमीवर येत राहतील आणि वेगवेगळे विषय लोकांना बघायला मिळतील. हा सुद्धा एक प्रेक्षक म्हणून त्यांचाही फायदा आहेच की त्यांना वेगळी नाटकं बघायला मिळतील.
2: ह्या स्पर्धेच्या निमित्ताने एक अगदी आवर्जून उल्लेख करण्याची गोष्ट आहे की नाटक आणि एकांकिका लिहिणारे लेखक कमी होत चाललेत. ह्या स्पर्धेसाठी नवीन नाटक लिहिलेल्यांची संख्या 8 आहे. नवीन नाटक लिहून आमच्या स्पर्धेतच प्रथम सादर झालं अशी 8 नाटकं नवीन सादर झाली.
1: अरे वा,
2: नवीन लेखक पण तयार व्हायला
1: क्या बात आहे,
2: चालना मिळत आहे.
1: नक्कीच नक्कीच, म्हणजे ज्याप्रमाणे कलाकार घडतोय त्याचबरोबर त्यासाठी लागणारे लेखक सुद्धा घडत आहेत. आणि मला वाटतं हीच एक चळवळ आहे छान की त्यानिमित्ताने सगळ्यांना काहीतरी आपलं आपलं व्यासपीठ मिळत आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून चांगली नाटकं आपल्याला बघायला मिळत आहेत.
2: नक्कीच. तर ह्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या दिवशी नामदार सामंतसाहेब यांनी, जे आमचे प्रमुख पाहुणे होते, त्यांना विशेष आवाहन केलं की कोकणात एवढा सगळा निसर्ग आहे, तुम्ही या आणि एखादा चित्रपट इथं तयार करा. त्यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतःच्या भाषणात प्रवीण तरडे यांनी अगदी आवर्जून सांगितलं की देऊळबंद 3 50% चित्रपट त्यांनी रत्नागिरीत तयार करण्याचं जाहीर केलं. आणि विशेष असं की या उत्सवी नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांना त्या चित्रपटात संधी दिली जाईल, तसंच रत्नागिरीतल्या स्थानिक रंगकर्मींना सुद्धा त्या चित्रपटात संधी देणार असं त्यांनी बक्षीस समारंभाच्या वेळेस स्वतः जाहीर केलं. त्यामुळे आमच्याकडच्या उत्सवी नाट्य स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व कलाकारांसाठी एक नवीन दालन खुलं झालेलं आहे.
1: खरंच चांगली गोष्ट आहे की जसं तुम्ही म्हणालात तसं की आपल्या इथले कलाकार या स्पर्धेच्या निमित्ताने पुढे यावेत आणि पुढे जी आपल्या समोर आहे चित्रपट सृष्टी आहे किंवा व्यावसायिक नाटकं आहेत ही सगळी दालनं त्यांच्यासाठी खुली होऊ देत आणि त्यांनाही चांगलं काम करायला मिळू दे आणि खूप चांगले कलाकार या निमित्ताने घडू देत. मला असं वाटतं की हा तुमचा उद्देश या सगळ्या स्पर्धेच्या निमित्ताने पूर्ण होताना दिसतोय हळूहळू, नाही का?
2: हो नक्कीच नक्की. नवीन कलाकारांना दालन जे खुलं होत आहे त्याचं अगदी चांगलं उदाहरण म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्यकारिणी सदस्य श्री सुनील बेनखडे यांचं जे कोकणचा बाज संगमेश्वरी साज हे जे लोकनाट्य आता सुरू आहेत त्याचे महाराष्ट्रभर प्रयोग, ते त्यांनी साधारणपणे 600 पेक्षा जास्त कार्यक्रम केलेले आहेत. आणि ह्याची नोंद मध्यवर्तींनी घेतल्यामुळे मध्यवर्तीकडून जो दरवर्षी गोबो देवल पुरस्कार दिला जातो तो महाराष्ट्रभरातल्या 14 वेगवेगळ्या रंगकर्मींना दिला जातो, त्यात सर्वोत्कृष्ट लोककलाकार म्हणून सुनील बेनखळेंना गेल्या वर्षी पुरस्कार मिळाला होता. आणि या वर्षी आमच्या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख अमेय धोपटकर जे आहेत त्यांना युवा नाट्यकर्मी म्हणून हा पुरस्कार देऊन गौरविण्यात

0: आलेलं आहे. म्हणजे रत्नागिरीतल्यांना जे नवीन दालन खुलं होतंय नाट्य परिषदेच्या माध्यमातून त्याची ही सुरुवात
1: ही पोच पावती आहे त्याची. यस, नक्कीच. आणि मला असं वाटतं की याच पद्धतीने अनेक लोकांना असे पुरस्कार या सगळ्या माध्यमातून मिळतील आणि नवीन नवीन संधी सुद्धा त्यांना या सगळ्यातून मिळत राहतील, नाही का सर? याच नोटवर आज आपण इथे थांबूया. आणि तुम्ही इथे आलात आणि कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती या नावाने जी उत्सवी नाट्य स्पर्धा आयोजित होते त्याविषयी खूप सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे

श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्यस्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, शनिवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर अक्षता सप्रे यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
1: पावसाळ्यामध्ये बाहेर निसर्गामध्ये सगळीकडे ओलावा असतो, थंडपणा असतो, म्हणजे गारठा असतो आणि आपल्या शरीराची तशीच अवस्था असते आणि त्यामुळंच या ओलाव्यामुळे थंडाव्यामुळे होणारे आजार जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये वारंवार या दिवसामध्ये होत असतात.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य कार्यक्रम शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं आणि चित्रपट होता अरे संसार संसार.

0: सोयरीक चित्रपटासाठी श्रोते हो आपण ऐकत होतात दिनकर पोवार यांनी संगीतबद्ध केलेलं श्याम जोशी यांचं गीत. हे गीत गायलं होतं जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा यांनी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: आशा भोसले यांनी गायलेलं आराम हराम आहे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शब्दरचना होती ग दि माडगुळकर यांची आणि या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं मामा भाचे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं.

चंद्र होता साक्षीला या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, चित्रपट चानी. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोतेहो, आता ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, 1973 प्रदर्शित झालेला अतिशय लोकप्रिय आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेला हिंदी चित्रपट म्हणजे यादों की बारात. या चित्रपटात ॲक्शन, रोमान्स, ड्रामा, संगीत आणि थ्रिलर या सगळ्या घटकांचा उत्तम मेळ होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. तेव्हा आजच्या कार्यक्रमाची सुरुवात या चित्रपटातल्या या सुंदरशा गीतानं करूयात.

श्रोते हो, श्री 420 हा अतिशय लोकप्रिय आणि ऐतिहासिक चित्रपट. या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका राज कपूर यांनी केली. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपटातली गाणी अजरामर ठरली. मेरा जूता है जपानी, प्यार हुआ इकरार हुआ, ईचकदाना ही गाणी खूप गाजली. श्रोते हो, हा चित्रपट भारतातच नव्हे तर सोव्हियत युनियन, चीन, मध्यपूर्व आणि इस्रायलमध्ये सुद्धा प्रचंड यशस्वी ठरला.

0: श्रोते हो, शनिवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर अक्षता सप्रे यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
1: पावसाळ्यामध्ये बाहेर निसर्गामध्ये सगळीकडे ओलावा असतो, थंडपणा असतो, म्हणजे गारठा असतो आणि आपल्या शरीराची तशीच अवस्था असते आणि त्यामुळंच या ओलाव्यामुळे थंडाव्यामुळे होणारे आजार जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये वारंवार या दिवसामध्ये होत असतात.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य कार्यक्रम शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

श्रोते हो, नया दौर हा अतिशय लोकप्रिय आणि ऐतिहासिक चित्रपट. याची कथा मानवी श्रम आणि आधुनिक यंत्र यांच्यातील संघर्षावर आधारलेले. ओ पी नय्यर यांचं उत्कृष्ट संगीत आणि साहिर लुधियानवी यांची उत्तम गाणी यामुळे हा चित्रपट अधिकच आकर्षक ठरतो.

0: श्रोतेहो, गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता याविषयी यशवंत बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टी तसं एका नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. आर्थिक समावेशन याचा अर्थ असा आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाला, मग तो ग्रामीण भागात राहत असेल किंवा त्याचा सामाजिक स्तर कुठला असेल, आर्थिक स्तर कुठला असेल, या गोष्टींचा विचार न करता अत्यंत सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील प्रत्येक माणसाला बँकिंग असेल, कर्ज असेल किंवा विमा असेल, सामाजिक सुरक्षा योजना असतील, अशा पद्धतीच्या अनेक लाभांसाठी जो उपक्रम आपण राबवला जातो त्याला आर्थिक समावेशन असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल.
0: तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
2: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, दिग्दर्शक यश चोप्रा यांचा अत्यंत लोकप्रिय आणि सदाबहार हिंदी रोमॅन्टिक चित्रपट म्हणजे कभी कभी. उत्कृष्ट संगीत, भावुक कथा आणि उत्तम संवाद हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणायला हवं. संगीत खय्याम यांचं होतं तर साहिर लुधियानवी यांच्या गीतांनी या चित्रपटाला अजरामर केले. ऐकूया या चित्रपटातलं हे सदाबहार गाणं.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, काला पाणी हा क्राईम थ्रिलर चित्रपट. सचिनदेव बर्मन यांचं अप्रतिम संगीत या चित्रपटाला लाभलं. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांची गाणी खूप गाजली. ऐकूया या चित्रपटातलं हे आपल्या ओळखीचं गाणं.

श्रोते हो, चोरी चोरी हा हिंदी रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट. हा चित्रपट हॉलिवूडच्या इट हॅपन वन नाईट या चित्रपटावर आधारलेला. राज कपूर आणि नरगिस या जोडीचा एकत्र काम केलेला हा शेवटचा चित्रपट. पंछी बनू उडती फिरू, ये रात भीगी भीगी, आजा सनम ही या चित्रपटातली काही लोकप्रिय गाणी.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

मै खिलाडी तू अनाडी या ॲक्शन कॉमेडी हिट अशा चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं,

रचना होती रानी मलिक यांची आणि हे गीत गायलं होतं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अतिशय लोकप्रिय आणि गाजलेला हिंदी रोमॅन्टिक चित्रपट हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं गाणं. श्रोते हो, या चित्रपटाचा खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्याचा भव्य सेट, उत्कृष्ट संगीत आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा चित्रपट ओळखला जातो. ऐकूया या चित्रपटातलं हे छानसं गाणं.

मधून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. पण हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला 94035 73485 या नंबरवर नक्की कळवा. परत भेटीपर्यंत नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या अनुषंगानं सर्वसमावेशक समाज कसा असावा याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. श्रोते हो, सामाजिक न्याय हा शब्द आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठीच आहे असं सर्वांना सामान्यतः वाटत असतं. आपल्याला तो न्याय मिळाला पाहिजे किंवा समाजामध्ये तळागाळातील लोकांपर्यंत काही गोष्टी पोहोचल्या पाहिजेत हाच मूळ उद्देश सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचा असतो. सामान्य आणि वंचित घटकांना न्याय मिळावा, त्यांना सर्व शासकीय योजनांची माहिती असायला हवी यासाठी एक सेतू बांधावा लागतो आणि हा सेतू सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बांधणं शक्य असतं. त्यांच्या मदतीनं समाजाला अनेक गोष्टी समजू शकतात आणि म्हणूनच आज आपण अशाच एका सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड यांच्याशी संवाद साधणार आहोत. रेणुका कड या विकास अध्ययन केंद्र आणि आशा केंद्र या संस्थेच्या संचालक म्हणून काम पाहत आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रामुख्यानं महिला आणि बालविकास क्षेत्रात गेल्या 25 वर्षापासून त्या कार्यरत आहेत. त्यांचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. आशिया पॅसिफिक रिसर्च नेटवर्क, इंटरनॅशनल वुमन अलायन्स, इंटरनॅशनल लीग ऑफ पीपल्स स्ट्रगल आणि युनायटेड नेशन्स पर्यावरण कार्यक्रम या संस्थांचे सदस्य म्हणून त्या काम करतात. आज आपण त्यांच्याशी सामाजिक न्याय या विषयावरती संवाद साधणार आहोत. रेणुका कड मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम.
0: तर सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय?
1: मॅडम, हा सुरुवातीचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय. कारण सध्या सामाजिक न्यायाबद्दल अनेक संकल्पना किंवा अनेक चर्चा सुरू असतात, पण आपण भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून आणि घटनेमध्ये जे म्हटलेलं आहे त्या माध्यमातून जर पाहिलं की सामाजिक न्याय म्हणजे काय, तर सामाजिक न्याय जो प्रत्येक व्यक्तीला समान संधी, समान हक्क आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजे सामाजिक न्याय. भारतीय राज्यघटनेतील जी न्याय ही संकल्पना आहे ती सामाजिक, आर्थिक, राजकीय हे उद्दिष्ट सामाजिक न्यायाच्या संकल्पनेशी संबंधित आहे, याला आपण सामाजिक न्याय असं म्हणतो.
0: समाजातील कोणत्या समस्यांवर आपण काम करता?
1: समाजातील समस्या म्हटलं तर प्रामुख्याने माझा विषय हा महिला आणि बाल

0: कल्याण क्षेत्र आहे. या महिलांचे क्षेत्र म्हणाल तर मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकल महिला, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिला, बालकांच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारचे हक्क, अधिकार, त्यांचे प्रश्न, प्रामुख्याने ज्याला आपण पॉक्सो म्हणतो किंवा बालकांचं विविध म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जे लैंगिक शोषण होतं अशा ज्या घटना आहेत त्या घटनांमध्ये काम करणं, आणि सध्याच्या काळामध्ये जे आपण तंत्रज्ञानाचं युग म्हणतो 21वं शतक, ह्या 21व्या शतकामध्ये मानवाला मिळालेली टेक्नॉलॉजीची देणगी आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त होणारा वापर म्हणजे मोबाईल इंटरनेटचा, पण ह्या वापराचा महिलांवरती आणि मुलांवरती एक वेगळ्या पद्धतीचा दुष्परिणाम होतो जो प्रामुख्याने ज्याला आपण सायबर गुन्हेगारी म्हणतो तर ह्या क्षेत्रामध्ये काम करतो. तसंच पर्यावरणीय बदल जो आहे ह्या पर्यावरणीय बदलांचा महिलांवरती काय परिणाम होतो ह्या संदर्भातलं काम करतो. याशिवाय ट्रान्सजेंडर महिला ज्या आहेत ज्याला आपण तृतीय पंथी म्हणतो किंवा बहुलिंगी म्हणतो अशा सगळ्या महिलांच्या संदर्भातलं काम आहे. आणि आरोग्य क्षेत्रातलं काम, मग आरोग्य हे मानसिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सगळ्या समस्या त्याच्यामध्ये येतात. जसं आरोग्य म्हणाल तर आमचं जे आशा केंद्र आहेत जे प्रामुख्याने ग्रामीण आरोग्य ह्या विषयाला घेऊनच काम करतं, मग ग्रामीण भागातील महिलांचं आरोग्य, मुलांचं आरोग्य, वृद्धांचं आरोग्य ह्या सगळ्या संदर्भात आमचं काम सुरू आहे.
1: सामाजिक न्याय मिळावा यासाठी समाजात शिक्षणाचं महत्व काय आहे?
0: तर मी याला थोडंसं असं म्हणेल की सामाजिक न्याय मिळवण्यासाठी शिक्षण तर महत्वाचं आहेच, पण जी लोक शिक्षित नाहीत किंवा काही कारणामुळे शिक्षण घेऊ शकत नाही तर अशा लोकांसाठी सुद्धा सामाजिक न्याय तितकाच महत्वाचा आहे. मग आता शिक्षण असेल तर काय होऊ शकतं? तर या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक घोषवाक्य म्हणा किंवा म्हण जी आहे आपण जी सर्रास वापरतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतलेला किंवा पिलेला व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण तुम्हाला ती ताकद देते, प्रश्न विचारण्याची ताकद देते, तुमचे मुद्दे काय आहेत ते समजून घेण्याची ताकद देते. शिक्षण तुम्हाला समाजामधल्या, कुटुंबामधल्या, सामाजिक न्याय हा फक्त समाजात नाही तो कुटुंबातही तेवढाच महत्वाचा असतो. कारण आपण मुलींना काय वागणूक देतो, मुलांना काय वागणूक देतो हा कुटुंबापासून, म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना मूळ पाया हा कुटुंबापासूनच सुरू होतो, तो तितकाच महत्वाचा आहे. म्हणून शिक्षण असेल तर काय होतं? तर हक्काची जाणीव होते, आपल्याला समान संधी मिळाली पाहिजे आणि संधी आहे याची जाणीव असणं आणि ती मिळवण्यासाठी धडपड करणं, भेदभाव कुठं होत असेल तर त्याला आवाज उठवणं, त्याला विरोध करणं, त्याच्याबद्दल बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी आहे. आर्थिक सक्षमीकरण आहे आणि लोकशाहीचे मूल्य जे आहेत ते प्रसार करण्याचं काम शिक्षणामुळे करू शकतो. आता हे अलीकडच्या काळातलं झालं मॅडम, पण याच्या आधी मग ही सगळी सामाजिक न्याय नव्हता का आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये की जिथे शिक्षणाचा अभाव होता तर तेव्हाही होता. फक्त पुस्तकी शिक्षण नव्हतं, तिथे शिक्षण
1: सांगण्याची पद्धत वेगळी होती,
0: सांगण्याची पद्धत वेगळी होती. धर्माच्या माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण, जे प्रत्येक धर्माचं शिक्षण हे तुम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम हे शिकवतं, तर त्या माध्यमातून सामाजिक न्यायाचं शिक्षण हे दिलं जायचं. त्याचं फक्त पुस्तकी शिक्षण आहे, ते आपण आत्मसात करणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून शिक्षण हा खूप महत्वाचा भाग आहे. सामाजिक न्याय समजून घेणं, स्वतः अंगीकारणं आणि इतरांचे सुद्धा अधिकार अबाधित राहतील याच्यासाठी काम करणं, यासाठी
1: स्त्रियांचे किंवा वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करणं आवश्यक आहे?
0: स्त्रियांचे किंवा वंचित घटकाचे प्रश्न सोडवायचे असेल तर प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर स्त्रियांचे प्रश्न कुठले आहे, तर आत्ता आपल्या शासनाने, महाराष्ट्र शासनाने एकल महिलांसाठी धोरण तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. वास्तविक ह्या धोरणाची सुरुवात 2017 पासून आणि किंबहुना त्याच्या आधी म्हणजे 1994 पासून सुरू झाली. आपल्याला आठवत असेल तर 1994 आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद, इथे 1994 एक पहिली परितक्ते हक्क महिला चळवळ उभी राहिली होती आणि त्याचं एक मोठं परिषद या ठिकाणी घेण्यात आली होती.
1: अच्छा.
0: तिथपासून ज्या स्त्रियांना त्यांचे जीवनाचे जोडीदार जे आहेत, पती आहेत, ते सोडून देतात, ज्याला टाकलेली बाई म्हणून संबोधतात. वास्तविक हा कायदेशीर शब्द
1: नाहीये,
0: पण ते संबोधलं जातं कायद्याच्या भाषेत, त्याला परितक्त
1: समाजामध्ये असं म्हटलं जातं,
0: समाजामध्ये असं म्हटलं जातं. तर अशा स्त्रियांच्या हक्कासाठीची ती परिषद होती. याला एकल महिलांच्या चळवळीमध्ये फार महत्वाचा पाया आहे ही चळवळ, म्हणजे याच्यामध्ये खूप सगळ्या संस्थांनी काम केलं होतं. आता आपल्या वेळेअभावी आपण त्या सगळ्या संस्थांची नावं या ठिकाणी नाही घेऊ शकत, पण राज्यातल्या ज्या स्त्रीवादी चळवळी होत्या त्या सगळ्यांनी ह्या परिषदेसाठी योगदान दिलं होतं. त्यानंतर याच्यावरती अनेक चर्चा झाल्या. त्यानंतर 22 जून 1994 महाराष्ट्राचं पहिलं महिला धोरण बनलं, पण ह्या धोरणामध्ये ह्या एकल महिलांसाठीचा कुठलाही मुद्दा नव्हता.

0: किंवा त्याचा फारसा विचार केला गेला नाही. त्याच्यानंतर 2014 पासून याच्यावरती पुन्हा काम सुरू झालं. राज्यभरातल्या स्त्रीवादी चळवळी, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने विकास अध्ययन केंद्र आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे, कोरो ही संस्था आहे, एकल महिला संघटना आहे, ह्या सगळ्या संस्थांनी काम करायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून हे सगळं काम पुन्हा एकदा नव्याने उभं राहिलं. आणि ह्या कामाच्या माध्यमातून 22 जून 2018 महाराष्ट्राचं पहिलं एकल महिला धोरणाचा मसुदा शासनाला सादर केला होता, तत्कालीन मुख्यमंत्री जे होते त्यांच्याकडे. पण आता महाराष्ट्र शासनाने पुन्हा त्याच्यावरती काम करायला सुरुवात केलेली आहे. तर असे जे सगळे प्रश्न आहेत, तर ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन काम करणं, काय करायला हवं. तर एकल महिला यामध्ये मी हे नाही म्हणणार की एकल महिला म्हणजे खूप बिचारी गरीब, नाही. प्रत्येक व्यक्तीला, आपण सामाजिक न्यायाचा पाया कशावर आहे, तर प्रत्येक व्यक्तीला समान हक्क अधिकार मिळाले पाहिजे. पण एकल महिला मी या ठिकाणी प्रामुख्याने याच्यासाठी उल्लेख करते कारण त्यांच्याकडे पाहण्याचा कुटुंबाचा दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन, त्यांच्या पाल्यांकडे पाहण्याचा कुटुंबाचा आणि समाजाचा दृष्टिकोन, आणि एकटे जेव्हा तुम्ही असतात त्यावेळेस स्त्रियांना आपल्याकडे कशा पद्धतीची वागणूक मिळते हे आपण सगळेजण जाणतो. म्हणून सामाजिक न्यायासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली महत्वाची गोष्ट काय, तर दृष्टिकोन बदलणं. सामाजिक न्याय, समता असली पाहिजे, भेदभाव नसावा, समान वागणूक दिली पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे.
1: आपण त्याच्या त्या स्त्रीकडे ज्या दृष्टीने बघतो ही दृष्टीच आपली चुकीची असते,
0: ती दृष्टीच चुकीची असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीला, इथे मी स्त्री पुरुष असं नाही म्हणणार किंवा ट्रान्सजेंडर असं नाही म्हणणार, प्रत्येक व्यक्ती, समाजातला प्रत्येक घटक, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही लिंगाचा असो, शहरातला असो, ग्रामीण भागातला असो, आदिवासी वाड्या वस्तीवरच असो, कुठलाही असो, तो सर्वात आधी एक व्यक्ती आहे. आणि व्यक्ती म्हणून नैसर्गिकदृष्ट्या त्याला मिळालेले अधिकार आणि ज्या देशात ती व्यक्ती जन्माला आली त्या देशातल्या राज्यघटनेने दिलेले अधिकार हे त्याचे मुख्य सामाजिक न्याय आहेत, त्याचा मुख्य अधिकार आहे, त्याचे मूलभूत हक्क आहेत. ते प्रत्येक व्यक्तीला मिळायला पाहिजे. आणि आपण काय करायला हवं, तर हे अधिकार जपले पाहिजे. त्याची जपवणूक करणं, त्याचं संवर्धन करणं, आणि प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ज्याला आपण म्हणतो की एक प्रिजिडाईज माइंडसेट जो आहे तो न ठेवता त्याला एक माणूस म्हणून स्वीकारणं हे सामाजिक न्यायाचं बेसिक प्रिन्सिपल आहे.
1: समाजामध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव जाणवतो, तेव्हा सामाजिक न्याय हा दोघांनाही मिळाला पाहिजे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
0: अगदी बरोबर आहे. सामाजिक न्याय हा दोघांनाही मिळायला पाहिजे. स्त्री पुरुष भेदभाव जाणवतो. आता हा भेदभाव आपल्याला कुठे कुठे दिसतो, तर कुटुंबापासून ते कार्यालयीन
1: सुरुवात कुटुंबापासूनच होते.
0: अगदी प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सामाजिक भेदभाव पाहायला मिळतो. आता सामाजिक न्याय दोघांनाही मिळायला पाहिजे हे अगदी रास्त आहे. या ठिकाणी एक गोष्ट खूप महत्वाची आपल्याला ही समजून घेतली पाहिजे की अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा, मग तो कोणत्या लिंगाचा आहे, म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे. स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव जाणवतो, तसाच तो पुरुषांमध्येही जाणवतो, स्त्री स्त्रीमध्येही जाणवतो. आता हे जिथे जिथे भेदभाव आहे तिथे सामाजिक न्याय मिळायला पाहिजे का, तर 100% मिळायला पाहिजे. जे जे कोणी अन्यायाचे पीडित आहे, बळी आहेत, त्या प्रत्येकाला सामाजिक न्याय मिळायला पाहिजे. पीडितेचीही, आपल्या राज्यघटनेची, मूलभूत कायद्याची हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की न्याय आणि अधिकार, हक्क हे जसे पीडितेचे आहेत तसे ते जो कोणी त्याच्यातला दोषी आहे त्याचे सुद्धा आहेत.
1: अच्छा.
0: म्हणून आपल्या कायद्याची संपूर्ण व्यवस्था ही मानवी मूल्यांवरती आधारित आहे. आपण एखाद्याला न्याय देताना दुसऱ्यावरती अन्याय होणार नाही हे सुद्धा आपल्या कायद्याच्या माध्यमातून पाहिलं जातं. म्हणून स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये होणारे भेदभाव, स्त्रियांचे जसे हक्क आहेत तसेच पुरुषांचे आहेत, आणि त्याची जपणूक ही दोघांच्याही अधिकारांची, हक्कांची जपणूक व्हायला पाहिजे. आणि दोघांच्या अधिकाराची, हक्काची जपणूक ही दोघांनी एकमेकांची केली पाहिजे, तेव्हा समाजामध्ये आपल्याला बदल दिसून येतो.
1: तरुण पिढीनं सामाजिक न्याय मिळावा यासाठी काय करायला पाहिजे?
0: सामाजिक न्याय मिळायला पाहिजे, तर सामाजिक न्याय कोणाला, तर प्रत्येक पीडित व्यक्तीला मिळायला पाहिजे. आता त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर अर्थात आपल्याला कायद्याची मदत घ्यावी लागेल. आणि पुन्हा जर कुटुंबामधून आपल्याला बद्दल काही गोष्टी घडत असतील तर त्या कुटुंबासमोर बसून बोलणे आणि सोडवणे, जर तिथे होत नसेल तर अर्थात पुन्हा कायद्याचा मार्ग त्या ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी तरुण असतील, वृद्ध असतील किंवा स्त्रिया असतील, हे कोणीही असो, यांना सामाजिक न्याय मिळवायचा असेल तर कायदेशीर मदत घ्यावी लागते. या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देईल. नुकतंच लातूर जिल्ह्यामधली एक केस आहे. एका वृद्ध

0: आजीने त्यांचं जे राहतं घर होतं, जी प्रॉपर्टी होती, ती नातवाच्या नावे करून टाकली. आणि नातवाने काही आजीला सांभाळायला
1: नकार दिला.
0: नकार दिला. आता आजीवरती हा अन्याय. आजीने नातवाच्या नावावर का केली प्रॉपर्टी, की तो त्यांचं जे काही उर्वरित आयुष्य,
1: एक प्रेमभावना,
0: प्रेमभावना आहे, उर्वरित आयुष्यात त्यांना तो सांभाळ करेल. शेवटी घरातल्या ज्येष्ठ पिढी असते, त्यांना काय अपेक्षित असतं? घरामध्ये दोन घास प्रेमाचे मिळावे, पोटाला पोटभर अन्न मिळावं, औषध पाणी असेल काही तर तेवढं मिळावं,
1: माझ्या प्रेमाचे जे लोक असतील त्यांना माझं जे काय असेल ते मिळावं,
0: ते मिळावं. ह्या भावनेने आजीने म्हणजे नातवाच्या नावावर सगळी संपत्ती केली. पण संपत्ती नावावर झाल्यावर नातवाने आजीला सांभाळायला नकार दिला. आजी अत्यंत धाडसी, आजीने परत केस केली आणि नातू सांभाळत नाही हे कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं, सिद्ध केलं. आणि कोर्टाने आदेश दिला की नातवाला दिलेली संपत्ती सगळी आजीच्या नावावर ट्रान्सफर करावी. तर हा सामाजिक न्याय. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण आपल्या अधिकारांचा वापर, तरुणांनी काय करायला हवं, तर अर्थात जपणूक ही खूप महत्वाची आहे, त्याचं संवर्धन होणं हे महत्वाचं आहे. आणि जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो, दरवेळेस आपण वादविवादच घालावे किंवा भांडणच करत बसावं, नाही. सगळ्या गोष्टी सामंजस्याने ह्या जगामध्ये चांगुलपणासाठी प्रेम फार पुरेसं आहे. तुमचे प्रेमाचे दोन शब्द खूप पुरेसे आहेत. म्हणून चांगल्या वृत्तीने बोलणं वागणं, तर आपोआप कसं आहे की मी आज चांगली वागले तर तुम्ही माझ्याशी चांगलं वागा, हे बेसिक प्रिन्सिपल आपण फॉलो केलं तर ह्या सगळ्या अन्यायाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी व्हायला मदत होते.
1: नक्कीच. या संदर्भात म्हणजे सामाजिक न्याय या विषयाच्या संदर्भात अनेक शासकीय योजना असतात, त्या समाजापर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न कसे व्हायला पाहिजेत?
0: शासनाच्या पद्धतीने जर तुम्ही म्हणाल की ह्या शासकीय योजना कशा पोहोचायला पाहिजेत, तर अर्थात शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे लास्ट पर्सन फर्स्ट हा बेनिफिशियरी असला पाहिजे. तर त्याच्यासाठीचं महत्वाचं माध्यम ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत, आकाशवाणी केंद्र. कारण ग्रामीण भागामध्ये आता सगळ्या सुविधा पोहोचलेल्या आहेत, पण आजही आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर सकाळच्या बातम्या ह्या प्रत्येक घरामध्ये ऐकू येतात,
1: रेडिओवरती
0: ऐकू येतात. म्हणून शासकीय पातळीवरती शासकीय योजना घराघरामध्ये पोहोचण्याचं महत्वाचं माध्यम म्हणजे रेडिओ. दुसरं टीव्ही आहे. आता सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आणि वेगवेगळ्या शासकीय डिपार्टमेंटमध्ये काम करणारी जी सगळी यंत्रणा आहे तीही त्या ठिकाणी कार्यरत आहे. याशिवाय जी नॉन शासकीय यंत्रणा आहे किंवा ज्याला आपण सामाजिक कार्य म्हणतो, जे प्रोफेशनली म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क हे शिक्षण ज्यांचं झालेलं आहे, असे जे सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काम करतात, तर हे सगळे कार्यकर्ते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ते ज्या ज्या क्षेत्रात काम करतात त्या त्या क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम ते सातत्याने करत असतात.
1: या कामातील आव्हानांबद्दल काय सांगता येईल?
0: या कामातलं आव्हान म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं की मानसिकता. लोकांची मानसिकता ही बदलणं खूप गरजेचं आहे. कारण पुन्हा एकदा मी म्हणेल की सामाजिक न्यायाची संकल्पना ही समतेवरती, समानतेवरती आणि समान हक्कावरती अवलंबून आहे. आणि जर मी तुमच्या अधिकारांची जपणूक केली तर मला माझे अधिकार,
1: म्हणजे माझ्या समोरच्या माणसाला न्याय मिळावा हे मलाच वाटलं पाहिजे.
0: हो. आणि दुसऱ्याही पेक्षा जास्त महत्वाचं की मी समोरच्याचे अधिकारांचं हनन केलं नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर हे त्यातलं सगळ्यात मोठं खूप आव्हान आहे सध्याच्या काळातलं. कारण प्रत्येकाला वाटतं की सगळ्या गोष्टी ह्या मलाच मिळायला पाहिजे, सगळंच आपलं नसतं, कुटुंबामधलंही सगळंच आपलं नसतं, त्याच्यामध्ये आपले भावंड वाटेकरी असतात, तसंच योजनांचं सुद्धा असतं, तसंच यंत्रणेचं सुद्धा असतं, की ह्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या सगळ्यांना मिळाव्या याच्यासाठी सगळ्यांनी मिळून काम करणं हेच यातलं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि गावोगावी ह्या योजना, कारण आजही अनेक वाड्या वस्ती अशा आहेत की जिथे ह्या सगळ्या योजनांचा अजिबात म्हणजे माहिती नाही किंवा अज्ञान आहे किंवा पोहोचलेल्याच नाही आहेत, तर ह्या त्या ठिकाणी सुद्धा पोहोचल्या पाहिजे. हे आजच्या काळातलं सगळ्यात महत्वाचं मोठं आव्हान आहे. म्हणजे कसं आहे ना की सध्या आपल्या समाजामध्ये आपल्याला विकासाचं एक वेगळं प्रारूप दिसतं, जिथं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येक इंटरनेटवर आहे, बातम्या वृत्तपत्रामध्ये येण्याच्या आधी त्या सोशल मीडियावरती येऊन प्रसिद्ध झालेल्या असतात. पण ह्याच देशातला एक मोठा असा घटक आहे, वंचित घटक असा आहे की जिथे पाण्यासाठी आजही एक एक दिवस चालत पायपीट करावी लागते, ह्या सगळ्या घटकांपर्यंत ह्या योजना पोहोचल्या पाहिजे. हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे.
1: तुम्ही अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहात, तुमचे बरेच अनुभव पण असतील, तर आपल्या श्रोत्यांसाठी एखादा अनुभव.
0: यातला जर अनुभव सांगायचा झाला तर मी या ठिकाणी पुन्हा आपल्या कोविड काळातलं उदाहरण देईल. कोविड काळाची परिस्थिती आपण सगळेजण जाणतो आणि खूप सगळ्या स्त्रियांनी त्यांचे जोडीदार गमावले, पुरुषांनीही त्यांचे जोडीदार गमावले. पण आपल्याकडची जी समाज रचना आहे की जिथे बहुतांश कुटुंबात अजूनही स्त्रिया

0: सध्या बाहेर जाऊन नोकरी करत नाही किंवा कमावत, आणि अचानक आता कोविडचं संकट जे होतं ते अचानक आलेलं संकट होतं आणि त्या संकटात जोडीदार गमावला आणि हाताशी कसलंही मिळकत नाही आहे, तर अशा स्त्रियांसाठीचं काम म्हणजे ज्याला आपण कोविड विधवा म्हणतो, तर हे सगळं काम शासकीय स्तरापर्यंत पोहोचवणं आणि ते करणं म्हणजे महाराष्ट्र शासनाने कोविड विधवांसाठी ज्या काही योजना सुरू केल्या तर त्या कामामध्ये इनिशिएट करणं, हे मी आमच्या म्हणजे हे फक्त विकास अध्ययन केंद्र किंवा आशा केंद्र म्हणून नाही तर ज्या याच्यासोबत अनेक संस्था होत्या ह्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून ते शासन स्तरापर्यंत पोहोचलं, म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारखी मुख्य संस्था होती की ज्यांनी शासकीय प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मदत केली, तर हे काम त्यातलं मी उदाहरण म्हणून अगदी मला स्वतःला त्याच्याबद्दल फार चांगलं वाटतं की ह्या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून तो विषय शासनापर्यंत पोहोचला आणि शासनाने त्याची दखल घेतली आणि त्याचंच आजचं हे फलित आहे की एकल महिलांसाठीचं धोरण, हे धोरण तयार व्हावं, हे देशातलं महाराष्ट्र पुन्हा पहिलं राज्य होणार आहे.
1: अच्छा,
0: तर हा कामाचा एक सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून मी फार महत्वाचा एक अनुभव ह्या ठिकाणी मांडेल. आणि अजून केसेसमध्ये म्हणाल तर ज्या पीडित व्यक्ती असते, म्हणजे आता जसं आपण मगाशी बोलताना म्हटलं की मोबाईलमुळे ऑनलाईन इंटरनेटमुळे स्त्रियांवरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार अन्याय होतात, ज्याला आपण ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्स असं म्हणतो. आता ह्या ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्सची एक केस अशी होती की ज्याच्यामध्ये एका मुलीच्या बाबतीमध्ये घटना घडली की कोणीतरी तिचे फोटो व्हायरल केले आणि त्याची तिला कल्पना सुद्धा नाही की तिच्या बाबतीमध्ये असं काही घडलेलं आहे, पण ते फोटो सगळीकडे गेले आणि मुलीने अटेम्प्ट टू सुसाइड करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्या फोटोचं सगळीकडे व्हायरल झाले अर्थात ते तिच्या वडिलांपर्यंत सुद्धा पोहोचले. त्यातली मुख्य बाब अशी होती की त्या मुलीकडे मोबाईल होता पण ही मुलगी कॉलेजला जाताना वगैरे कधीही मोबाईल सोबत न्यायची नाही, तिचा मोबाईल नंबर तिच्या मोजक्याच मैत्रिणींकडे मित्रमैत्रिणींकडे होता आणि घरच्यांकडे होता, वडील कॉलेजला नेऊन सोडायचे घ्यायला परत घेऊन यायला जायचे, त्यामुळे हे सगळं नाही. तर वडिलांना त्याची शंका आली आणि त्यांनी मुलीला दोष न देता त्याचा तपास करायचा ठरवलं.
2: किती छान आहे.
0: आणि म्हणून मग त्यांनी फोन केला की अशा केसेसमध्ये आपण म्हणजे काय करूया की यात म्हणजे शेवटी मुलगी आहे, पालकांना हे वाटतं की मुलीची बदनामी होऊ नये, आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी पालकांना हा विश्वास देणं खूप महत्वाचा असतो की पोलिसांकडे गेलो म्हणजे आपल्या मुलीचं नाव पब्लिश होईल किंवा तिचा फोटो पब्लिश होईल असं अजिबात नाही. ज्यावेळेस अशा कुठल्याही घटना असतात त्यावेळेस यंत्रणा सुद्धा याची पूर्ण खबरदारी घेते की मुलीचं नाव मुलीचा फोटो कुठेही येणार नाही. आणि नंतर मग पोलिसांकडे केस नोंदवली गेली, पोलिसांनी त्याचा तपास केला, तपास केलं तर लक्षात आलं की तिच्या गल्लीमध्येच राहणारा मुलगा होता आणि त्यांनी तिचे असे फोटो व्हायरल केले होते. ज्यावेळेस पोलिसांनी तिला विचारलं तू याला ओळखते का, हो म्हटली, हा आमच्या शेजारीच राहतो. बरं, याची तुझी काही भांडण मैत्री, तर म्हटली अजिबातच काही नाही. मग पोलिसांनी उलट तपास सुरू केला की तू असं का केला, त्यावेळेस मुलाचं हे म्हणणं होतं की मला ती आवडते पण ती माझ्याशी बोलतच नाही आणि जर मी तिचे असे फोटो व्हायरल केले तर ती कोणाला सांगणार नाही आणि मग माझ्याशी बोलेल आणि मग मी तिला माझ्या मनातल्या भावना सांगेल. तर हा जो इंटरनेटचा वापर म्हणतो की गैरवापर अशा पद्धतीने केला जातो ह्या केसमध्ये, नंतर याच्यामध्ये असं आहे ना की मुलांसोबत सुद्धा बोलणं तितकंच गरजेचं आहे.
2: अशा वेळेला तिने तुमच्याकडे संपर्क केला का?
0: हा, आमच्याकडे संपर्क केला. फोन नंबर बऱ्याच वेळेला ट्रेनिंग प्रोग्रामला जात असतो तो नंबर आम्ही शेअर करत असतो, काही असेल तर कळवा म्हणून. याच्या मागचा मुख्य उद्देश फक्त हाच की कुठले वेडे वाकडे उपाय करू नये, कुठल्याही आमिषाला किंवा धाकाला कुणी बळी पडू नये, भूलथापांना बळी पडू नये आणि योग्य ती मदत मिळावी. याच्यामध्ये आपण खूप प्रॉपर गायडन्स जो आपण म्हणतो की अशा वेळेस काय करावं हे नेमकं समजत नाही. आणि मुलींच्या बाबतीमध्ये असं होतं की ज्यावेळेस अशा घटना घडतात तर बहुतांश वेळा मुलींनाच दोष दिला जातो की तूच असं काहीतरी केलं असेल, पण या केसमध्ये मुलीचे वडील खूप स्ट्रॉंग होते, त्यांनी मुलीवरती पूर्ण विश्वास ठेवला, तिला एक जकार शब्दही बोलले नाही, फक्त तिला एवढं म्हटलं की तू हे केलं म्हणजे अटेम्प्ट टू सुसाईड करण्याचा प्रयत्न केला हे चुकीचं आहे, काय झालं त्याचा आपण शोध लावू. आणि तो शोध लागला, नंतर मुलगी रिलॅक्स झाली, मुलाला म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर हा जो विश्वास असतो
2: म्हणजे योग्य ठिकाणी न्याय मिळाला,
0: योग्य ठिकाणी न्याय मिळाला, तो फार महत्वाचा आहे. आणि आजचा म्हणजे तुम्ही मगाशी आव्हानांबद्दल बोललात, तर आजच्या तरुणाई पुढे हे सुद्धा आव्हान आहे की आपल्या हातामध्ये असलेल्या यंत्राचा आपण कसा वापर करायचा.
1: अगदी,
0: म्हणजे सोशल मीडियावरती म्हणजे सामाजिक न्यायाशी हे जर सगळं पाहिलं तर आपण रिलेटेड आहे की आपण काय शेअर करतो, आपण ज्या गोष्टी शेअर करतो त्याच्यामुळे इतरांच्या भावना तर दुखावत नाहीये ना, की ज्याच्यामुळे त्याच्यावर अन्याय होईल.
1: नक्कीच.
0: तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हेही आजच्या कामाच्या मधलं, आणि मी तर म्हणेल सगळ्याच यंत्र

0: आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे की तरुणाईला ह्या सगळ्या प्रश्नाला कसं सामोरे जावं. तसं बोलण्यामध्ये आलं की सोशल मीडियाचा उपयोग कसा होतो आणि त्याचा दुरुपयोग कसा होतो, या दोन्ही गोष्टींबद्दल तुम्ही सांगितलं, पण कधी कधी त्याचा फायदा पण होत असेल,
1: अगदी
0: तर त्याबद्दल काय सांगता येईल?
1: निश्चितपणे फायदा सुद्धा होत असतो. बघा, फायदा म्हणून जर सांगायचं झालं तर पुन्हा या ठिकाणी मी एका केसचं उदाहरण देईल. एक छोटी मुलगी 8-9 वर्षाची, तिला तिच्या आई वडिलांनी लहानपणापासून खूप स्ट्रॉंग, म्हणजे स्ट्रॉंग इन द सेन्स कसं, एक बेसिक नॉलेज जे म्हणतो ना आपण, म्हणजे पुस्तकाच्या व्यतिरिक्त लिटरसी, सामाजिक समाजाबद्दलचं ज्ञान ते द्यायलाच त्यांनी तिला सुरुवात केली होती. म्हणजे घरचा पूर्ण पत्ता पाठ असणं, वडिलांच्या ऑफिसचा पत्ता पाठ असणं, आईच्या ऑफिसचा पूर्ण पत्ता पाठ असणं, आईच्या ऑफिसचा फोन नंबर पाठ असणं, वडिलांचा मोबाईल नंबर पाठ असणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या मुलीला शिकवल्या होत्या. आपण जेव्हा बाहेर जातो तर आपण काय काय ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, नेमके बोर्ड वाचायचे, कुठली गल्ली काय काय लिहिलेलं आहे तिथे काही पिन कोड लिहिले आहे, अशा सगळ्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या त्या पालकांनी मुलीला
0: सांगितल्या होत्या.
1: दुर्दैवाने ही मुलगी किडनॅप झाली, पोलीस कंप्लेन झाली, पण 15-20 दिवस झाले मुलगी काही सापडतच नव्हती. जसं जसं पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली तशी कुठलीही माहिती काही मिळत नव्हती. पण एक दिवस ती मुलगी ज्या ठिकाणी होती, म्हणजे एका राज्यातून ती दुसरीकडे
0: नेली गेली,
1: त्या ठिकाणी तिला एक संधी मिळाली की त्या एक मुलगा तिथे आला, म्हणजे एक पुरुष तिथे आला आणि त्यांनी तिथे असलेल्या बायकांचे जे काही पार्सल होते ते पार्सल दिले, आणि त्यावेळेस तिला ती संधी मिळाली खिडकीतून बाहेर पाहायची. त्यावेळेस तिला तिथे फक्त त्या पर्टिक्युलर गावाचं नाव आणि पिन नंबर दिसला, आणि तिला लक्षात आलं की हा जो माणूस आहे याला जर आपण काही लिहून दिलं तर तो ते पाठवतो. ह्या मुलीने काय केलं की एक कागद मिळवला आणि लिपस्टिकने त्याच्यावरती तिला काय लिहायचं ते लिहिलं, म्हणजे तिच्याबद्दलची माहिती लिहिली, जो बोर्ड पाहिला तो बोर्ड लिहिला, कशी गल्ली आहे खिडकीतून कशी दिसते ते लिहिलं, आणि त्या कुरिअरवाल्याला म्हटली की हे एनव्हलपमध्ये टाकून तू हा फोन नंबर आणि हा माझ्या घरचा पत्ता आहे तिथे तो पाठव. त्याने ते पाठवलं, तिच्याकडे पैसेही नव्हते, पण तिथे त्या व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे की त्याने पैसे नसतानाही ते कुरिअर केलं त्याने ते कुरिअर वडिलांपर्यंत पोहोचलं, आणि वडिलांनी नंतर ते कुरिअर पोलिसांना दिलं की हे फक्त माझी मुलगीच करू शकते आणि हे तिने लिहिलेलं आहे. आणि पोलिसांनी त्या पद्धतीने प्लॅनिंग करून त्या ठिकाणी गेले, ते शोधलं, त्यावेळेस ती मुलगी एका ब्रॉथेल होममधून रेस्क्यू केली गेली. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण ह्या,
0: आणि अशा लोकांना जेव्हा आपण न्याय मिळवून देतो ते मात्र तुम्हाला खूप समाधान देत असेल.
1: आणि म्हणजे तुम्ही जे म्हटलात की सोशल मीडियाचा वापर, की त्या तिला समजलं की आपल्या वडिलांनी आपल्या मोबाईल त्याचा वापर कसा करायचा, कुरिअरचा वापर कसा करायचा, प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं किती अलर्ट. 8 वर्षाची मुलगी होती ती, काही फार मोठी मुलगी नव्हती,
0: तिने तेवढा विचार करून योग्य वेळेला.
1: हा, म्हणून सोशल मीडियाचा कसा वापर होतो तो अशा पद्धतीने सुद्धा होतो, की
0: म्हणजे नुसतंच मोबाईल नंबर पाठ करून ठेवण्यापेक्षा ते योग्य ठिकाणी वापरता आला पाहिजे. हे तिला त्या मुलाला दाखवावं वाटलं की आता मी हा नंबर दिला तर तो मला नेऊन देईल,
1: नेऊन देईल,
0: तर ते जास्त महत्वाचं,
1: ते खूप महत्वाचं.
0: तुम्ही या क्षेत्रात काही नवीन उपक्रम राबवले पाहिजेत असा विचार करता का?
1: येस, 100%. आणि हे नवीन उपक्रम अशा पद्धतीने राबवायला हवे की जेणेकरून पुढच्या पिढीला याचा उपयोग होईल, आत्ताच्या पिढीलाही आणि पुढच्या पिढीलाही सुद्धा. सध्या आपण सगळेजण बघतो, बघा आपण हे सुरुवातीला आलो की फार उणे आणि पाऊस नाहीये, हे पुन्हा पर्यावरणीय बदल आहेत. आता हे पर्यावरणीय बदल कशामुळे आहेत, जंगलच उरले नाहीये, सगळीकडे आपल्याला सिमेंट कॉन्क्रीट जे म्हणतो,
0: रस्ते सिमेंटचे आणि घर पण सिमेंटची,
1: घरही सिमेंटचा. जो पूर्वी उन्हाळा जरी असला आणि घर जरी पत्र्याची होती तरी पण संध्याकाळी घर
0: थंड व्हायची,
1: आता तो गारवा घरांमध्ये राहिलेला नाहीये. आणि म्हणून याच्यासाठी दोन उपक्रम आम्ही सुरू केले आहेत, एक की क्लायमेट सेफ चाइल्डहूड, की पर्यावरण बालकांसाठी सुरक्षित कसं असावं, याचं ग्रामीण म्हणजे सगळ्यात, फक्त आपल्या देशात नाही तर पूर्ण एशिया पॅसिफिक रिजनमध्ये हे ट्रेनिंग प्रोग्राम वेगवेगळे मुलांसोबत होतील, की पर्यावरणाला अनुसरून आपण आपल्यामध्ये काय काय बदल करू शकतो आणि ते कसे आपण करावे. त्याच्यात खूप छोटे छोटे उपक्रम आम्ही घेतले. त्यातला पहिला उपक्रम आहे आमचा की से नो टू सिंगल यूज प्लास्टिक. कॅरी बॅग अजिबात वापरायची नाही, तुम्ही कुठेही गेलात तर तुमची छोटी पिशवी तुम्ही सोबत घेऊन जायची, प्लास्टिकची बॉटल वापरायची नाही, प्लास्टिकच्या डब्यामध्ये जेवण
0: करायचं नाही,
1: आपला कचरा उचलून आपण तो डस्टबिनमध्येच टाकायचा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की पर्यावरण म्हणजे क्लायमेट सेफ चाइल्डहूड मुलांसाठी काय अपेक्षित आहे. वॉटर बॉटलमध्ये पाणी उरलं असेल तर काय करणार,
0: झाडांना घाला एखाद्या,
1: हां तहान लागली तुम्ही.

0: मी पिऊन घेणार नसेल तर नालीमध्ये न फेकता तुम्ही ते
1: जे दिसेल त्या झाडाला जरी घातलं तरी चालेल.
0: त्या झाडांना घालायचं. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करणे. तुमचा स्वतःचा रुमाल तुम्ही स्वतःजवळ ठेवणे. अशा ज्या बेसिक आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी पण मोठ्या परिणाम देणाऱ्या आहेत. आपण भाजी घरामध्ये भाजी येते भाजी निवडतो कचऱ्यामध्ये ते फेकून देतो. प्रयत्न करा की तो कचरा जो आहे पूर्वी सहज दारावरती गाई म्हशी येत होते आता ते राहिलेलं नाही त्याच्यामुळे ते चारा जनावरांना टाकता येत नाही पण तो चारा जनावरापर्यंत पोहोचेल ग्रामीण भागामध्ये हे होऊ शकतं. तर अशा गोष्टी काय करू शकतो ते याच्यासाठी त्याच्यासाठी शाळेतल्या मुलांसोबत मॅपिंग करणं आणि ते काय काय करू शकतात ह्या सगळ्याचा पुन्हा प्लॅनिंग करणं आणि मुलांसोबत कंटिन्यू ती ॲक्टिव्हिटी वर्षभर करणं हे एक आहे. दुसरा जो आहे की असाच उपक्रम महिलांसाठी सुद्धा आहे कारण पर्यावरणीय बदलाचा महिलांवरचा परिणाम जर आपण पाहिला तर त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले खूप मोठे इश्यूज समोर येतात. कॅन्सरचं सगळ्यात मोठं प्रमाण समोर येते हे पुरुषांमध्ये सुद्धा आहे. इथे मी फक्त महिला आम्ही महिला केंद्रित काम करतो त्याच्यामुळे महिला म्हटलं पण स्त्री पुरुषांमध्ये हे प्रमाण आहे तर म्हणून त्यांच्यासोबतचंही सेम आपले जे हेल्थ हॅबिट्स आहेत तेच आपण मुलं आपलं पाहून अंगीकारणार आहे. म्हणून आपण त्या आपल्या सवयी कशा बदलू शकतो आणि पर्यावरणाच्या बदलाचा महिलांवरती होणारा जर परिणाम पाहिला तर तो कौटुंबिक हिंसाचारामध्ये होतो तो मुलींचं बालविवाहामध्ये होतं तो मुलींच्या लैंगिक शोषणामध्ये होतो तो मुलींच्या ट्रॅफिकिंगमध्ये होतो त्याला खूप सगळे पैलू आहेत. कारण आपल्या समाजामध्ये कुठलीही गोष्ट आली म्हणजे कोविड आला मुलगी घरात ठेवून काय करायची लग्न करून द्या. दुष्काळ पडला मुलगी ओझ आहे काय करायचं लग्न करून द्या. तर ह्या सगळ्याचे परिणाम मुलींवरती काय होतात तर कमी वयामधली प्रेग्नन्सी कमी वयामध्ये म्हणजे कुपोषित बाळ जन्माला येणं आणि पुन्हा तिच्या आरोग्यावरती परिणाम होणं तर म्हणून पर्यावरणाचा स्त्रियांवरतीही होणारा परिणाम आणि आरोग्यावरती प्रामुख्याने याच्यामध्ये आरोग्य आम्ही फोकस करतो. तर असे सगळे उपक्रम हे सातत्याने शासकीय स्तरावरती सुद्धा राबवणं तितकंच गरजेचं आहे. जलजीवन मिशन सारखे कार्यक्रम असतील किंवा पाणी आडवा पाणी जिरवा सारख्या योजना असतील त्या योजना पुन्हा आणि जे जुने सगळे पाण्याचे साठे आहेत ते सगळे पाणी साठे पुनर्जीवित करणे हे फार महत्वाचं आहे.
1: नक्कीच तुम्ही खूप छान अशी माहिती दिलीत. आता जाता जाता तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल? आपल्या श्रोते मैत्रिणी हे सगळं ऐकतायत त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: बघा आपण सामाजिक न्याय ह्या विषयावर बोलत आहोत आणि श्रोत्यांना काही सांगायचं किंवा आपले सगळे मित्र मैत्रिणी ऐकतायत तर त्या ठिकाणी मी फक्त एवढंच म्हणेल की जसं आपल्यावरती अन्याय झाल्यावरती आपल्याला राग येतो त्यावेळेस समोरच्यावरतीही अन्याय होतो तर तेवढाच राग आपल्याला आला पाहिजे. राग आला म्हणून आपण जाऊन लगेच भांडण नाही करायचं हे नाही म्हणत मी पण त्याच्या विरुद्ध बोलत राहणं आणि चांगुलपणाने वागत राहणं. चांगुलपणाची चळवळ ही पेरली गेली पाहिजे आणि ती आत्मसात केली पाहिजे आणि ती स्वतःपासूनच सुरू करणं तितकंच महत्वाचं आहे तरच आपण ते इतरांमध्ये रुजवू शकतो. नाही तर आपल्याकडे मने आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून यायचं तसं होऊ शकतं. म्हणून सुरुवात ही आपल्यापासून
1: अगदी
0: फार महत्वाची आहे.
1: खूप छान. तुम्ही सामाजिक न्याय म्हणजे नक्की काय याच्याबद्दल श्रोते मैत्रिणींना खूप छान अशी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: थँक्यू. आणि मलाही या ठिकाणी बोलवलं फार छान वाटलं. धन्यवाद.
1: समावेशक समाजाच्या दिशेनं याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो आषाढ महिना सुरू झाला की चातुर्मासाची सुरुवात होते आणि चातुर्मास म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक जणींच्या घरात कोणत्या ना कोणत्या निमित्तानं उपवासाच्या पदार्थांची मागणी होतच असते. आता तर पहिला उपवासाचा दिवस जवळ येतोय आषाढी एकादशी. मैत्रिणींनो आषाढी एकादशीच्या दिवशी कोणता पदार्थ बनवायचा या विचारात आहात ना? मग ऐका आजची रेसिपी. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी बनवा चवदार असे उपवासाचे अप्पे. हो आजची रेसिपी आहे उपवासाचे अप्पे. हे मनपसंत अप्पे बनवण्यासाठी साहित्य एक वाटी वरई एक चतुर्थांश वाटी साबुदाणा जिरे मिरचीचा ठेचा मीठ चवीपुरतं 3-4 चमचे दही आणि थोडंसं वाटीमध्ये तेल 1/2 चमचा खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा नसेल तर इनो. मैत्रिणींनो आधी साबुदाणा आणि वरई दोन्ही मंद आचेवर थोडंसं भाजून घ्या. त्यानंतर साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. वरई सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करू।

0: करून घ्या. आता दोन्ही मिक्स करून पुन्हा एकदा ते पीठ मिक्सरमधून फिरवून घ्या. चव यावी म्हणून थोडेसे जिरे त्यात बारीक करताना घाला, पिठी चवदार होते. त्या पिठामध्ये जिरे, मिरचीचा ठेचा, मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा, 3-4 चमचे दही मिक्स करून पीठ सारखं करून घ्या. पीठ थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यात थोडंसं पाणी घालून ते पातळ करा. आता आप्पे पात्राला तेल लावून घ्या आणि घ्या भरून त्यात पीठ. आप्पे पात्र आधीच थोडंसं गरम करून ठेवलं तर जास्त छान. छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या हे आप्पे आणि आपल्याला तयार आप्पे आप्पे पात्रात बघायला मिळतील. चटणीबरोबर द्या खायला हे गरम गरम हे हलके फुलके आप्पे. मैत्रिणींनो, आता ऐकूया आपला आवडता कार्यक्रम आठवणीतलं गाव. आज आठवणीतलं गाव ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोझरी या गावाला. तर चला ऐकूया आठवणीतील गाव. लेखन केलं आहे शालिनी केचे यांनी.
1: मैत्रिणींनो, आज जेव्हा मी एक लेखिका म्हणून माझ्या भूतकाळाच्या पानावरून बोट फिरवते तेव्हा माझे डोळे आपोआप मिटले जातात आणि मी पुन्हा एकदा तीच खट्याळ अनवाणी पायांनी धावणारी लहानगी मुलगी होते. माझं ते गाव म्हणजे माझ्यासाठी संपूर्ण जग होतं. आमचं घर म्हणजे एक मोठा जुना कौलारू वाडा. वाड्यासमोर अंगणात डोलणारी पपई, पेरू, गुलाब, मोगरा, शेवंती, पारिजात, सोनचाफा अशी कितीतरी झाडं आणि कोपऱ्यात असलेली एक जुनी मोठी खोल अशी शांत विहीर. पण आमच्या बालपणाचा खरा हक्क सांगणारा कोणी असेल तर तो म्हणजे आमच्या गावच्या वेशीवर उभा असलेला 250 वर्षांचा जुना वटवृक्ष. तो नुसता वृक्ष नव्हता तर तो आमचा सखा होता. मी आणि माझी बहीण तासन तास त्याच्या पारंब्यांना लोंबकळून आकाशाला गवसणी घालणारे झोके घ्यायचो. त्या पारंब्यांच्या जाळ्यात आमचं बालपण असं काही अडकलं होतं की आजही शहरातल्या बागेतले झोके मला त्या वडाच्या पारंब्यांसारखी मजा देऊ शकत नाही. तिथंच मारुतीचं मंदिर, तो मारुतीचा पार, आज सारं सारं काही आठवतं आणि माझे डोळे आपोआप पाणावले जातात. म्हणूनच मला माझ्या हृदयस्पर्शी शब्दांना वाट मोकळी करून द्याविषयी वाटते. गावच्या वस्तीवर निळ्या आभाळाची छाया. गावच्या वस्तीवर निळ्या आभाळाची छाया. 250 वर्षाच्या वडानं जणू पसरली पानांची माया. पारंब्याच्या दोरीवर रोज झोका घेई माझं बालपण. पारंब्याच्या दोरीवर रोज झोका घेई माझं बालपण. कौलारू वाडा आणि वाड्यात असलेली असंख्य झाडं, हेच होतं माझं नंदनवन, हेच होतं माझं नंदनवन. जुनी विहीर खोल शांत निवांत, काळजाचं गुपित जपायची. माझ्या अस्तित्वाची पाळमुळं याच मातीत खोल रुजायची, याच मातीत खोल रुजायची. आमच्या गावात पाण्याची कायमचीच मोठी वानवा असायची. पाण्यासाठी मला तो जड लोखंडी हापसा चालवावा लागायचा. त्या लहान वयात हाताचे कोपरे दुखेपर्यंत तो पंप मारताना खूप जीवावर यायचं. पण जेव्हा त्या पंपातून खळखळत पाणी यायचं ना, तेव्हा तो शीण कुठल्या कुठे पळून जायचा. त्या हापशाचं आणि माझं एक वेगळंच असं नातं होतं. त्यानं मला कष्टाची आणि पाण्याचं मोल जाणण्याची पहिली शिकवण दिली.

गावच्या चारही बाजूंना पसरलेली हिरवीगार शेती आणि मधूनच खळखळत जाणारी ती नदी हे आमच्या मस्तीचं मुख्य ठिकाण होतं. अनेकदा घरात आईला मी शाळेत जाते ग असं अत्यंत निरागस चेहऱ्यानं सांगायचं. पाटी दप्तर घ्यायचं आणि वाटेतूनच मैत्रिणींसोबत नदीवर पोहायला किंवा रानात कैऱ्या बोरं चिंचा पेरू तोडायला पळ काढायचा. शाळेच्या मास्तरांचा मार आणि आईचा ओरडा यापेक्षा नदीच्या डोहातल्या त्या डुबक्या जास्त प्रिय वाटायच्या. पण हीच शांत नदी कधी कधी रौद्ररूप धारण करायची. जेव्हा गावात 15 ते 20 दिवस सलग धो धो पाऊस पडायचा ना तेव्हा

नदीला महापूर यायचा. पुराचं ते लालभडक पाणी थेट शिवारात आणि गावाच्या वेशीपर्यंत घुसायचं. निसर्गाचं ते भयंकर रूप पाहून आमची मात्र भंभेरी उडायची. लोखंडी हापशाचा तो दांडा चिमुकल्या हातांना भारी. लोखंडी हापशाचा तो दांडा चिमुकल्या हातांना भारी. तहानलेल्या घरासाठी माझी चालायची धडपड सारी. पण दप्तर खांद्यावर घेताना पावलं नदीकडेच वळायची. शाळेला दांडी मारून डोहात आमची मस्ती चालायची. कधी सलग 15 दिवसाच्या पावसानं नदीला यायचा महापूर. लालभडक ते रौद्ररूप पाहून उडायची काळजाची हुरहुर, गावात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहायचे. गरिबी तर जणू प्रत्येकाच्या पाचवेलाच पुजलेली, पण कोणाच्याही घरातला उत्सव हा कधी एका घरापुरता मर्यादित राहिला नाही. पोळा, दसरा, दिवाळी असो, होळी, रंगपंचमी असो की दुसरा कोणताही सण असो, एकच मोठं कुटुंब असायचं. एकमेकांच्या ताटातलं खाण्यात आणि एकमेकांच्या अंगणात रांगोळी काढण्यात जो आनंद होता तो आजच्या एकटेपणाच्या जगात शोधूनही सापडत नाही.

आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, गरिबीची झळ असली तरी कुणाच्या काळजात नव्हती खंत. गरिबीची झळ असली तरी कुणाच्या काळजात नव्हती खंत. त्या गावात आमची माणुसकीच होती श्रीमंत. दुसऱ्याच्या चुलीवरची भाकरीही तेव्हा अमृतासमान वाटायची. दुसऱ्याच्या चुलीवरची भाकरीही तेव्हा अमृतासमान वाटायची. सणासुदीच्या दिवशी संपूर्ण वस्ती एकवटून नाचायची. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी सर्वांना जोडणारा एकच धागा. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी सर्वांना जोडणारा एकच धागा. आजच्या या सिमेंटच्या जंगलात शोधूनही सापडेना तशी जागा, शोधूनही सापडेना तशी जागा. आज माझ्या लेखणीतून सांडते तीच जुनी गावरान माती. शहराच्या या चकचकीत गराड्यात मी शोधते तीच जुनी नाती. माझ्या शब्दांच्या गर्भात आजही तेच मारुतीचं मंदिर, तोच जुना वडाचा पार आहे. माझ्या शब्दांच्या गर्भात आजही तेच मारुतीचं मंदिर, तोच जुना वडाचा पार आहे. माझ्या अस्तित्वाची नाळ वेशीला बांधलेली माझी प्रत्येक नवी कविता त्याच जुन्या आठवणीत आहे सजलेली. माझी प्रत्येक नवी कविता त्याच जुन्या आठवणीत आहे सजलेली. या सगळ्या आठवणीत माझ्या काळजाचा सर्वात जुना कोपरा म्हणजे माझे बाबा. माझे बाबा एसटी महामंडळात बस कंडक्टर होते. दिवसभर तिकीट पंच करून आणि प्रवाशांच्या गराड्यात राहून ते प्रचंड थकून जायचे. पण जेव्हा रात्री घरी यायचे ना, तेव्हा त्यांचा तो थकवा आम्हाला पाहून कुठल्या कुठे पळून जायचा. आम्ही चारही बहिणी गाढ झोपेत असायचो, पण बाबा घरी आल्यावर ते आम्हाला प्रेमानं उठवायचे. त्यांच्या खाकी वर्दीचा तो ओळखीचा स्पर्श आणि त्यांच्या प्रेमळ हाकेनं आमची झोप उडायची. मग बाबा आम्हाला चारही बहिणींना घेऊन रात्रीच्या वेळी बसमधून फेरफटका मारायला छोट्या गोड सफरीवर घेऊन जायचे. त्यांच्या रखरखीत हातांमध्ये आम्हा लेकींसाठी जे अथांग वात्सल्य होतं ते शब्दात मांडणं केवळ अशक्य आहे. आज मी स्वतःची ओळख निर्माण केली असली तरी माझ्या लेखणीतली ती ओढ, ती संवेदनशीलता आणि तो जिवंतपणा त्या 250 वर्षाच्या वडानं आणि माझ्या बाबांच्या निस्सीम प्रेमानं मला दिला आहे. माझं गाव केवळ भूतकाळ नाही तर माझ्या अस्तित्वाचा, माझ्या श्वासांचा एक न संपणारा प्रवाह आहे. खाकी वर्दीतला बाप माझा रात्रंदिवस राहायचा प्रवासात. तिकिटांच्या त्या पंचामागे मात्र लेकींचाच विचार श्वासात. रात्रीच्या नीरव शांततेत जेव्हा ते थकून घरी यायचे, गाढ झोपेतल्या चार लेकींना हळूवार हाक देऊन उठवायचे. बाबांच्या त्या रखरखीत बोटाला धरून ती चांदण्यातली अनोखी सफर त्या निस्सीम वात्सल्यापुढे आज आहे निव्वळ फिकी, आज आहे निव्वळ फिकी. तो 250 वर्षांचा जुना वटवृक्ष, तो लोखंडी हापसा, ते मारुतीचं मंदिर, माझ्या आठवणींचा तो पार, या सगळ्याला एक अत्यंत पवित्र आणि वैश्विक भूमीचा स्पर्श होता. ती भूमी म्हणजे विदर्भाच्या कुशीत अमरावती जिल्ह्यात वसलेलं आमचं मोझरी गाव. आज जेव्हा आम्ही या वऱ्हाड

आजच्या लाल मातीचा विचार करते तेव्हा माझ्या लेखणीतून शब्द नाही तर थेट माझ्या काळजाचे स्पंदनं कागदावर उतरतात. 250 वर्षांचा तो जुना वटवृक्ष त्याच पारंब्यामध्ये गुंतली माझ्या अस्तित्वाची नाती. आज शब्दांची गुंफण करताना तेच मोजरी गाव आठवतं आणि माझ्या आतली ती अनवाणी मुलगी आजही तिथंच धावते. अमरावतीच्या लाल मातीत माझं माहेर आजही जिवंत आहे. अमरावतीच्या लाल मातीत माझं माहेर आजही जिवंत आहे. माझ्या शब्दांना मिळालेला तो गुरुदेवांचाच आशीर्वाद आहे. हापसा उपसताना कधीकाळी जे कष्ट उपसले होते, हापसा उपसताना कधीकाळी जे कष्ट मी उपसले होते, आज त्याच कष्टाचे माझ्या साहित्यात मोती झाले होते. आज त्याच कष्टाचे माझ्या साहित्यात मोती झाले होते. मला रोज पहाटे 4 वाजता जाग यायची, पण ती साधी जाग नसायची. तो एक पारमार्थिक अनुभव असायचा. बाहेर मिट्ट काळोख असताना पहाटेच्या त्या नीरव शांततेत खंजरीच्या तालावर घुमणारे संत तुकडोजी महाराजांचे अभंग कानावर पडायचे. संगीताचा आणि भक्तीचा तो अद्वैत संगम माझ्या त्या बालमनाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जायचा. त्या स्वरांमध्येच माझं बालपण आकार घेत होतं.

पहाटेच्या गर्भात जेव्हा मिट्ट काळोख दाटलेला खंजरीच्या निनादानं मोझरीचा श्वास जागा झालेला, गुरुकुंज आश्रमातून अभंगाची साद यायची, चार वाजेची ती पहाट थेट काळजाला भिडायची, अशा त्या पारमार्थिक स्वरांच्या मांदियाळीत माझं चिमुकलं बालपण घडत होतं त्या वस्तीत, अशा त्या पारमार्थिक स्वरांच्या मांदियाळीत माझं चिमुकलं बालपण घडत होतं त्या वस्तीत, 250 वर्षांच्या वडालाही जणू तेव्हा जाग यायची, याच भक्तीच्या सुरांवर माझी लेखणी आकार घ्यायची. मोझरीचा निसर्ग म्हणजे साक्षात ईश्वराच्या कुंचल्यातून साकारलेली एक जिवंत कलाकृती. पावसाची पहिली सहर जेव्हा यायची ना, या मोझरी गावाच्या मातीवर कोसळायची, तेव्हा त्या मातीतून उठणारा तो ओल्या मातीचा मोहक सुगंध थेट काळजाचा ठाव घ्यायचा. याच निसर्गाच्या कुशीत विसावलेलं रामकृष्ण हरी मंदिर म्हणजेच दास टेकडी. दास टेकडीचं ते हिरवंगार आणि लोभस्वाण रूप शब्दात मांडणं केवळ अशक्य आहे. ती टेकडी पाहण्यासाठी आणि तिथल्या शांततेचा अनुभव घेण्यासाठी देशोदेशीचे लोक येतात. त्या लहानग्या वयात मला सर्वात जास्त भारावून टाकणारा जर कुठला प्रसंग असेल ना, तर तो म्हणजे समाधी दर्शन.

साता समुद्रापलीकडून आलेले ते विदेशी पाहुणे जेव्हा समाधीवर यायचे तेव्हा ते राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे अत्यंत लीन होऊन गुडघे टेकून नतमस्तक व्हायचे. एका लहानग्या खेड्यातल्या संतांच्या विचारांपुढे जगातील प्रगत देशातील माणसंही अशी नतमस्तक होताना पाहून माझी ती चिमुकली नजर अचंबित व्हायची. माझ्या मोजरीच्या मातीची ताकद काय आहे याची पहिली जाणीव मला त्या क्षणी व्हायची. पहिल्या पावसाची सर आणि मातीचा तो मोहक सुगंध दाश टेकडीच्या कुशीत निसर्गाचा नवाज बंद. साता समुद्रापारचे पाहुणे शांती इथली शोधत यायचे. साता समुद्रापारचे पाहुणे शांती

ती इथली शोधत यायचे, समाधीपुढे नतमस्तक व्हायचे. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी तो अद्भुत सोहळा टिपला. खेड्यातल्या संतांचा विचार साऱ्या जगाला कसा बरं गवसला. त्या अथांग टेकडीवर जेव्हा वाऱ्याची लहर यायची, माझ्या खेड्याकडची माती साऱ्या विश्वाला कवेत घ्यायची, संध्याकाळचे 5 वाजले की मोजरीतलं चित्रच पालटायचं. जणू वेळेलाही इथल्या शिस्तीची सवय झाली होती. गावातील प्रत्येक माणूस, लहान थोर, गरीब श्रीमंत, हे सारे भेद विसरून एका जागी जमायचे आणि सुरू व्हायची ती अंगावर शहारे आणणारी सामुदायिक प्रार्थना, तो सामूहिक स्वर, ती अजोड लष्करी शिस्त आणि सर्वांच्या मनात असलेली एकमेकांबद्दलची निखळ आत्मीयता. तो केवळ एक परिपाठ नव्हता, तर ते माणुसकीचं एक महाकाव्य होतं. त्या प्रार्थनेतल्या प्रत्येक शब्दानं माझ्या लेखणीला धार दिली आणि माझ्या विचारांना आकार दिला. आज मी मोठी झाले असले तरी माझ्या अस्तित्वाची नाळ या मोझरीच्या मातीशी जोडलेली आहे. मोझरी हे केवळ माझं गाव नाही, तर ते माझ्या आत्म्याचं, माझ्या श्वासाचं आणि माझ्या साहित्याचं चिरंतन माहेर आहे. या मातीत माझं बालपण गेलं याचा मला केवळ अभिमान नाही, तर तो माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा सन्मान आहे. पाच वाजता सांजवेळी जणू काही काळी थांबायचा. मोझरीच्या मातीत तेव्हा शिस्तीचा मळा फुलायचा. लहान थोर, गरीब श्रीमंत, सारे भेद विसरून जायचे. सामुदायिक प्रार्थनेचे स्वर आभाळाला भिडायचे. कधी महापुरात बुडणारी नदी तेव्हा तीही शांत व्हायची. प्रार्थनेच्या त्या रांगेत अवघी माणुसकी उभी राहायची. खांद्याला खांदा लावून जोपासला जातो एकोपा, तोच माझ्या लेखणीचा ठरला सर्वात मोठा ठेवा. आम्ही सर्व बहिणी अजूनही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला आवर्जून जातो. मौन श्रद्धांजलीसाठी तर देश विदेशातून लोक येतात आणि हा सोहळा म्हणजे जणू स्वर्गसुखाचा आनंदच असतो. महाराष्ट्रातील संत परंपरा ही कधीही खंडित झाली नाही, ती अविरतपणे चालत राहिली. यात अनेकांनी आपलं योगदान दिलं. 20व्या शतकात हा विचारप्रवाह पुढे नेण्याचं कार्य विदर्भातील दोन महंतांनी केलं. यात संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विश्वशांती निर्माण केंद्र उभारलं, जिथं विश्वबंधुत्वाची ऊर्जा अखंडपणे मिळत आहे. हे केंद्र आधुनिक जगाचं तीर्थक्षेत्र बनलं आहे, ते म्हणजे गुरुकुंज आश्रम मोझरी.

भारतीयांमध्ये विश्वबंधुत्वाची भावना रुजावी म्हणून सर्व धर्म समभाव हे तत्व सर्व भारतीयांनी मनापासून स्वीकारावं याकरता संत तुकडोजी महाराजांनी आपल्या वयाची 60 वर्ष कार्य केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजरीच्या सहाय्यानं भजन करून लोकजागृती घडवून आणली. विश्वस्नेह का ध्यान धरे सबका सब सन्मान करे याला अनुसरून सर्वांमध्ये विश्वभाव निर्माण झाला पाहिजे त्याचा प्रचार करण्याकरता तुकडोजी महाराजांनी सन 1935 गुरुकुंज मोझरी इथं श्री गुरुदेव सेवा आश्रमाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून समाजकार्य सुरू केलं. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात जे मागितलं होतं, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, हे तत्व प्रत्यक्ष साकार करण्याचं कार्य केलं. या आश्रमाचं सबके लिए खुला है मंदिर यह हमारा, मतभेद को भुला है मंदिर यह हमारा हे ब्रीद आहे. तसंच इथलं स्वागतगीत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, सबका भला.

हो जगमे यही कामना हमारी। इथं दररोज सामुदायिक प्रार्थना आणि सामुदायिक ध्यान केलं जातं। गुरुकुंज आश्रमात अनेक उपक्रम राबविले जातात। यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक अस्थिकुंड तयार केला आहे। या कुंडामध्ये देशभरातील 34 नद्यांचं जल टाकण्यात आलं आहे। आज वैज्ञानिक, सामाजिक, धार्मिक अशा तीर्थस्थळांची निर्मिती झालेली आहे। 20व्या शतकात जगात विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंघ, संयुक्त राष्ट्र संघटना अशा जागतिक पातळीवर व्यवस्था निर्माण झाल्या, परंतु जोपर्यंत मानवाच्या मनात विश्वात्मक भाव निर्माण होत नाही तोपर्यंत या व्यवस्था केवळ औपचारिक व्यवस्था म्हणून राहणार आहेत याची जाणीव उठेवत संत तुकडोजी महाराजांनी विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा भाव निर्माण करण्याचं कार्य आयुष्यभर केलं। यातून सर्वप्रथम या भारतात बंधुभाव नित्य वसुदे अशी प्रार्थना करून कार्य केलं। हेच कार्य पुढे नेताना जागतिक धर्म परिषदेत त्यांनी ठणकावून सांगितलं की हर देश मेतू, हर भेष मेतू, तेरे रूप अनेक तू एकही आहे। यामुळं विश्वातील सर्व लोक एकाच ईश्वराची लेकर आहेत हे जागतिक व्यासपीठावर सांगण्याचं कार्य तुकडोजी महाराजांनी केलं।

असं हे माझं मोजरी गाव. आज जरी इथं पूर्ण सुविधा झालेल्या असल्या तरी ते चिखलानं माखलेले रस्ते, त्या वडाच्या पारंब्या, तो मारुतीचा पार मला आजही खुणावत असतात. माझं हे गाव तुमचं पण तेवढ्याच प्रेमानं आपुलकीनं स्वागत करेल बरं का, कारण माझ्या गावाची संस्कृतीच आहे अतिथी देवो भव.

आठवणीतील गाव हा कार्यक्रम आपण ऐकलात. लेखन शालिनी केचे यांचं होतं. बऱ्या तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. साने गुरुजी या सिनेमातलं सुरुवातीचं गाणं ऐकूया.

सर्जा या सिनेमासाठी आपण ऐकत होतात लता मंगेशकर, सुरेश वाडकर यांना जगदीश खेबुडकर यांच्या या गाण्याला संगीत दिलं होतं अनिल अरुड यांनी. दुपारचा 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 आणि 16 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया देशांच्या दौऱ्यावर जाणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हरियाणा, चंदीगढ आणि पंजाबच्या दौऱ्यावर। विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण। भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ। कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात ATS कडून अटक। आणि पश्चिम बंगालमध्ये शाळेच्या वाहनाला रेल्वेची धडक, 4 जण ठार तर 5 जखमी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या देशांच्या दौऱ्यावर जाणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत। राष्ट्रपतींचा हा दौरा या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसंच पूर्व युरोपियन देशांशी नवीन आयाम देण्यासाठी महत्वाचा असेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। राष्ट्रपती मुर्मू 20 जुलैला मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सँडू यांची भेट घेणार आहेत। यावेळी राष्ट्रपतींबरोबर शिष्टमंडळ असणार असून विविध विषयांवर ते चर्चा करतील। तसंच मोल्दोवा संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रोसू यांचीही त्या भेट घेणार आहेत। राष्ट्रपती मुर्मू 21 जुलै रोजी उत्तर मॅसेडोनिया इथं जाणार असून तिथले राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांना त्या भेटणार आहेत। उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि व्यापारी मंचालाही राष्ट्रपती संबोधित करणार आहेत। 23 जुलैपासून राष्ट्रपती 2 दिवसांच्या रोमानियाच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात त्या तिथले राष्ट्रपती निकोसोर डॅन यांच्यासह प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत। भारत रोमानिया व्यापारी मंचालाही त्या संबोधित करणार आहेत। याशिवाय तिथल्या भारतीय समुदायाशी त्या संवाद साधणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरियाणा, चंदीगढ आणि पंजाबच्या दौऱ्यावर आहेत। हरियाणात जिंद इथं 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाली। त्यात 2 वैद्यकीय महाविद्यालयं, कुरुक्षेत्र इथं शीख संग्रहालयाची पायाभरणी, चंदीगढ इथं 4,700 कोटी रुपयांहून अधिक पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी, दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती मार्गाच्या पूर्णपणे प्रवेश नियंत्रित पॅकेजचं लोकार्पण आणि जालंधर इथं रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनाचा समावेश आहे। या दौऱ्यात त्यांनी एकूण सुमारे 25,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। या प्रसंगी प्रधानमंत्री म्हणाले,
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा। मैं आप सभी को, पूरे देश को भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं।
0: भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते। शक्तिशाली 3,200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली आहे। हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले। जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनाचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे। ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2,500 प्रवासी वाहून नेऊ शकते। जिंदनंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे। ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते। या रेल्वे तंत्रज्ञानात हायड्रोजन इंधनाचं रूपांतर विजेमध्ये केलं जातं आणि यातून कोणतेही हानिकारक वायू उत्सर्जित होत नसून फक्त पाण्याची वाफ बाहेर सोडली जाते। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून पश्चिम बंगालच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। जुमागाच इथं सीमावर्ती

भागात सीमा सुरक्षा दलाच्या 18व्या बटालियनला ते उद्या भेट देऊन प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. वृक्षारोपण तसेच अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील करतील. त्यानंतर ते सिलिगुडी इथे उत्तरकन्यामध्ये अनेक उच्चस्तरीय बैठका घेतील. यात पश्चिम बंगालमध्ये नवीन फौजदारी कायदे, जन्ममृत्यू नोंदणी इत्यादी बाबतीत चर्चा होईल. उद्या संध्याकाळी ते कोलकात्याला रवाना होतील. तिथे ते राज्यातल्या कायदे आणि सुव्यवस्थेसंबंधातल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. नंतर ते कोलकात्याच्या राष्ट्रीय वाचनालयातल्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते अमूल बंगाल डेअरीच्या नवीन दही उत्पादन कारखान्याची पायाभरणी करणार आहेत. येत्या 20 तारखेला सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं 19 तारखेला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहे. हे अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण कायदे चर्चा मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये पाटण जिल्ह्यात ATS अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए महम्मदशी संबंधित असलेल्या 5 जणांना अटक केली. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या 8 संशयित जैश ए महम्मद सदस्यांच्या चौकशीदरम्यान या 5 जणांबद्दल माहिती मिळाली होती. हे सर्व आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी जाळं तयार करण्याच्या प्रयत्नात होते असं ATSनं म्हटलं आहे. जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना 24 जुलैपर्यंत ATSच्या ताब्यात दिलं आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज सकाळी शाळेच्या वाहनाला रेल्वेगाडीनं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 विद्यार्थ्यांसह 4 जणांचा मृत्यू झाला. अजीमगंज कटवा विभागात येणाऱ्या कर्ण सुवर्णा आणि गोविंदपूर स्थानकादरम्यान असलेलं रेल्वेचं उघडं फाटक ओलांडून जाताना ही दुर्घटना घडली. या वाहनात 10 विद्यार्थी होते. या अपघातात 4 विद्यार्थी आणि वाहनचालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. गोवा सरकारनं गोव्यातल्या कॅसिनोंच्या गेमिंग भागात 21 वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तींना प्रवेश करण्यावर प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्रालयानं याबद्दल जारी केलेल्या एका अधिनियमात ही माहिती दिली आहे. गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्यांजवळ उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांनी परवाना शुल्क वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर 18% दंड लावला जाईल असंही या अधिनियमात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेचा निकाल NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 प्रदर्शनाचा आज नवी दिल्लीत यशस्वी समारोप झाला. देश विदेशातील प्रदर्शक, खरेदीदार, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येनं या प्रदर्शनात सहभागी झाले होते. 4 दिवस चाललेल्या या प्रदर्शनामुळे वस्त्रोद्योग उत्पादन, खरेदी विक्री, नवोन्मेष आणि गुंतवणुकीसाठीचे भारताचे जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून स्थान अधिक दृढ झालं आहे. भारत टेक्स 2026 या प्रदर्शनाला वस्त्रोद्योगातील दिग्गज उत्पादक आणि जागतिक खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती भारत टेक्स ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष नरेंद्र कुमार गोयंका यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जपानमध्ये टोकियो इथे सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझिमो ओकोहिरा हिनं स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉकओव्हर मिळाला आहे. जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असलेल्या सिंधूनं याआधीच्या फेरीत 5व्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान युई हिला हरवून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला आता 4थ्या स्थानावरच्या चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया देशांच्या दौऱ्यावर जाणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर. विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात ATS कडून अटक. आणि पश्चिम बंगालमध्ये शाळे

त्याच्या वाहनाला रेल्वेची धडक, 4 जण ठार तर 5 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारचा 1:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आषाढी वारीसाठी आळंदीमधून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि देहूमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं हजारो वारकरी मार्गक्रमण करत आहेत. 9 जुलैला दोन्ही संतांच्या पालख्यांचं पुण्यात अत्यंत उत्साहात भव्य स्वागत करण्यात आलं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. 2 दिवस मुक्कामासाठी विसावलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहरात अनेक उपक्रम राबवण्यात आले. यात पुणेकरांनी हिरिरीनं सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्याला भेट देत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. या पालख्या पुण्याचा मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत असताना सासवड जेजुरी मार्गावर एक अपघात घडला. एका ट्रकची धडक दिंडीतील काही वारकऱ्यांना बसली आणि 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. 4 वारकरी महिला गंभीर जखमी झाल्या. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपोच्या इमारतीजवळचा कचऱ्याचा ढिगारा मुसळधार पावसामुळे कोसळला, त्यामुळे इमारत खचली. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पोलिसांनी खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटकही करण्यात आली आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती देखील स्थापन केली आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 232 धान्य गोदामांचं नवी दिल्लीतील भारत मंडपममधून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन आणि हस्तांतरण करण्यात आलं. यात पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचा समावेश आहे. SNDT महिला विद्यापीठाच्या 111व्या स्थापना दिनानिमित्त विद्यापीठाच्या पुणे आवारात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या महान कार्याची धुरा पुढे चालवत SNDT महिला विद्यापीठानं शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात आदर्श काम केलं आहे. देशातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठामध्ये असल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. या कार्यक्रमाला पुण्यातील मान्यवरांसह विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोलंबियामध्ये झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यात पुण्याच्या

कनिष्क जैन याचाही समावेश आहे. तर श्रोतेहो, हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी आणि निवेदन होतं संध्या खान यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: रवींद्र साठे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील ते ॲबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.

अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता.

0: श्रुते हो ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत निवृत्तीनाथांवरील भारती बिरजे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश भाग तिसरा.
1: नाथपंथ हा गूढ योगसाधनेचा मार्ग आहे. योगीश्वर शिवशंकरांपासून तो सुरू झाला. पिंडानेच पिंडाचा ग्रास घ्यावा हा नाथपंथाचा गूढ अभिप्राय आहे. कुंडलिनी महाशक्ती जेव्हा हृदयस्थ पोकळीत स्थिरावते तेव्हा ती शक्ती प्राणशक्तीत विलीन होते. ही अवस्था महाभूतांचा संहार करणारी, पिंडानेच पिंडाचा घास घ्यावा अशी असते. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथसंकेतीचा दंशू, परी दाऊन गेला उद्देशू श्री महाविष्णू. ज्ञानेश्वरी 6वा अध्याय. या योगमार्गाला भक्तीची जोड मिळावी म्हणून गहिनीनाथांनी त्याला कृष्णभक्तीची जोड दिली, जी निवृत्तीनाथांनी अर्थातच शिरोधार्य मानली. त्यांनी 350 अभंग स्वतः लिहिले. त्यात कृष्णभक्तीत पूर्ण बुडालेले अनेक अभंग आहेत. आपण या भागामध्ये निवृत्तीनाथांच्या लेखन प्रपंचाचा अगदी थोडक्यात आढावा घेतो आहोत. गाथा पंचक, हरिपाठ, उत्तर गीता टीका ही 8 अध्यायांची अपूर्ण टीका, ज्ञानदेव गाथा या नावाने प्रसिद्ध असलेला निवृत्ती ज्ञानदेव संवाद आणि त्यात अरे अरे ज्ञाना अशी लढीवाळ सुरुवात असलेले अभंग या त्यांच्या लेखनसृष्टीमध्ये अंतर्भूत आहेत. ज्ञानदेवांना परमवंदनीय निवृत्तीनाथ स्वतः महान प्रतिभेचे धनी होते, पण प्रतिभा संसार मुख्यत्वे ज्ञानेश्वरांकडे सोपवून ते अलिप्त झाले. वारकरी पंथाच्या स्थापनेची तसेच लोकभाषेत लिहिण्याची प्रेरणाही निवृत्तीनाथांचीच, पण त्यातूनही त्यांनी स्वतःची नाममुद्रा मिटवून टाकली. खऱ्या अर्थाने ते निवृत्त परमविरक्त होते. त्यांचा हा एक शांतरसपूर्ण अभंग त्यांच्या कृष्णभक्तीत विलय पावलेल्या ज्ञानदृष्टीची खूण सांगतो. गगनाची खोपे कवडसा लोपे, क्षरोनिया दीपे दृश्य द्रष्टा, ते वळले गोकुळी वसुदेव कुळी, पूर्णता गोपाळी गोपीरंगी, जीव शिव सीमा नाही जेथे उपमा, हारपे निरुपमा तया माझी, निवृत्ती तत्पर वेदांचा ओंकार, ओम तत्सदाकार कृष्णरूपे. भक्तिमार्गातून सामाजिक समतेचा उद्घोष करणारा हा निवृत्तीनाथांचा अजून एक अभंग. समता वर्तावी अहंता खंडावी, तेणेची पदवी मोक्ष मार्ग, क्षमाधरा चित्ती अखंड श्रीपती, एकतत्व चित्ती ध्यायी जेसू, नाम हाच मंत्र नीती नामसार, दुसरा विचार घेऊ नको, निवृत्ती भजन नीती अनुष्ठान, एकरूप ध्यान ध्यातू सदा. स्वतः कर्मकांडी अन्यायातून पोळून निघालेले निवृत्तीनाथ लोकांना भक्तिमार्गातून सामाजिक समतेचा संदेश देत, लहान भावंडांसमवेत आणि अन्य महान संतांच्या मेळाव्यातून आधी महाराष्ट्रात मग देशभर फिरले. मणिकर्णिका घाटावर हत्तीणीकडून त्यांना अग्रपूजेचा मान मिळाला तेव्हा प्रत्यक्ष शिवशंकर यज्ञस्थानी हवीरभाग घेण्यास प्रकटले असे म्हणतात. पण हा काळ राजकीयदृष्ट्या मुस्लिम सुलतानशाहीच्या उदयाचा, यादवांच्या देवगिरी साम्राज्याच्या पतनाचा होता. तीर्थयात्रेहून परतल्यावर ज्ञानेश्वरांनी तीव्र वैराग्यापोटी समाधीची घाई केली. तो सोहळा संत नामदेवांनी हृदयंगम शब्दात वर्णन केला आहे. पाठोपाठ सोपानदेव मुक्ताई काही महिन्यातच समाधीस्थ झाले. निवृत्तीनाथांसारख्या ब्रह्मज्ञानी संतालाही अशा अनुपम प्रेमळ आणि प्रतिभाशाली धाकट्या भावंडांच्या लागोपाठ निरोप घेण्याने शोक अनावर झाला. ज्ञानराजे आमुचे निवविले डोळे, आता ऐसे खेळे होणे नाही. ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखी, आता ऐसी सखी होणे नाही. अविट बोलणी आठवती मनी, आता त्रिभुवनी दिसे नात, ज्येष्ठांच्याही आधी कनिष्ठांचे जाणे, केले नारायणे उफराटे. अतिशय हृदयंगम शब्दात धाकट्या भावंडांच्या जाण्याचा शोक त्यांनी व्यक्त केला.

0: लगोलग 17 जून 1297 शके 1219 वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी या वैराग्य सूर्याचा अस्त झाला. आपलं महान अवतार कार्य आटोपून नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे श्री निवृत्तीनाथ समाधिस्थ झाले.
1: भक्तिगाता या मालेत आत्ताच आपण ऐकला संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकणार आहात. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकणार आहात. वाचन केले ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, ग्रामीण कृषी मोसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडळी, ज्या भागात पावसाच्या कमतरतेमुळे भात खाचऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे त्या ठिकाणी शक्य असल्यास नदी, ओढे, विहीर, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी वळवून चिखळणी आणि पुनर्लागवडीसाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था करावी. पुनर्लागवडीसाठी 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची 5 ते 6 पानं फुटलेली, जातींच्या पक्वता कालावधीनुसार 21 ते 27 दिवसांची रोपं लावणीसाठी वापरावीत. भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखळणी करावी. चिखळणीनंतर फळी मारून जमिनीचा पृष्ठभाग समपातळीत आणावा, म्हणजे शेतात सर्वत्र पाण्याची पातळी सारखी ठेवता येते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. लावणी सरळ आणि उथळ करावी. उथळ लावणी केल्याने फुटवे चांगले येतात. एका चुडात 3 रोपं लावावीत. संकरित भातासाठी एका चुडात एकच रोप लावावं. भात रोपवाटिकेमध्ये कमी पावसाच्या किंवा अपुऱ्या पावसाच्या परिस्थितीत जमिनीतील ओलाव्याच्या स्थितीनुसार आवश्यकतेनुसार संरक्षक सिंचन द्यावं. सिंचनासाठी नदी, ओढे, विहिरी, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतातील पाण्याचा वापर करावा. संरक्षक सिंचन देण्यापूर्वी वेळेवर तण नियंत्रण करावं. ज्या भागात भात रोपांची पुनर्लागवड पूर्ण झाली असून कमी पावसामुळे किंवा पाऊस नसल्यामुळे पुनर्लागवड केलेल्या भात खाचरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे त्या ठिकाणी शक्य असल्यास नदी, ओढे, विहिरी, शेततळं किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी वळवून भात खाचरात 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी राखावी. पावसाच्या कमतरतेमुळे भात रोपवाटिकेमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोपवाटिकेचं किडीच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण करावं. प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरोपायरिफॉस 20% EC 50 मिलीलिटर किंवा लॅमडा साय हॅलोथ्रीन 5% EC 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मंडळी, दमट हवामानामुळे पाणथळ भातशेतीच्या ठिकाणी जिथे पाण्याचा निचरा होण्याची सोय कमी असून पाणी साचून राहतं तिथे निळ्या भुंग्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकाचं किडीच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण करावं. तसंच भात खाचरात पाणी खेळतं राहील असं पाहावं. खाचरात पाणी जास्त काळ न साठता 2 ते 3 दिवसांच्या अंतरानं फोडून लावावं आणि नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. नियंत्रणासाठी पाऊस नसलेल्या काळात क्विनॉल्फॉस 25% EC 40 मिलीलिटर किंवा लॅमडा साय हॅलोथ्रीन 5% EC 5 मिलीलिटर किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड 50% ASP 12 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोते हो, प्रत्येक माणसाचा निसर्गाकडे ओढा असतो, पण निसर्गाकडे बघायचे आपले दृष्टिकोन वेगवेगळेच असतात. कधी आपण आदरयुक्त भीतीने, तर कधी कुतूहलानं, तर कधी पूर्णपणे अलिप्तपणे अविचारानं निसर्गाकडे बघत असतो. जंगलांचा किंवा निसर्गातील चक्रांचा विचार आपण क्वचितच करतो, नाही का? श्रोते हो, 1960 उत्तरार्धात पाश्चिमात्य देशांमधून पर्यावरण चळवळ सुरू झाली आणि थोड्याच काळात तिचं लोण जगभर पसरलं. या चळवळीमुळं पर्यावरण, जैवविविधता, नैसर्गिक स्रोत यांच्या संरक्षणाबद्दल तसंच संधारणाबद्दल जागतिक पातळीवर प्रयत्न चालू झालेत आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे इको टुरिझम सारखे विचारधारा हा पर्यटन प्रकार या 20-25 वर्षांमध्ये वाढीला लागला आहे. आणि सध्या जगामध्ये पर्यटनामधील सर्वात आघाडीचा हा पर्यटन प्रकार आपल्याला म्हणता येईल. इको टुरिझम म्हणजे पर्यटनाचा नुसता एक प्रकार नाही, तर ही एक विचारधारा आहे. यामागे काही तत्वज्ञान सुद्धा आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. निसर्ग, पर्यावरण यांचा समतोल ढासळू न देता आणि नैसर्गिक स्वरूपांबरोबर वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांचा अनुभव देणारं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं म्हणता येईल. अभयारण्य आणि नैसर्गिक वैविध्याचे ठिकाण यांना भेटी देऊन तिथल्या वनस्पती, प्राणी आणि स्थानिक लोकांच्या संस्कृतीची ओळख करून अनुभव घेणे म्हणजे सुद्धा इको टुरिझमच. जाणीवपूर्वक प्रवास की त्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण आणि स्थानिक लोकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होते अशी व्याख्या केली आहे लिनबर्ग यांनी. इको टुरिझम म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या सुयोग्य आणि जबाबदार पूर्ण प्रवास. नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता जाणून घेण्यासाठी केलेला प्रवास आणि ज्या प्रवासातून मिळणारं उत्पन्न संस्कृती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठीच खर्च होतं असं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं राईल आणि ग्रास यांचं मत आहे. या पर्यटन प्रकारातला अनुभव हा एक शैक्षणिक अनुभव असतो आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या अपेक्षा ठिकाणं पाहणं नसून ठिकाणांबद्दल, तिथल्या निसर्गाने, संस्कृतीबद्दल माहिती करून खेळणं हाच असतो. इको टुरिझम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी इको टुरिझम आणि निसर्ग पर्यटन यातला फरक समजावून घेणे आवश्यक आहे. निसर्ग पर्यटनामध्ये गिर्यारोहण, प्रस्तररोहण किंवा व्हाईट वॉटर राफ्टिंग यापासून वन्यजीव बघण्यासाठी असलेल्या सफारी अशा विविध गोष्टी मोडतात. पण इको टुरिझम हा विचार किंवा पर्यटन प्रकार या गोष्टींपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो, किंवा या चारही गोष्टींचा इको टुरिझम हे एकत्रीकरण आहे असं म्हटलं तर योग्य ठरेल. श्रोते हो, वेळेची मर्यादा बघता इको टुरिझम याविषयी उर्वरित माहिती आपण उद्याच्या भागात ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, प्रत्येक माणसाचा नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, प्रत्येक माणसाचा निसर्गाकडे ओढा असतो, पण निसर्गाकडे बघायचे आपले दृष्टिकोन वेगवेगळेच असतात. कधी आपण आदरयुक्त भीतीने, तर कधी कुतूहलानं, तर कधी पूर्णपणे अलिप्तपणे अविचारानं निसर्गाकडे बघत असतो. जंगलांचा किंवा निसर्गातील चक्रांचा विचार आपण क्वचितच करतो, नाही का? श्रोतेहो, 1960 उत्तरार्धात पाश्चिमात्य देशांमधून पर्यावरण चळवळ सुरू झाली आणि थोड्याच काळात तिचं लोन

जगभर पसरलं. या चळवळीमुळं पर्यावरण, जैवविविधता, नैसर्गिक स्रोत यांच्या संरक्षणाबद्दल तसंच संधारणाबद्दल जागतिक पातळीवर प्रयत्न चालू झालेत आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे इको टुरिझम सारखे विचारधारा हा पर्यटन प्रकार या 20-25 वर्षांमध्ये वाढीला लागला आहे. आणि सध्या जगामध्ये पर्यटनामधील सर्वात आघाडीचा हा पर्यटन प्रकार आपल्याला म्हणता येईल. इको टुरिझम म्हणजे पर्यटनाचा नुसता एक प्रकार नाही तर ही एक विचारधारा आहे. यामागे काही तत्वज्ञान सुद्धा आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. निसर्ग, पर्यावरण यांचा समतोल ढासळू न देता आणि नैसर्गिक स्वरूपांबरोबर वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांचा अनुभव देणारं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं म्हणता येईल. अभयारण्य आणि नैसर्गिक वैविध्याचे ठिकाण यांना भेटी देऊन तिथल्या वनस्पती, प्राणी आणि स्थानिक लोकांच्या संस्कृतीची ओळख करून अनुभव घेणे म्हणजे सुद्धा इको टुरिझमच. जाणीवपूर्वक प्रवास की त्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण आणि स्थानिक लोकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होते अशी व्याख्या केली आहे लिनबर्ग यांनी. इको टुरिझम म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या सुयोग्य आणि जबाबदार पूर्ण प्रवास. नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता जाणून घेण्यासाठी केलेला प्रवास आणि ज्या प्रवासातून मिळणारं उत्पन्न संस्कृती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठीच खर्च होतं असं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं राईल आणि ग्रास यांचं मत आहे. या पर्यटन प्रकारातला अनुभव हा एक शैक्षणिक अनुभव असतो आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या अपेक्षा ठिकाणं पाहणं नसून ठिकाणांबद्दल, तिथल्या निसर्गाने, संस्कृतीबद्दल माहिती करून खेळणं हाच असतो. इको टुरिझम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी इको टुरिझम आणि निसर्ग पर्यटन यातला फरक समजावून घेणे आवश्यक आहे. निसर्ग पर्यटनामध्ये गिर्यारोहण, प्रस्तररोहण किंवा व्हाईट वॉटर राफ्टिंग यापासून वन्यजीव बघण्यासाठी असलेल्या सफारी अशा विविध गोष्टी मोडतात. पण इको टुरिझम हा विचार किंवा पर्यटन प्रकार या गोष्टींपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो किंवा या चारही गोष्टींचा इको टुरिझम हे एकत्रीकरण आहे असं म्हटलं तर योग्य ठरेल. श्रोते हो, वेळेची मर्यादा बघता इको टुरिझम याविषयी उर्वरित माहिती आपण उद्याच्या भागात ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

शुभलक्ष्मी कुलकर्णी यांनी गायलेला राग गौड सारंग आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या ठळक बातम्या. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. ओला उबर सारख्या कंपन्यांना प्रवाशांकडून अतिरिक्त भाडं घेण्यावर निर्बंध. कार पूलिंगमधून नफेखोरीवर बंदी. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थगिती. पूर्वपरीक्षेचे अर्ज

करायला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात ATS कडून अटक. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचं नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते. शक्तिशाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी आहे. ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंदनंतर अशी रेल्वे कालका

0: ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी आहे. ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंदनंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. या रेल्वे तंत्रज्ञानात हायड्रोजन इंधनाचं रूपांतर विजेमध्ये केलं जातं आणि यातून कोणतेही हानिकारक वायू उत्सर्जित होत नसून फक्त पाण्याची वाफ बाहेर सोडली जाते. येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं रविवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहे. हे अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण कायदे चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. ओला उबर यासारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे. या दरापेक्षा अवास्तव दर कपात किंवा अतिरिक्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही. ॲप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं कालपासून लागू केलं, त्यात ही तरतूद आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ॲग्रिगेटर धोरणात प्रवाशांकडून घेण्यात येणाऱ्या सुविधा शुल्कावरही मर्यादा घालण्यात आली आहे. चालक आणि सहप्रवाशांसाठी विमा संरक्षण, कॉल सेंटर आदी तरतुदी यात आहेत. या वाहनांचे चालक राज्यातले रहिवासी असणं तसंच त्यांना मराठी बोलता येणं बंधनकारक आहे. रिक्षा टॅक्सी चालकांप्रमाणे त्यांनाही RTO कडून बिल्ला घ्यावा लागेल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दिवसातून त्यांना कमाल 12 तास वाहन चालवता येईल. या अंतर्गत सर्व कंपन्यांना राज्यात नोंदणी करणं बंधनकारक आहे. तसंच प्रवाशांकडून आकारण्यात आलेल्या भाड्यापैकी किमान 80% चालकांना द्यावे लागेल. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये 50 पेक्षा अधिक आणि इतर शहरांमध्ये 25 पेक्षा अधिक वाहनांची नोंद एका व्यक्तीला करता येणार नाही. या धोरणात कारपुलिंग सेवेला प्रथमच कायदेशीर चौकट प्रदान करण्यात आली आहे. खासगी वाहनांद्वारे कारपुलिंगला परवानगी देताना त्यातून नफा कमवण्यावर सरकारनं मनाई केली आहे. वाहन मालकाला केवळ प्रवासाचा खर्च सहभागी प्रवाशांमध्ये वाटून घेता येईल. राईड पुलिंग सेवेमध्ये महिला प्रवाशांना केवळ महिला चालक अथवा महिला सहप्रवाशांसोबत प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
0: वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेचा निकाल NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी आता 31 जुलैपर्यंत अर्ज करता येईल आणि 3 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येईल. नव्यानं अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. यापूर्वी अर्ज भरलेल्यांना 19 जुलै ते 31 जुलै दरम्यान आयोगाच्या वेबसाईटवर माय अकाउंटमध्ये जाऊन सेंटर सिलेक्शनच्या अंतर्गत जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जिल्हा केंद्र त्यांच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावरून निर्धारित केले जाईल असं आयोगानं कळवलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 27 डिसेंबरला होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये पाटण जिल्ह्यात ATS अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या 8 संशयित जैश ए मोहम्मद सदस्यांच्या चौकशीदरम्यान या 5 जणांबद्दल माहिती मिळाली होती. हे सर्व आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी जाळं तयार करण्याच्या प्रयत्नात होते असं ATSनं म्हटलं आहे. जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना 24 जुलैपर्यंत ATSच्या ताब्यात दिलं आहे. जळगाव शहराजवळ छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर उमाळा घाटात काल रात्री झालेल्या मोटार अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 4 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर अतिदक्षता विभागात

0: उपचार सुरू आहेत. अंधारात घाटात उभं असलेलं वाहन न दिसल्यानं मागून येणाऱ्या वाहनाने अचानक ब्रेक लावला, त्यामुळे वाहन उलटून हा अपघात झाला. नांदेड जिल्ह्यातल्या एका शिक्षकाने आज सकाळी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. गट शिक्षणाधिकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा संदेश त्यांनी समाजमाध्यमावर ठेवला होता. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. अकोला जिल्ह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर अनोखं आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीचे पैसे झाडाला चिकटवून कृषी अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक भेट दिली. जिल्ह्यात बोगस बायो उत्पादनं, निकृष्ट खतं आणि बोगस बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा आरोप करत संघटनेनं जिल्ह्यातल्या संशयित कंपन्यांची तात्काळ तपासणी करावी, त्यांच्या उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत, तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालावी आणि दोषी आढळणाऱ्या कंपन्या, उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास, संशोधन आणि क्षमता वृद्धीला शासन प्राधान्य देत असून महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन तसंच फॅकल्टी डेव्हलपमेंटसारख्या उपक्रमांना शासनाचं पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पुण्यातल्या आयसर संस्थेत आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि सत्कार समारंभात ते आज बोलत होते. शिक्षकांचं कौशल्यवर्धन, संशोधनाला प्रोत्साहन तसंच उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधला समन्वय अधिक बळकट करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. गोवा सरकारने गोव्यातल्या कॅसिनोंच्या गेमिंग भागात 21 वर्षांहून कमी वयांच्या व्यक्तींना प्रवेश करण्यावर प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्रालयानं याबद्दल जारी केलेल्या एका अधिनियमात ही माहिती दिली आहे. गोव्यातल्या समुद्र किनाऱ्यांजवळ उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांनी परवाना शुल्क वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर 18% दंड लावला जाईल असंही या अधिनियमात म्हटलं आहे. जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिनं स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉकओव्हर मिळाला आहे. जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असलेल्या सिंधूने याआधीच्या फेरीत 5व्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान युईला हरवून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला आता 4थ्या स्थानावरच्या चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. ओला उबर सारख्या कंपन्यांना प्रवाशांकडून अतिरिक्त भाडं घेण्यावर निर्बंध. कार पुलिंगमधून नफेखोरीवर बंदी. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थगिती. पूर्वपरीक्षेचे अर्ज भरायला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात ATSकडून अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी डिटेल्स उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

0: श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारणसभेमध्ये मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ठळक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचं नाव इतिहासात कोरलं जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी आता 31 जुलैपर्यंत अर्ज करता येईल आणि 3 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येईल. नव्या वेळापत्रकानुसार गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 27 डिसेंबरला होईल. ओला उबर यासारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे. या दरापेक्षा अवास्तव कमी किंवा जास्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही. ॲप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं कालपासून लागू केलं, त्यात ही तरतूद आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 965 अंकांची वाढ झाली आणि तो 78,151 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 262 अंकांची वाढ नोंदवत 24,334 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 5:02 होत आहेत. गीत संध्या या कार्यक्रमात आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

दीपाली साठे आणि रोहित राऊत यांनी गायलेलं हे गीत होतं शिनमा या चित्रपटातलं. वरुण लिखटे यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती जय अत्रे यांची. गीत संध्या या कार्यक्रमात आता यारों की यारी या चित्रपटातलं गीत ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि शमिका भिडे यांच्या आवाजात.

करार या चित्रपटासाठी विजय नारायण गवंडे यांनी संगीतबद्ध केलेली गुरु ठाकूर यांची ही गीतरचना आपण ऐकली, नेहा राजपाल आणि सहकलाकारांच्या आवाजात.

0: श्रोते हो, शनिवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर अक्षता सप्रे यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
1: पावसाळ्यामध्ये बाहेर निसर्गामध्ये सगळीकडे ओलावा असतो, थंडपणा असतो, म्हणजे गारठा असतो आणि आपल्या शरीराची तशीच अवस्था असते आणि त्यामुळंच या ओलाव्यामुळे थंडाव्यामुळे होणारे आजार जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये वारंवार या दिवसामध्ये होत असतात.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य कार्यक्रम शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, गीत संध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

विजय प्रकाश आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं फ्रेंड्स या चित्रपटातलं. या गीताचे गीतकार होते ओमकार मंगेश दत्त, तर संगीतकार होते पंकज पडघन. गीतसंध्या या कार्यक्रमात आता अभिजित कोसंबी.

चाहतो मी तुला या चित्रपटातलं अभिजित कोसंबी यांचं हे गीत मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केलं. कार्यक्रमात आता पैसा पैसा या चित्रपटासाठी विशाल दादलानी यांनी गायलेलं गीत ऐकूया.

पैसा पैसा या चित्रपटातल्या या गीताचे गीतकार आणि संगीतकार होते सोहम अजय पाठक. गीतसंध्या या कार्यक्रमात शेवटी अगबाई अरेच्या 2 या चित्रपटातलं निषाद यांनी संगीतबद्ध केलेलं ओमकार मंगेश दत्त यांचं गीत ऐकूया आदर्श शिंदे आणि सहकलाकारांच्या आवाजात.

0: आदर्श शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.
1: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आज यामध्ये ऐकूया जागतिक न्याय दिवसानिमित्त ॲडव्होकेट अभया शेळकर यांच्याशी उत्कर्ष चित्ते यांनी साधलेला संवाद.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी। मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्र मैत्रिणींनो, तुम्ही केला आहे का एखादा संप किंवा नेला आहे कधी कुठे मोर्चा? घरात आई वडिलांसमोर एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करताना ती नाही मिळाली तर आज मी जेवणार नाही, असा संप आपल्यापैकी अनेक जणांनी लहानपणी केला असेल। पण एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनकडून मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा अन्याय होत असताना त्याविरुद्ध लढण्यासाठी कायदेशीररित्या संप करणं वेगळं असतं। तर मित्रांनो, आज आहे जागतिक न्याय दिवस। तुम्हाला काय वाटतं, न्याय म्हणजे काय? फक्त कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन की गुन्हे? पण आपण एखाद्या गोष्टीसाठी परफेक्ट चॉईस असताना आपल्या हातची संधी दुसऱ्या कोणाच्या हाती गेली तरी ती भावना आपल्यावर अन्याय झाला अशीच असते, नाही? अशावेळी दात कोणाकडे मागणार हाही एक प्रश्न असतो। गावात, जिल्ह्यात, राज्यात किंवा देशात काही गुन्हे घडले तर त्यासाठी जिल्हा न्यायालय, खंडपीठ आणि उच्च न्यायालय असतात। पण जागतिक पातळीवर होणारे युद्धातले गुन्हे किंवा मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांना बळी पडलेल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय असतं। सध्या आपल्या आजूबाजूला अगदी सहज गुन्हे घडताना दिसतात, चोरी, दरोडे, अत्याचार, खून, आणि ह्यापेक्षा आजूबाजूला घडणाऱ्या काही अमानुष घटना आपल्याला अगदी स्तब्ध करून सोडतात। एवढी विकृती असलेल्या समाजाचा आपण भाग आहोत म्हणून थोडा भयभीत सुद्धा होतो आपण। समाजातला युवा हुशार, अपडेटेड होतो आहेच, पण यापैकी काही लोक प्रगल्भता नसल्याने विचार न करता विचित्र मानसिकतेत चुकीचे पावलं उचलतात ज्याची परिणिती एखाद्याचा जीव जाणं एवढी घातक असू शकते। एक शब्द आजकाल खूप महत्वाचा होतोय, तो म्हणजे सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता। ह्यातही काही लोक खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्हे करतात, आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय माणसांना तर बरीच प्रश्न पडतात। समाजात शांतता नांदावी आणि कोणीही कोणाला, कोणाकडून आपल्याला किंवा आपल्याकडून कोणाला काही त्रास

0: नाही ह्या विचारात आपण नेहमी असतो. पण सध्या काय महत्वाचं आहे? संवेदनशील असणं, स्वतःच्या प्रॉब्लेमसोबत दुसऱ्याची मनस्थिती समजून घेणं की एखादा घातक विचार मनात आला तर काय करावं माणसाने, मदत घ्यावी कोणाची, अन्याय झाला की आधी कोणाला सांगावं, आपल्यावरचा अन्याय पूर्ण ऐकण्याची आणि पुढचा मार्ग दाखवण्याची जबाबदारी कोणाची, न्याय व्यवस्थेत असणारी सर्व माणसं कसं काम करतात आणि किती महत्वाची ठरतात ह्या प्रक्रियेत, अशी बरीच प्रश्न. आणि त्यामुळेच आपण आज न्याय व्यवस्थेचा पाया असणारे वकील ह्यांच्याशी ह्या विषयावर बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत. सो वेलकम टू ॲडव्होकेट अभया शेळकर, ज्यांनी 150 अधिक कायद्याच्या पुस्तकांचं लिखाण केलंय, विविध ठिकाणी राज्यभरात कायदेविषयक व्याख्याने दिली आहेत, शासनाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये कायदेविषयक प्रशिक्षण देण्याचा आणि 30 वर्षांपेक्षा वकिली व्यवसायाचा त्यांना अनुभव आहे. त्यांची ख्याती म्हणजे कायद्यासारखा रटाळ विषय सुरस पद्धतीने त्या मांडू शकतात. तर मॅम, तुमचं आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद उत्कर्षा, तुझे पण खूप खूप धन्यवाद आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचेही धन्यवाद.
0: तर मॅम, सर्वप्रथम आम्हाला सांगा की सामाजिक न्याय म्हणजे काय आणि एखाद्यावर किंवा स्वतःवर अन्याय होत असेल तर तो कसा ओळखायचा?
1: सामाजिक न्याय म्हणजे समाजामध्ये जेव्हा आम्ही ज्या गोष्टी बघत असतो आजूबाजू आमच्या, त्यामध्ये जर एखादी गोष्ट नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केलेली, उदाहरणार्थ एखाद्याला अपमानित करण्याच्या दृष्टीने, एखादी जर माता भगिनी असेल तिच्याशी ज्या आदर सन्मानाने वागलं पाहिजे त्याऐवजी वेगळ्या पद्धतीने वागणं, त्याच्यानंतर जर आम्ही अजून थोडंसं पुढे गेलो तर आजूबाजू जे आमचे पशु पक्षी आहेत त्यांना नैसर्गिकपणा जगण्याचा जो अधिकार आहे तो काढून घेणं किंवा त्यांच्यावर आमची क्रूरता काढणं, हे सगळे या सामाजिक न्यायामध्ये येतात. सामाजिक न्यायामध्ये मग आम्हाला नैतिकतेने जगण्याचा अधिकार आहे, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, आमच्या धर्माचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, व्यवसायाच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आणि याच्यावर जर कोणी गदा आणत असेल किंवा बळजबरी करत असेल हे कर किंवा हे करू नको यासाठी, तर ती त्यामध्ये येते आणि त्या व्यक्तीने त्याच वेळेला समजून जायचं की हा माझ्यावर अन्याय होतोय आणि त्या अन्यायाला सहन न करता तोंड दिलं पाहिजे.
0: ओके, आजच्या तरुणांना कोणते अन्याय जास्त प्रमाणात जाणवतात असं तुम्हाला वाटतं?
1: सध्याची जी तरुण पिढी आहे जिला आम्ही जेन झी म्हणून ओळखतो, ही जी पिढी आहे यांच्या वागण्यामध्ये आणि अन्यायाच्या व्याख्या थोड्या वेगळ्या आहेत. हे एखाद्या विषयाला एकदम पटकन पेटून उठतात आणि कधी कधी काही विषय अगदी ज्याच्यावर त्यांनी पेटून उठलं पाहिजे ते त्यांना तेवढ्या पटकन लक्षातही येत नाही. पण या पिढीचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेला हे उभे राहतात तर हे विषय पूर्णपणे बदलवू शकतात, इतकी मोठी क्षमता यांच्यामध्ये. याचे अनेक उदाहरणं आमच्या समोर आहे, बांगलादेश, नेपाळ, त्याच्यानंतर श्रीलंका. अगदी सत्ता पलट करण्याची क्षमता या जेनझीमध्ये आहे. आणि अन्याय कशावर आहे तर नेपाळचं खूप सुंदर उदाहरण आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा त्यांनी पाहिलं की प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि चुकीचं वाटलं त्यांना, ते सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं होतं आणि त्यांनी पूर्णपणे तो सत्ता पालटच त्या ठिकाणी करून टाकली.
0: बरोबर आहे, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये अशी एक म्हण आहे आणि अनेकांना वाटतं की न्याय मिळवणं खूप कठीण आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आमच्या पूर्वजांनी ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांच्या स्वतःच्या अनुभवाने सांगितल्या आहेत आणि हे अनुभवामध्ये ज्या गोष्टी सहज आणि सोप्या नाही आहे आणि म्हणून मग त्यांनी अगदी सहज सांगितलंय की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. जी गोष्ट आपसात समजुतीने होणार असेल, दोघं जण मिळून शांतपणे जर त्याच्यावर विचार विमर्श केला, त्याच्यातला तोडगा शोधला आणि मार्ग शोधला, तर एवढ्या लांबच्या प्रक्रियेमध्ये जाणं, शारीरिक मानसिक कुठेतरी स्वतःला त्रास करून घेणं आणि त्यामधून मिळालं काय तर शेवटी जे सामंजस्याने मिळणार होतं नियर अबाउट तेच मिळालेलं असतं.
0: बरोबर,
1: आणि म्हणून आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितलंय की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. त्यामागे अनेक कारणं आहे की वेळ खूप जातो, त्याच्यानंतर आम्ही जर कोर्टात गेलो तर बऱ्याच वेळेला पूर्ण दिवसच चालला जातो आणि पूर्ण दिवस सगळं काम सोडून तिथे गेल्यावर त्या वातावरणामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा ताण आलेला असतो आणि मग त्या तणावाखाली माणूस घरी येतो. तिसरा, आर्थिकही झळ त्या ठिकाणी त्यांना बसते आणि म्हणून ही गोष्ट सांगितलेली आहे की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. न्याय प्रक्रियेत विलंब आहे ही गोष्ट नक्कीच खरी आहे पण याला दोन्ही प्रक्रियेने पाहावं लागेल आम्हाला. खूप वेळेला आम्हाला काय वाटतं की एखादी गोष्ट घडल्याबरोबर त्याचा तात्काळ आम्हाला रिझल्ट

0: मिळाला पाहिजे. आणि न्याय देताना या विषयावर खूप बारीक विचार केलेला आहे की तात्काळ न्याय दिला म्हणजे त्या घटनेच्या पाठीमागे जे काही कारण असतील ते लक्षात यायला वेळ लागतो. आणि म्हणून कायद्याचं महत्वाची तरतूद आहे अदर साइड टू से किंवा नॅचरल जस्टिस. समोरच्याचं काय म्हणणं आहे ते पूर्ण ऐकून घ्यायचं, त्याच्या मागे त्याची भूमिका काय होती, त्याचा उद्देश काय होता ते पाहून घ्यायचं आणि मग त्याच्यावर निर्णय घ्यायचा. ही प्रक्रिया तात्काळची नाही आहे, यामध्ये वेळ लागतो. आणि आजच्या जर काळात आम्ही विचार घेतला तर सध्या आपण जर न्यायालयात गेलो तर खूप कामं आम्हाला प्रलंबित दिसतात. आता याचा अर्थ हा नाही की जजेस काम करत नाही किंवा वकील मंडळी काम करत नाही, ते दोघंही खूप काम करतात, पण प्रकरणांची संख्या खूप वाढलेली, लोकसंख्या पण वाढली, शैक्षणिक प्रसार झाल्यामुळे आमच्या अधिकारांची जाणीव पण झाली आणि न्याय मागण्यासाठी कोर्टात जाणाऱ्यांची संख्या पण वाढली, त्याच्यामुळे मग हे प्रकरण खूप वाढलेले आणि त्यामुळे मग त्याला प्रक्रियेला वेळ लागतो. पण तरी सुद्धा जर आम्ही आमच्या महाराष्ट्रातलं नुकतंच घडलेलं उदाहरण पाहिलं, स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस कांबळे, या केसमध्ये अत्यंत कौतुकास्पद ही गोष्ट आहे, अगदी मानाचा मुजरा या संपूर्ण यंत्रणेला. पोलिसांनी पण या विषयावर एकदम मनापासून काम केलं, बऱ्याच वेळा रात्री उशिरा उशिरापर्यंत काम केलं, पूर्ण प्रकरणाचा तपास केला, चार्जशीट तयार केलं, त्याच्यामध्ये त्यांना जे आवश्यक होते फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट्स वगैरे, तर फॉरेन्सिक टीमने पण या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत काम केलं, पण अगदी वेळेच्या आधीच सगळं काम तयार करून दिलं. आणि कोर्टामध्ये ज्यावेळेला हे प्रकरण आलं तर जज साहेबांनी पण या ठिकाणी सतत काम केलं आणि खूप कमी वेळेत, म्हणजे मोजून संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये हा निर्णय आमच्या समोर आला आहे. आणि हे जर उदाहरण असेल तर हळूहळू असे उदाहरणं आता आमच्याकडे सुरू पण झालेले. 4-5 वर्षापूर्वी पण आपण पाहिलं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने रात्री कोर्टामध्ये बसून काम केलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवत आहेत की हे सगळं स्पीडी ट्रायल व्हायसाठी, निर्णयाची प्रक्रिया न लांबू देता ती लवकरात लवकर व्हायसाठी सगळे यांच्या बाजूने प्रयत्न केले जात आहेत.
1: म्हणजे आजकाल न्याय मिळवणं एवढंही कठीण नाहीये आणि न्यायव्यवस्था हे जे निकाल देते ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. पण तुम्ही आता एका खूप मोठ्या वाईट घटनेचा उल्लेख केला, अशा बऱ्याच घटना समाजात घडत आहेत
0: हो.
1: तर तुम्हाला काय वाटतं की असे कोणते मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत जे समाजातल्या सर्वांना आणि स्पेशली युवांना माहिती असणं खूप गरजेचं आहे?
0: मूलभूत हक्क खरं म्हणजे आम्हाला 3री-4थीमध्येच नागरिक शास्त्रामध्ये आलेले आहेत, जे आम्ही सगळ्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि हेच हक्क जेव्हा आम्हाला कळत आहेत तर हक्कासोबत कर्तव्याची पण जाणीव आम्हाला त्याच वेळेला शिकवली, फंडामेंटल ड्युटीज अँड फंडामेंटल राईट्स. सध्या काय झालेलं आहे की हक्क प्रत्येकाला कळत आहे आणि कर्तव्याची जर वेळ आली तर माझ्याऐवजी दुसरा असं कुठेतरी आहे, आणि म्हणून मग ही गोष्ट वाढते. आणि तरुणांना जर या दोन्ही गोष्टी कळल्या की किनार असली कुठल्याही विषयाला आणि ती जर सिलपॅक असली तर ते खूप वेळपर्यंत टिकणारं आणि जास्तीत जास्त वेळ काम करणारं, ज्याला आपण अगदी सोप्या भाषेत लॉंग लास्टिंग म्हणू, ती गोष्ट दीर्घकाल मुदतीची ती राहते. आणि हे जर हे लक्षात आलं तर अशा अनेक घटनांच्या विरुद्ध ते तोंडही उघडू शकतात, कामही करू शकतात आणि अशा घटना घडणार नाही याच्यासाठी प्रयत्न पण करतात.
1: एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला तर त्याने पहिलं पाऊल काय टाकावं? कारण बरेच विद्यार्थी घाबरलेले असतात, कधी कधी नसते माहिती कायद्याची किंवा कोणाकडे मदत मागावी हेही समजत नाही, तर त्याने पहिलं पाऊल काय टाकावं किंवा कोणीही?
0: सगळ्यात जवळचं आमचे आहेत आमचे आई वडील. आई वडिलांना असा कुठलाही विषय जो त्यांना चुकीचा वाटतोय त्यांनी आई वडिलांना त्या विषयाची संपूर्ण जाणीव द्यायची, माहिती द्यायची. क्षणभर असं गृहीत धरू की आई वडिलांजवळ त्याला सांगायला कुठेतरी खराब वाटतंय, गुरुजन आहेत आमचे, ते पण संबंध जे आहेत गुरूंसोबतचे शिक्षकांसोबतचे खूप चांगल्या प्रकारे ते आरोग्यदायी आणि चांगले रिलेशन्स असतात, त्यांच्याजवळ शेअर करायला हरकत नाही. क्षणभर तेही गृहीत धरू की त्यांचे तसा तो संबंध नाहीये, नाही सांगू शकत येतो, कुठेतरी घाबरतोय किंवा मागे पुढे पाहतोय, कचरतोय. मग हे विषय आपल्या जवळचा कोणी असेल, एखादा मित्र असेल, परिवारातला सदस्य असेल, नातेवाईक असेल, एखादा वकील असेल किंवा एखादी समाजातली चांगली व्यक्ती असेल ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो, त्यांच्यासोबत शेअर करावे आणि तिथून त्याला मग मार्ग मिळत जातो. पण सगळ्यात पहिले त्याने कुटुंबामध्ये हे विषय शेअर करावे की जेणेकरून कुटुंब या ठिकाणी त्याच्यासाठी स्टँड घेऊ शकतं आणि त्याच्या पाठीशी पण उभं राहू शकतं.
1: अगदीच. आजचा काळ हा सोशल मीडियाचा आहे, तर सोशल मीडियाचा न्याय मिळवण्यात कसा उपयोग किंवा दुरुपयोग होऊ शकतो आणि अशा काही केसेस आहेत ज्याबद्दल तुम्ही सांगू शकाल?
0: सोशल मीडियाचा उपयोग हा प्रसारासाठी जास्त होतो, न्याय मिळण्यामध्ये किंवा विलंब होण्यामध्ये

0: असं मी म्हणणार नाही, कारण याच्यामध्ये एखाद्याच्या बाजूने उभं राहणं, एक लाईक देणं किंवा एक कॉमेंट करणं, म्हणजे ती त्याच्या बाजूने नाही उभं राहिलेला. त्याच्यासोबत कोणी आहे जो त्याच्या सगळ्या गोष्टी समजून घेतोय, त्याची हिंमत वाढवतोय, तू एकटा नाहीये, मी तुझ्यासोबत आहे, हे त्याला प्रत्यक्षदर्शी जेव्हा कोणी सोबत असेल, ज्याला आपण म्हणतो की एकमेकांच्या संगतीने, तो आत्मविश्वास वाढतो, हिंमत वाढते आणि मग तो काम करू शकतो. सोशल मीडिया नक्कीच खूप छान माध्यम आहे, पण हे प्रसारासाठी जास्त वापरलं जातं आणि माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देण्यासाठी वापरलं जातं. प्रत्यक्ष एकत्र येऊन त्यावर काम केलेल्या खूप कमी घटना आम्हाला दिसतात, पण प्रसारासाठी हे खूप चांगलं माध्यम आहे.
1: सोशल मीडियावर मी हा प्रश्न याच्यामुळे विचारला की सध्या सोशल मीडियावर एक पूर्ण पार्टी तयार झाली, तर त्यांचा जो मेन अजेंडा सांगताय तो आहे न्याय मागणं.
0: न्याय मागणं.
1: तर मग त्याच्यामुळे काही अजून आहेत केसेस
0: सोशल मीडियाच्या प्रसाराची जर केस किंवा घटना सांगायची असेल तर सगळ्यात जास्त गाजलेलं आहे मीटू. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त पार्टिसिपेट पण खूप जण झाले त्याच्यात आणि त्याला सगळ्यांनी मनापासून प्रतिसाद पण दिलेला आहे. तर ती एक घटना सांगू शकतो. आणि सोशल मीडियाद्वारे ज्या घटना सगळीकडे पोहोचतात, मग जिथे ती पोहोचलेली आहे तिथे त्याला कळतं की अरे हे असं घडलेलं आहे, हा अन्याय, आणि मग तो त्या ठिकाणी सजग होऊन जातो आणि कामाला लागतो.
1: ह्या ज्या मोठ्या मोठ्या इम्पॅक्टफुल घटना किंवा एक वेव येते, ट्रेंड येतो ह्या सर्व की आपल्यावर अन्याय झाला आहे, तर याचं पुढे परिणिती काय होते ह्या गोष्टींची? कारण सोशल मीडियावरच्या केसेस या ऍक्च्युअल केसेस पेक्षा खूप वेगळ्या असतात.
0: सोशल मीडियावर बऱ्याच वेळेला जेव्हा आम्ही पाहतो ना, घटनेमध्ये घडलेल्या काय घटनाक्रम आहे हा पूर्ण नसतो आलेला. एक ओव्हरऑल त्याच्यातले दोन चार वाक्य घेतलेले असतात आणि ती पोस्ट तयार केल्या जाते आणि तिला मग त्या ठिकाणी व्हायरल केल्या जातं. पण जर आम्ही न्यायाच्या प्रक्रियेत त्याच्यावर विचार केला तर कायद्यामध्ये खूप वेळेला असं होतं की सेक्शन काहीतरी वेगळं सांगते, घटनेमध्ये काहीतरी वेगळं घडलेलं असतं आणि ती सेक्शन त्या ठिकाणी टाकल्यामुळे मग ती तिथे सिद्ध नाही होत, ज्याला पुराव्यानिशी आपण सिद्ध न झाल्यामुळे याला संशयाचा फायदा दिला गेला असं म्हणतो. मग ही केस त्यावेळेला खूप जणांना काय वाटतं सोशल मीडियामुळे की इथे जज साहेबांनी काहीतरी वेगळंच काम केलं, पण ते माहीत नाही ना की कायद्यात हे बसतच नव्हतं आणि म्हणून मग त्या ठिकाणी निर्णय देताना विषय वेगळा झालेला आहे. तर सोशल मीडियावर एक अर्धवट माहिती असते, डिटेल्स आम्हाला ती केस पूर्ण वाचल्यावरच कळते की घटनाक्रम काय होता, त्याच्यामध्ये कायद्याचे कलम कुठले आले, पुराव्यानिशी काय सिद्ध झालं आणि आजूबाजूचा परिस्थितीजन्य पुरावा काय होता, हे सगळं त्यामध्ये येतं आणि त्यानुसार निर्णय आलेला असतो.
1: तुम्ही आता बोलल्या की कायद्याविषयक ज्ञान नसल्यामुळे किंवा सेक्शन वेगळं सांगतं, घटना वेगळी घडलेली असते, तर समाजामध्ये मूलभूत माहिती काय पोहोचली पाहिजे की ज्याच्याने सर्व जण कायदेविषयक सजग होतील, म्हणजे त्यांना मिसकन्सेप्शन राहणार नाही?
0: आपल्याकडे पूर्वापारपणे सांगत आलेले अर्धवट भरलेली जर घागर असेल तर ती सांडते, तर ते जे अर्धवट ज्ञान आहे ना ते त्रास देत. कायद्याचं ज्ञान आवडतं सगळ्यांना, पण ते गप्पा मारायपेक्षा त्याच्यावर पूर्ण सखोल व्यवस्थित वाचून घ्यायचंय आणि मग त्याच्यावर आपला प्रतिक्रिया जेव्हा आम्ही देतो किंवा त्या गोष्टीवर काम करतो. कायद्यामध्ये अजून आमच्या शैक्षणिक याच्यात खूप चांगलं आहे की आम्हाला लहानपणीच कॉन्स्टिट्युशनचा आधी अभ्यास दिलेला आहे, म्हणजे आमचे जे महत्वाचे मूलभूत अधिकार कर्तव्ये आम्ही शालेय शिक्षणातच ते केलेले. त्याच्यानंतर आम्ही जसं जसं मोठं होतो तर सध्या बऱ्यापैकी सगळ्याच ग्रॅज्युएशनचे जे काही अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये काही काही लॉ आलेलेच आहेत आणि त्याच्यावरही आम्ही अभ्यास करतो आणि बाकीचे ज्यावेळेला आम्ही चर्चा करतो किंवा एखादी घटना घडते त्याच्यावर अभ्यास करतो तर तो पण मुद्दा आहे. सध्याची यंग जनरेशन जी आहे ही खूप हुशार आहे, कमी वेळेत पटकन समजून घेते आणि त्यामध्ये जर यांनी या लॉच्या ह्या बारकाव्यांना पाहिलं की अन्याय आम्ही नेमका म्हणतोय, पण मग इथे अन्याय हा जर आहे तर इथे एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीला बोलवून घ्यायचं, त्यांच्याशी डिस्कस करायचं आणि मग त्याच्या बारकाव्यानुसार जर त्याच्यात गेले तर मग त्याच्यामध्ये लुफोल्स कमी राहतील आणि यश पटकन येईल. पण आम्ही काय करतो, एखादी एकदम ग्रुप जमा होऊन जातो, जमाव जमा होतो आणि त्याच्यामध्ये एक वेगळा म्हणतो एक वेगळा म्हणतो, मग एकमत नाही होत आणि तिथे मग हा कुठेतरी त्रुटी राहून जाते.
1: अशी काही पुस्तकं आहेत का जे तुम्ही रिकमेंड करू शकाल, म्हणजे अगदी खूप नॉलेजेबल पण नाही पण वाचताना समजेलही की कायदा असा वर्क करतो?
0: सध्याच्या याच्यात सगळ्यांना आवश्यक असलेला माहितीचा अधिकार आहे जो अतिशय प्रसिद्ध पण झालेला आहे, हे पुस्तक पण वाचायला हरकत नाही. त्याच्यानंतर फौजदारी स्वरूपाचे जे गुन्हे सोशल मीडियावर जास्त वाचायला मिळतात आम्हाला, उदाहरणार्थ हॅरॅसमेंट असेल, हुंडा बळी असेल किंवा एखाद्याचा खून असेल, हे फौजदारी आहे. तर या फौजदारीमध्ये आम्ही सोशल मीडिया असल्यामुळे आमच्याजवळ मोबाईलवर आम्हाला जर सर्च केलं तर लगेच कायदा येईल, भारतीय न्यायसंहिता, भारतीय साक्षसंहिता,

0: त्याच्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, हे थोडंफार जर आम्ही वाचलं तर आमचा तो ज्ञान पूर्ण होऊन जातं. पूर्ण नाही म्हणणार मी, पण एक अंदाज येऊन जातो आणि त्यानुसार मग ते काम करू शकतात.
1: कायदा सर्वांसाठी समान असतो असं म्हणतात, पण तरीही महिला, पुरुष, तृतीय पंथी आणि बाल यासाठी काही वेगवेगळं काम करतो का कायदा?
0: हो, सगळ्यांसाठी वेगळं काम करतो. प्रत्येकाची मानसिकता पण कायद्याने विचारात घेतलीये. महिलांना प्रत्येक वेळेला कायदा तयार करताना ही गोष्ट विचारात घेतलेली आहे की ही एक ठिकाणी अबला म्हटलेली आहे, ही स्वतःहून पटकन स्टँडने घेणार, सहन करत राहील, आणि म्हणून मग यांना थोडं जास्त प्रोटेक्शन देण्याच्या दृष्टीने कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर दिलंच आहे इक्वॅलिटी, पण तरी पण हुंडाबंदी अधिनियम, कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ, असे अनेक वेगळे वेगळे कायदे त्यांच्यासाठी केले. बालमानसिकता वेगळी आहे, मुलं घाबरून जातात, एखादी गोष्ट बोलत नाही, बोलायला पाहिजे पण घाबरून गेलेले असतात, सांगत नाही, आणि न सांगितल्यामुळे मग त्यांच्या मानसिकतेवर प्रचंड परिणाम होतो, आणि म्हणून मग ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट पण या ठिकाणी आलेला आहे जो बाल मानसिकतेवर काम करतो, आणि तशा गाईडलाईन पण त्या ठिकाणी दिल्या आहे. तृतीय पंथी हा विषय पण आहे आणि त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, ह्युमन राईट्स मध्ये याच्यावर पण बोललेलं आहे आणि त्यांना पण तेवढेच अधिकार दिलेले आहेत. पुरुषांसाठी सध्या ही काळाची गरज आहे की स्पेशलायझेशन करायची वेळ आलेली आहे. हळूहळू कायद्यामध्ये तसे जजमेंट्स म्हणेल मी, निकाल अनिकाल आलेत की ज्याच्यावर पुरुषावर अत्याचार झालेला आहे, आणि मग निकाल देताना निकालपत्रामध्ये जज साहेबांनी त्यावर आपले मत मांडलेले आणि निर्णय पण दिलेला आहे.
1: खूप चांगली गोष्ट होती ही. आता महाराष्ट्रामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढतंय आणि त्या गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये युवकांचा हस्तक्षेप पण खूप आहे. तर समाजात न्यायाची संस्कृती निर्माण करण्यासाठी तरुणांची काय भूमिका असू शकते?
0: तरुणांमध्ये विवेक बुद्धीची जर जास्तीत जास्त वापर करायची सवय लागली सगळ्यांना, योग्य अयोग्य पारखून घेणं, आणि नुसतंच पारखायचं नाही तर जे योग्य आहे, जे सत्य आहे त्याच्यानुसार चालायचं आणि त्यालाच मदत करायची, तर आपोआपच हा न्याय सगळीकडे होईल आणि गुन्ह्यांचं प्रमाण पण कमी होईल. गुन्ह्यांचं प्रमाण कमी होताना आम्ही चांगल्या व्यक्ती, चांगल्या सवयी, वाचनाची सवय जर लावली, त्याच्यावर चर्चासत्र केले, आपोआपच ही एक त्या ठिकाणी परिपक्वता येईल आणि सामाजिक परिस्थिती बदलणं सुरू होईल.
1: तर ही झाली तरुणांची भूमिका, पण परिस्थिती सुरळीत करण्यासाठी पालकांची पण काय भूमिका असावी?
0: सध्याचे पालक आधीची जी पिढी होती त्याच्यापेक्षा हे पालक खूप बदललेले. पूर्वी म्हणे नुसतं रागाने जरी मुलांकडे पाहिलं तरी मुलगा समजून जायचा, मुलगी समजून जायची की हे चुकीचं, हे करायचं नाही. आज रोजी पालक मुलांसोबत सगळीकडे जातात, माझा तुला सपोर्ट आहे, मी तुझ्यासोबत आहे. मुलांनी ज्याही गोष्टी मागितल्या असतील जवळजवळ त्या सगळ्या देतात, आणि एवढं सगळं करूनही दरी आलेली आहे. आता इथे नेमकं चुकतं कोणाचं आहे? तर मुलांमध्ये पण काही परिपक्वता येणं आवश्यक आहे आणि पालकांनी पण काही गोष्टींमध्ये थोडासा हातच राखायला पाहिजे. आपला मुद्दा समोरच्याला समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे आणि इथेच कुठेतरी ही कमतरता येते आणि म्हणून मग ही दरी तयार झाली. आधीपासूनच संस्कार आवश्यक आहे यामध्ये, मग फक्तच पॅरेंट्स नाही, पूर्ण नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारांमध्ये येणं जाणं असेल आपोआपच त्या विषयाचा कंट्रोल होतो. एखाद्या छान आध्यात्मिक सारख्या ठिकाणी जर आम्ही जाणार असेल, तसे संस्कार असतील, तर तो पिंडच त्यानुसार तयार होतो आणि यामध्ये मग पालकांना परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी वाटणार नाही. खूप वेळेला काय होतं की पॅरेंट्स जे सांगतायत मुलांना त्याच्याऐवजी तिसऱ्या कोणीतरी सांगितलं, गोष्ट तीच असते पण सांगणारा बदललेला असतो, तर ती खूप प्रभाव करून जाते. तर असे आरोग्यदायी आणि एकदम सुदृढ संबंध जर आमचे असले आजूबाजू आमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये, तर आमचं काम सोपंच होणार
1: आणि
0: बिलकुल
1: बरेच गुन्हे कमी होते.
0: बिलकुल.
1: तर थँक्यू, तुम्ही आल्या, तुमच्यामुळे कायद्याबद्दल आणि न्यायाबद्दल खूप गोष्टी समजल्या ज्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी माझ्यासारख्या यंग अॅडल्टसाठी खूप महत्वाच्या आहेत. तुमचा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने खूप खूप आभार.
0: धन्यवाद. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर यांनी मला इथे बोलावलं, माझी लेख उत्कर्षाहिनी ही छान इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतली, त्यासाठी तुमचे दोघांचेही खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. जागतिक न्याय दिवसासाठी संपूर्ण तरुणाईला एकच संदेश आहे जो गुरु तेग बहादूरजी महाराजांनी सांगितले की अन्याय सहन करायचा नाही, अन्याय सहन केला की अन्याय करणाऱ्याची हिंमत वाढत असते. त्याच्यामुळे आम्ही आधीपासूनच जी योग्य गोष्टी आहे त्याच्यासाठी जर उभं राहिलो तर अन्याय घडणारच नाही.
1: बरोबर आहे. थँक्यू सो मच. तर श्रोते मित्र मैत्रिणींनो, आपण आता ऐकली ॲडव्होकेट अभया शेळकर यांची जागतिक न्याय दिवसानिमित्त मी म्हणजेच उत्कर्ष

त्याने घेतलेली मुलाखत. मला खात्री आहे तुम्हाला यातून काहीतरी अर्थपूर्ण नक्कीच मिळालं असेल. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादरकर्ते होते सुजित बनसोडे. आता वेळ झाली आहे एका गाण्यासोबत तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

फिर मिलेंगे या चित्रपटासाठी अभिजित भट्टाचार्य यांनी गायलेली ही गीतरचना होती समीर यांची, तर संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं.

तबहार या कार्यक्रमात आता श्रुती पाठक आणि सलीम मर्चंट यांनी गायलेलं फॅशन या चित्रपटातलं गीत। या गीताचे गीतकार आहेत इरफान सिद्दीकी, तर संगीतकार आहेत सलीम सुलेमान।

0: श्रुती पाठक आणि सलीम मर्चंट यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: इयं आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः कृष्णप्रसादोपाध्यायः. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना हरियाणाराज्यस्य जिन्दनगरे भारतस्य प्रथम हाइड्रोजन रेल यानस्य हरितध्वजप्रदर्शनपूर्वकम् उद्घाटनं कृतम्. 14,000 कोटिरूप्यकाणां विविध विकासपरियोजनानां शिलान्यासञ्चापि विहितम्. DGMA इत्यनेन नौकायानस्वामिभ्यः होर्मुज जलसन्धि इत्यतः यात्रां कुर्वतां भारतीयानां नाविकानां नियुक्तिं परिहरन्त्विति निर्देशो दत्तः. यूरोपीयसङ्घः पाकिस्तानस्य मानवाधिकारस्थितिं प्रति गभीरा चिन्तां प्राकटयत्. पाकिस्तानदेशं व्यापारलाभाय अन्ताराष्ट्रियप्रतिबद्धतायाः अनुपालनं कुर्यादिति च निर्दिष्टम्. अद्य अरुणाचलप्रदेश असम मेघालय ओडिशाराज्यानां च केषुचित् भागेषु प्रचण्डवृष्टिः भवति.

शनिवार 18 जुलै 2026 आमच्या उद्याच्या प्रातकालीन सभेत 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषी वाणी या कार्यक्रमात गांडूळ खत निर्मिती याविषयीची माहिती आपण ऐकाल वाचन केलंय विद्या तावडे यांनी. 6:45 आरोग्यम धनसंपदा तर 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:40 प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम. दरम्यान 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम सकाळी 7:45 उद्या सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात उद्या सकाळी 9:30 पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर अक्षता सप्रे यांच्याशी गौरी मुळे यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकू. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10:00 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 पंडित बुधादित्य मुखर्जी यांनी सतारीवर सादर केलेला राग मिया की तोडी आणि मिश्र काफी या रागातील टप्पा आपण ऐकाल. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 पहिली सभा समाप्त होईपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला शिक्षण आणि साहित्य या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. याच कार्यक्रमात यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री नायिका याविषयी संगीता रत्नपारखे यांचं भाषणही आपण ऐकाल. दुपारी 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दुपारी 2:30 राधा नंबुद्री यांनी गायलेला राग हर हर प्रिया आपण ऐकणार आहोत.

आमच्या उद्याच्या सायंकालीन सभेत 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत, तर 6:10 गीतबहार या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. दरम्यान 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. या कार्यक्रमात उद्या भटकंती या सदरात चिखलदरा पर्यटन स्थळाची माहिती आपण ऐकणार आहोत. संध्याकाळी 6:35 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकू. याचं संपादन केलंय सुहास नंदुरे यांनी. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात उद्या वर्षभर झेंडू उत्पादन फायदेशीर याविषयी डॉक्टर नितेश दळवी यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. याच कार्यक्रमात यानंतर संवर्धन योग्य जातीच्या माशांची निवड याविषयी माहिती देतील रुचा गद्रे. रात्री 7:15 आपण ऐकू गझलचा कार्यक्रम. 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका आणि 10:30 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात उद्या देवव्रत मिश्रा यांचं सतारवादन आपण ऐकणार आहोत. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: उत्तरा केळकर यांनी गायलेली ही गीतरचना होती कुमार घनवडे यांची, संगीत होतं अभिजित राणे यांचं.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही.
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
0: कार्यक्रमात आता मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत पांडुरंग आगवणे आणि सहकलाकारांच्या आवाजात ऐकूया.

0: फसला
1: यूपीआय पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा।
2: श्रोते हो लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: सुलोचना चव्हाण यांनी गायलेली ए पी निकम यांची ही गीतरचना मास्टर धनंजय धुमाळ यांनी संगीतबद्ध केली.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता कृष्णा शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेलं चंद्रकांत कडू यांचं गीत.

चंद्रकांत कडू यांच्या या गीताला संगीत होतं कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब यांचं. लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी अपर्णा देव यांनी गायलेलं गीत. या गीताचे गीतकार आणि संगीतकार आहेत शांताराम नांदगावकर.

अपर्णा देव आणि सहकलाकारांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 7 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह देशातल्या 75 अमृत भारत स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. गेल्या 6 महिन्यात अमरावती विभागात 400 अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या. आणि बड्या कंपन्या, बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या जोरावर शेअर बाजारात मोठी तेजी. भारतात पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी ते बोलत होते.

0: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा। मैं आप सभी को, पूरे देश को, भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं।
1: शक्तिशाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे। हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले। जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या रेल्वेच्या वैशिष्ट्यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली।
2: जींद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है। उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है। कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं, एकदम साफ स्वच्छ और सिर्फ निकलता है पानी की बूंदे। मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूँ।
1: ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते। जिंद नंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे। ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या 75 आधुनिक रेल्वे स्थानकांचं आज दूरदृश्य प्रणालीतून लोकार्पण केलं। यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा या 2 स्थानकांचा समावेश आहे। उद्योग, शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्रातील बारामतीची ओळख अधिक बळकट करण्यासाठी हे आधुनिक स्थानक उपयुक्त ठरल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे। बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचे अनावरण पवार यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या। या लोकार्पणाच्या निमित्तानं नांदुरा रेल्वे स्थानकावर देखील भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुढच्या वर्षी भारतात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे। नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद बुलेट मार्गावर सुरत ते बिलीमोरा दरम्यान वाहतूक सुरू होणार आहे। त्यात वापरली जाणारी ट्रेन भारतीय बनावटीची असेल। जपानकडून 2030 E10 प्रकारातली पहिली बुलेट ट्रेन पुरवली जाईल। या ट्रेनबद्दल संशोधन सध्या सुरू आहे असं जयस्वाल म्हणाले। राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत। हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। ते आज जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर अंतिम सिंचन क्षमता निर्माण

हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर अंतिम सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असून याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. राज्यात नदीजोड प्रकल्प, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, बळीराजा जलसंजीवनी योजना यामधून अनेक प्रकल्प सुरू आहेत. राज्याच्या सिंचन व्यवस्थेमध्ये यामुळे मोठे बदल होणार आहेत. जलसंपदा विभागानं यासंदर्भात पारदर्शकपणे अंमलबजावणी करावी असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वेव्स 2027 तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वेव्सची पुढची आवृत्ती अधिक भव्य आणि दर्जेदार करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी आवश्यक आहे. हवामानाचा विचार करून परिषद फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये घेण्याचा विचार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. निष्क्रिय इच्छामरण आणि लिव्हिंग विल म्हणजे रुग्णानं भविष्यातल्या उपचारांबाबत दिलेली आगाऊ सूचना यांच्याशी संबंधित प्रकरणं हाताळण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये प्राथमिक आणि दुय्यम वैद्यकीय मंडळे स्थापन करण्याबाबतची कार्यपद्धती राज्य सरकारनं निश्चित केली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं आज जाहीर केला. चालू वर्षात जानेवारी ते जून या कालावधीत अमरावती विभागात एकूण 415 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या काळात सर्वाधिक 128 आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. अकोल्यात 80, अमरावतीत 76, बुलढाण्यात 69 आणि वाशिम जिल्ह्यात 62 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अमरावती विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक 82 आत्महत्या जून महिन्यात झाल्या. यापैकी 144 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर 88 प्रकरणे अपात्र ठरली असून 183 प्रकरणांची चौकशी सुरू आहे असंही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मानाचं पहिलं गोलरिंगण आज इंदापूरमधील बेलवाडी इथं वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात पार पडलं. आज पालखीचा मुक्काम निमगाव केतकी इथं असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कालचा तरडगावचा मुक्काम आटपून फलटण मुक्कामी दाखल होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेत पुण्याची श्रावणी कुदळे हिने संपूर्ण देशात 5वा क्रमांक पटकावला आहे. बारामती तालुक्याची रहिवासी असलेल्या श्रावणीनं 720 पैकी 710 गुण मिळवले आहेत. यंदा या परीक्षेसाठी सुमारे 20 लाख विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 11,21,000 विद्यार्थी या प्रवेश परीक्षेत पात्र ठरले आहेत. बँका, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या बड्या समभागांमध्ये झालेल्या तेजीच्या बळावर देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 965 अंकांची वाढ झाली आणि तो 78,151 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 262 अंकांची वाढ नोंदवत 24,334 अंकांवर बंद झाला. SIR अर्थात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांच्या निमित्तानं काही दिशाभूल करणारे संदेश व्हॉट्सअपवर येत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नये, तसंच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी केलं आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही सेवेसाठी शुल्क घेतलं जात नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. मतदारांनी केवळ निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती किंवा प्रत्यक्ष गृह भेटी देणारे BLO, AERO आणि ERO यांच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा. नांदेड जिल्ह्यातल्या एका शिक्षकानं आज सकाळी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली.
गट शिक्षण अधिकाऱ्याकडून होणार आहेत.

0: त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा संदेश त्यांनी समाजमाध्यमांवर ठेवला होता. हवामान. राज्यात पुढचे 5 दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह देशातल्या 75 अमृत भारत स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. गेल्या 6 महिन्यात अमरावती विभागात 400 अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या. आणि बड्या कंपन्या, बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या जोरावर शेअर बाजारात मोठी तेजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
2: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील 4th सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक.
4: अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणार अभियांत्रिकी महाविद्यालय.
5: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
4: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
6: PM जय, अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोतेहो, शनिवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर अक्षता सप्रे यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
5: पावसाळ्यामध्ये बाहेर निसर्गामध्ये सगळीकडे ओलावा असतो, थंडपणा असतो, म्हणजे गारठा असतो आणि आपल्या शरीराची तशीच अवस्था असते आणि त्यामुळंच या ओलाव्यामुळे थंडाव्यामुळे होणारे आजार जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये वारंवार या दिवसामध्ये होत असतात.
4: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य कार्यक्रम शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

श्रोते हो, यानंतर संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात या गीताचा 60 शतक वर्षपूर्ती उत्सव साजरा होत आहे. दिनांक 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये देशभरात एकूण 4 टप्प्यात वंदे मातरम विषयक विविध कार्यक्रम आणि उपक्रम यांचं आयोजन केलं जात आहे. केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या वतीने नुकतंच दिनांक 15 जुलै रोजी वंदे मातरम राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक रंगभूमी संदर्भात भारतीय रंगपरंपरेला महत्वाचं स्थान आहे. नाट्यशास्त्राचा भक्कम पाया आणि अभिजातता, परंपरा, लोकसंस्कृती आणि नवविचारांनी भारतीय रंगभूमी शतकानुशतकं समृद्ध झाली आहे. रंगभूमीवरच्या या सर्व प्रवाहांना एका राष्ट्रीयत्वाच्या भावनेने एकत्र आणणाऱ्या या राष्ट्रीय उत्सवाविषयी माहिती सांगत आहेत संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष आणि नृत्य कलाकार डॉक्टर संध्या पुरेचा.
1: महाकवी कालिदास जयंती आणि वंदे मातरम या गीताच्या 150 वर्षाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय नाट्य महोत्सव 2026 अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या संपूर्ण भारतभर पार पडला. या ऐतिहासिक उपक्रमाला देशभरातील कलाकार, प्रेक्षक आणि सांस्कृतिक संस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या महोत्सवामागील आमची संकल्पना अतिशय स्पष्ट होती, रंगमंचाच्या माध्यमातून राष्ट्र जागरण. आजच्या तरुण पिढीला भारताचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात वीरांचे योगदान आणि वंदे मातरमचा राष्ट्रीय भाव यांची कलात्मक ओळख करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. 15 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वेळी 150 हून अधिक नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. 39 पेक्षा अधिक भारतीय भाषा आणि बोली मधून सादर झालेल्या या नाटकांमध्ये भारताची सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. 4000 हून अधिक कलाकार आणि 150 पेक्षा अधिक सांस्कृतिक संस्था या महोत्सवात सहभागी झाल्या. या महोत्सवाचे आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सर्व समावेशकता. त्यात लोकनाट्य, पारंपरिक रंगभूमी, आधुनिक नाट्य, संगीत नाट्य, पथनाट्य, बाहुली नाट्य, मूक नाट्य आणि विविध नाट्य प्रकारांचा समावेश करण्यात आला. शालेय विद्यार्थी, दिव्यांग कलाकार, ट्रान्सजेंडर कलाकार आणि समुदाय नाट्य गट यांनीही उत्साहाने यात सहभाग नोंदवला. कला ही सर्वांसाठी आहे हा संदेश या महोत्सवातून प्रभावीपणे दिला गेला. महाराष्ट्रापासून गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, काश्मीर, लडाख, अंदमान निकोबार, लक्षद्वीप पर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात हा महोत्सव पोहोचला. प्रत्येक राज्याने आपल्या स्थानिक रंग परंपरेतून वंदे मातरमचा आशय मांडला. कुठे लोकनाट्याची ताकद दिसती तर कुठे आधुनिक रंगभाषा, कुठे संगीत प्रधान नाट्य होतं तर कुठे स्थानिक लोककला आणि प्रादेशिक इतिहास याचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला. हीच भारताच्या सांस्कृतिक वैभवाची खरी ओळख आहे. देशभरातील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी, साहित्यिक, ज्येष्ठ रंगकर्मी आणि प्रशासकीय अधिकारी विविध ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी कलाकारांचे मनापासून कौतुक केले आणि हा महोत्सव राष्ट्रीय एकात्मतेचा एक प्रेरणादायी सांस्कृतिक सोहळा असल्याचे गौरवोद्गार काढले. माझ्यासाठी हा महोत्सव केवळ कार्यक्रम नव्हता तर एक राष्ट्रीय सांस्कृतिक चळवळ होती. हजारो तरुण कलाकारांच्या डोळ्यांमध्ये देशभक्तीची ज्योत, रंगमंचावरून व्यक्त होणारा भारताचा आत्मा आणि विविधतेतून उमटणारी एकतेची भावना पाहणे हा अत्यंत

0: समाधानाचा आणि अभिमानाचा क्षण होता. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी देशभरातील सर्व कलाकार, सर्व दिग्दर्शक, तंत्रज्ञ, स्वयंसेवक, राज्य सरकार, सांस्कृतिक संस्था, प्रेक्षक आणि संगीत नाटक अकादमीच्या संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक आभार मानते. आपण सर्वांनी मिळून सिद्ध केले आहे की भारतीय रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही, तर राष्ट्रनिर्मिती, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक जागृतीचे प्रभावी साधन आहे.
1: श्रोते हो, जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत आहे, तर वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान वंदे मातरम हे गीत क्रांतिकारकांचं मुख्य घोषवाक्य आणि प्रेरणास्थान बनलं होतं. ब्रिटिश राजवटीत वंदे मातरम या दोनच शब्दांनी देशवासियांच्या हृदयात गुलामगिरीविरुद्ध लढ्याची आग पेटवली. वंदे मातरम गीताची निर्मिती आणि त्याच्याशी निगडीत इतिहास जाणून घेऊया सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या संस्कृती शिक्षण शाळेचे प्रभारी संचालक डॉक्टर गौरव गाडगीळ यांच्याकडून.
2: वंदे मातरम या काव्याला 150 वर्ष पूर्ण झाली. हे काव्य जरी 1875 सुमारास लिहिलं असलं तरी याला प्रसिद्धी मिळाली बंकिमचंद्रांच्या कादंबरी आनंद मठ च्या माध्यमातून. त्या काळी साक्षरता कमी असल्या कारणामुळे हे काव्य एका विशिष्ट समाजापर्यंत सीमित राहिलं. त्याला लोकप्रसिद्धी मिळावी आणि देशप्रेमाची भावना व सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उदय व्हावा या कल्पनेंनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी या काव्याला देश रागात चाल लावली व याचं सादरीकरण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्त्या अधिवेशनात 1896 केलं. गंमत म्हणजे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष रहीमतुल्ला सयानी होते. रहीमतुल्ला सयानी यांचे नातू म्हणजे प्रसिद्ध आकाशवाणी प्रसारक अमीन सयानी. जेव्हा बंगालची फाळणी करण्यात आली, साल होतं 1905, तेव्हा बंगालच्या काही मंडळींनी पुढाकार घेऊन हे ठरवलं की या फाळणीचा विरोध करणं आवश्यक आहे आणि या इंग्रजी निर्णयाचा आणि फाळणीचा विरोध हा केवळ पत्रांच्या माध्यमातून न करता एका आंदोलनाच्या माध्यमातून करणं हे अत्यंत गरजेचं आहे. काळ आणि वेळ बदललेली आहे आणि याच एक नाव जे होतं ते होतं गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं. टागोरांनी इतर बंगाली नेत्यांबरोबर या फाळणीचा विरोध करायचं ठरवलं. आत्मशक्ती, स्वदेशी आणि देश प्रेमासाठी गोळा झालेल्या या तमाम मंडळींनी एक मत ठरवलं की आपल्या राष्ट्रवादी विचारधारेचा पाया ही आपली संस्कृती असणं गरजेचं आहे. त्यामुळे या आंदोलनाची घोषणा वंदे मातरमनी झाली. अरबिंदो घोषांनी म्हटलं की वंदे मातरम ही केवळ एक घोषणा किंवा घोषवाक्य नसून हा एक राष्ट्रमंत्र आहे. पुढे अरबिंदो घोष वंदे मातरम या सुप्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम करत होते. या वृत्तपत्राच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि देशासाठी आपलं सर्वस्व समर्पण करण्याची प्रेरणा देत असत. जेव्हा देशात वंदे मातरमचा मंत्र हा विभिन्न ठिकाणी म्हटला जात होता तेव्हा वंदे मातरमला जागतिक स्तरावर नेण्याचं काम हे मॅडम भिकाजी कामांनी केलं. वर्ल्ड सोशलिस्ट कॉन्फरन्सची स्टुटगार्डला 1908 संपन्न झाली होती तेव्हा भारतीय तिरंगा त्यांनी फडकावला आणि त्या तिरंग्याच्या केंद्रस्थानी जे शब्द होते ते शब्द होते वंदे मातरम. पुढे गांधींच्या काळात सुद्धा वंदे मातरमचं घोषवाक्य प्रयोगात राहिलं पण 1930 त्याचा विरोध हा मुस्लिम लीगच्या नेतृत्वाकडनं झाला. सांप्रदायिक तणावाच्या पार्श्वभूमीत आणि रवींद्रनाथ टागोरांच्या सल्ल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने वंदे मातरम गीताची पहिली 2 कडवी स्वीकारली. जसं जसं स्वातंत्र्य जवळ यायला लागलं तसं तसं लोकभावनांना एक नवीन दिशा मिळायला लागली. 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरूंचं सुप्रसिद्ध भाषण सगळ्यांना ठाऊक आहे पण खूप कमी लोकांना माहिती असेल की त्या भाषणा अगोदर सुचेता कृपलानींनी वंदे मातरम हे गायलं होतं आणि त्या अधिवेशनाची सुरुवात ही वंदे मातरमनीच झाली होती. एवढंच नाही तर 15 ऑगस्ट 1947 पहाटे आकाशवाणीने भारत राष्ट्राच्या स्वतंत्रतेची सुरुवात पंडित ओमकारनाथ ठाकूरांनी संपूर्ण वंदे मातरम या गीताने केली. ज्या वंदे मातरमनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली, जे वंदे मातरम हे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा एक अविभाज्य भाग होतं, त्याच वंदे मातरम गीताने स्वतंत्र भारताच्या प्रवासाची सुरुवात झाली.
1: वंदे मातरम देशभक्तीची भावना या संकल्पनेतून झालेल्या या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात देशातल्या विविध भाषांमधून नाट्यकृती सादर झाल्या. यात अर्थातच संस्कृत भाषेचाही समावेश होता. मुळात वंदे मातरम हे गीत

0: उच्च संस्कृतमय बंगाली भाषेतच लिहिलेलं आहे. मुंबईतल्या एका नाट्यसंस्थेनं माता भूमी ही वंदे मातरम हे संस्कृत नाटक यानिमित्त सादर केलं. यामागची संकल्पना आणि सादरीकरण याविषयी सांगतायत संस्कृतचे प्राध्यापक आणि नाट्यकृतीचे लेखक दिग्दर्शक डॉक्टर प्रसाद भिडे.
1: भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि संगीत नाटक अकादमी यांच्यातर्फे 15 जुलै 2026 देशभरात 150 वेगवेगळ्या ठिकाणी वंदे मातरम या गीताच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रस्तुती झाल्या आणि त्यात संस्कृत भाषेत एक नाट्य प्रस्तुती करण्याची संधी आम्हाला मिळाली होती. यासाठी तयार असलेली नाट्यसंहिता कुठे मिळाली नाही, त्यामुळे नवीन नाट्यसंहिता लिहिण्याची आवश्यकता होती. आणि दुसरं म्हणजे संस्कृत रंगमंचावरती नवनवीन आजच्या काळानुरूप प्रयोग झाले पाहिजेत असा सुद्धा माझा विचार असल्यामुळे मुद्दाम एक नवीन नाट्यसंहिता लिहिली. वंदे मातरम या गीताचा इतिहास जेव्हा मी ऐकला तेव्हा मला त्यात दोन गोष्टी जाणवल्या. त्यातली पहिली गोष्ट अशी की नाटकाचा जो नायक असतो त्याचा जसा एक प्रवास असतो कथानकात, तसा वंदे मातरम या गीताचा भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात एक प्रवास आहे. त्यामुळे एक नाट्यकथा अशी लिहिता येऊ शकते ज्यात वंदे मातरम हे गीत हाच नायक आहे. दुसरी गोष्ट अशी की वंदे मातरमच्या संदर्भात ज्या घटना घडल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, नाट्यशास्त्राच्या परिभाषेत आपण त्यांना नाट्यछलित म्हणू शकतो, अशा प्रकारच्या त्या घटना आहेत. म्हणजे अत्यंत अनपेक्षित असा काहीतरी एखादा ट्विस्ट येणे, तसे ट्विस्ट मी हेरले त्या सगळ्या इतिहासातले. आणि त्या अनुषंगाने नाट्यशास्त्रात जसे एपिसोड्स केले जातात एखाद्या कथानकाचे, तसे एपिसोड्स तयार केले. आता हे सगळे एपिसोड्स तयार केल्यानंतर वंदे मातरम या गीताचा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीशी असलेला सांधा आणि त्याचा वर्तमानाशी असलेला सांधा हे या कथावस्तूत यावेत असं मला वाटलं. त्या दृष्टीने आपल्या वैदिक साहित्यामध्ये भूमी ही आपली माता आहे आणि मनुष्य हा तिचा पुत्र आहे असे जे वेगवेगळे संदर्भ आहेत ते सगळे संदर्भ शोधले आणि एका प्रास्ताविकासारखे या कथानकाला जोडले. त्यातून एक सूत्रधार हे पात्र तयार झालं, जो सूत्रधार आपल्याला वैदिक काळात नेऊन आधी मुळात बसवतो आणि तिथून तो स्वातंत्र्य समरापर्यंत आणतो त्याच्या निवेदनाच्या माध्यमातून. एक भाण अशा प्रकारचं उपरूपक असतं ज्यात एकच निवेदक एक गोष्ट सांगत जातो, तसा या नाटकामध्ये एक निवेदक एक गोष्ट सांगत जातो आणि ती गोष्ट सांगता सांगता तो काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती थांबतो आणि तिथे असलेल्या पात्रांशी बोलतो. म्हणजे तो कधी अथर्ववेदातल्या ऋषीशी बोलतो, कधी रवींद्रनाथ ठाकूरांशी बोलतो, कधी अरविंद घोष यांच्याशी बोलतो, कधी सुचेता कृपलानींशी बोलतो. अशा पद्धतीने त्यात नाट्य आणलं आणि त्यातून एक अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारची अशी वंदे मातरमशी संबंधित नवीन नाट्यरचना, नवीन नाट्यसंहिता लिहिली. त्याची प्रस्तुती करण्यासाठी म्हणून सुद्धा पुन्हा एकदा आपली नाट्यशास्त्राची जी परंपरा आहे तिचा आधार घेतला. नाट्यशास्त्र असं म्हणतं की गीतम शय्या ही नाट्यस्य, म्हणजे संगीत हा कुठल्याही प्रस्तुतीचा आधार असतो असं नाट्यशास्त्र सांगतं. त्यामुळे जे एपिसोड्स लिहिले होते ते सगळे एपिसोड्स हे संगीताच्या माध्यमातून जोडले. संगीत म्हणजे काय, तर वंदे मातरमचीच वेगवेगळी कडवी वेगवेगळ्या रागांमध्ये बांधली आणि नुपूर गाडगे यांनी ती अतिशय समर्थपणे सादर सुद्धा केली. ते करत असताना पुन्हा एकदा इतिहासाशी प्रामाणिक राहिलो की रवींद्रनाथ ठाकूरांनी जे वंदे मातरम प्रस्तुत केलं होतं ते देश रागात होतं. त्यानंतर नभोवाणीवरून 15 ऑगस्ट 1947 पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी जे वंदे मातरम प्रस्तुत केलं होतं ते काफी रागात होतं. ते राग आम्ही तिथे तिथे ठेवले आणि मग संकेतानुसार शेवट करत असताना जे शेवटचं कडवं आहे ते मुद्दाम भैरवीत ठेवलं. त्यामुळे लोकांना एक नाटक आपण बघितलंय याचा आनंद मिळाला. अशा पद्धतीने त्या नाटकाची रचना करत असताना विचार मी केला होता. आम्हाला मुळात अतिशय कमी वेळ मिळाला होता, पण तो कमी वेळ मिळाल्यामुळे असेल बहुधा, पण आमच्याकडून एक चांगलं काम घडलं.
0: श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले,

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात मी सोनाली आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 26 आषाढ शके 1948 अर्थात 17 जुलै 2026. सुरुवातीला ऐकूया ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो आज माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया पॉली हाऊसमधील काकडी लागवड याविषयी वैष्णवी डोळस यांची मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आज ऐकूयात पॉली हाऊसमधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर वैष्णवी डोळस सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, काकडी हे एक महत्वाचं भाजीपाला पीक असून त्याला वर्षभर चांगली बाजारपेठ उपलब्ध असते. ताजी काकडी सॅलेड तसंच विविध खाद्यपदार्थांमध्ये तिचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, त्यामुळं या पिकाला नेहमीच चांगली मागणी असते. पारंपरिक पद्धतीनं खुल्या शेतात काकडीची लागवड केली जाते, मात्र हवामानातील अनिश्चितता, अतिवृष्टी, गारपीट, जास्त तापमान, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळं उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत पॉलीहाऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी पर्याय ठरला आहे. पॉलीहाऊस म्हणजे प्लॅस्टिक फिल्मनं आच्छादित केलेली संरक्षित शेतीची एक प्रगत पद्धत होय. संरक्षित शेती ही आधुनिक कृषी तंत्रज्ञानातील एक महत्वपूर्ण संकल्पना असून तिच्या माध्यमातून पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं तापमान, आर्द्रता, प्रकाश, फर्टिगेशन तसंच सिंचनाचे प्रभावी नियंत्रण करता येतं. त्यामुळं वर्षभर उच्च गुणवत्तेच्या भाजीपाला पिकांचं उत्पादन घेणं यात शक्य होतं. पॉलीहाऊसमध्ये काकडी हे सर्वाधिक यशस्वीपणे लागवड केलं जाणारं पीक असून कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारं आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक म्हणून ओळखलं जातं. या तंत्रज्ञानामुळं उत्पादनाची गुणवत्ता सुधारते, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि बाजारपेठेत उत्पादनाला चांगला दर मिळतो. तर जाणून घेऊया पॉलीहाऊसमध्ये काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी. ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर वैष्णवी अशोक डोळस मॅडम. डॉक्टर वैष्णवी अशोक डोळस मॅडम या सहाय्यक प्राध्यापिका आहेत उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. आज आपल्या शेतकरी बांधवांना आपण पॉलीहाऊस मधील घेतल्या जाणाऱ्या काकडी

0: या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की काकडी पिकासाठी हवामान आणि जमीन ही कशी असावी?
1: तर सर्वप्रथम काकडी हे उष्ण हवामानातील पीक आहे. काकडीच्या यशस्वी उत्पादनासाठी आपल्याला जे दिवसाचं तापमान लागणार आहे ते शक्यतो 22 ते 28 डिग्री सेल्सिअस असावं आणि रात्रीचं जे तापमान लागणार आहे ते 18 ते 20 डिग्री सेल्सिअस दरम्यान असणे अनुकूल ठरते.
0: बर,
1: नियंत्रित वातावरणामुळे झाडांची वाढ, फुलधारणा आणि फळधारणा चांगली होते. अतिथंडी किंवा अतिउष्ण तापमानाचा पिकाच्या वाढीवरती आणि उत्पादनावरती प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर तापमान कमी असेल तर झाडांची वाढ मंदावते.
0: बर,
1: तर 35 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर तापमान जास्त असेल तर काकडीची फुले गळू शकतात आणि फळांमध्ये कडवटपणा देखील येऊ शकतो.
0: अच्छा,
1: तर जमीन म्हणाल तर जमीन जी आहे ती चांगला निचरा होणारी असावी, भुसभुशीत असावी, जमीन सुपीक असावी आणि त्यामध्ये सेंद्रिय पदार्थांनी ती जमीन समृद्ध असावी.
0: अच्छा,
1: जमीन निवडताना आपण मध्यम ते हलक्या प्रकाराची किंवा लालसर गाळाची जमीन अधिक उपयुक्त मानली जाते. जमिनीचा सामू जो आहे तो 6 ते 7.5 दरम्यान असावा. शक्यतो पाणी साचणारी अतिशारयुक्त किंवा अतिआम्लयुक्त जमीन टाळावी, कारण त्यामुळे मुळांची वाढ खुंटून रोगांचा प्रादुर्भाव जो असतो तो वाढू शकतो. लागवडीपूर्वी सेंद्रिय खते, अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन केल्यास पीक निरोगी राहते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.
0: अच्छा, म्हणजे नियंत्रित वातावरणामध्ये जर का आपण हे पीक घेतलं तर आपल्याला उत्पादनाची गुणवत्ता पण मिळते आणि उत्पादनात वाढ देखील दिसून येते. पॉलीहाऊस मध्ये जेव्हा आपण काकडी घेणार आहोत तर त्यासाठी योग्य वाणाची निवड देखील फार महत्वाची आहे. तर पॉलीहाऊस मध्ये घेतल्या जाणाऱ्या काकडीच्या लागवडीसाठी योग्य वाणाची निवड ही कशी करावी?
1: पॉलीहाऊस वरील प्लास्टिक फिल्म आणि कीटक प्रतिबंधक जाळीमुळे मधमाशा किंवा इतर परागीकरण करणारे जे कीटक असतात ते आतमध्ये प्रवेश करू शकत नाही.
0: बर,
1: परिणामी पार्थेनोकार्पिक नसलेल्या जातींमध्ये योग्य परागीकरण होत नसल्याने फळे जी लागतात काकडीला ते विकृत होतात.
0: बर,
1: किंवा अपेक्षित फळधारणा होत नाही. तर अशा वेळी पॉलीहाऊसमध्ये काकडी लागवडीसाठी प्रामुख्याने पार्थेनोकार्पिक संकरित वाणांची आपण निवड करतो.
0: बर,
1: या जातींमध्ये जी फळधारणा होते ती परागीकरणाशिवाय होते.
0: अच्छा,
1: आणि त्यामुळे त्यांची जी फळं असतात त्यामध्ये बिया नसतात आणि एक समान दर्जाचे आपल्याला फळे मिळतात. तर वाण निवडताना आणखी एक महत्वाचा निर्णय म्हणजे प्रत्येक पेरावरती आपल्याला एक फळ देणारं वाण हवंय की प्रत्येक पेरावरती आपल्याला अनेक फळं देणारं वाण हवंय हेही आपण ठरवायचं आहे प्रथम.
0: बर,
1: तर वाणांची निवड करताना त्यांची उत्पादन क्षमता, रोग व किडीविरुद्ध प्रतिकार शक्ती, फळांचा आकार, रंग, गुणवत्ता तसंच बाजारपेठेत त्यांची काय मागणी आहे या गोष्टींचाही आपण विचार करायला हवा.
0: अच्छा,
1: पॉलीहाऊस लागवडीसाठी जे मार्केटमध्ये वाण सुद्धा आहेत त्यामध्ये मल्टीस्टार, हिल्टन, कियान, इस्माईल, किंग स्टार, कॅप्टन स्टार, सिल्वर क्राऊन, फिएस्टा या संकरित वाणांचीही आपण निवड करू शकतो.
0: अच्छा, या वाणांना आता जरा जास्त मागणी आहे असं आपण या ठिकाणी नमूद करत आहात. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की पॉलीहाऊस मधील बेड तयार करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत?
1: सर्वप्रथम जेव्हा आपण पॉलीहाऊस मध्ये बेड तयार करणार आहोत त्यासाठी जी आपण माती निवड करणार आहोत त्या मातीचे सर्वप्रथम आपण निर्जंतुकीकरण करणे खूप गरजेचे आहे. निर्जंतुकीकरण केल्यामुळे मातीजन्य रोग व कीटकांचा प्रादुर्भाव जो असेल तो कमी होण्यास मदत होते.
0: बर,
1: निर्जंतुकीकरणासाठी आपण सॉइल सॉलरायझेशन करू शकतो किंवा काही केमिकल्स असतात त्याचाही आपण वापर करून निर्जंतुकीकरण करू शकतो. त्यामध्ये फॉर्मॅलिन, मिथाईल ब्रोमाइड या केमिकल्सचा आपण वापर करू शकतो.
0: अच्छा,
1: काकडी लागवडीसाठी आपण पॉलीहाऊसमध्ये गादी वाफे तयार करायचे आहेत.
0: हो,
1: तर या गादी वाफ्यांसाठी जी जमीन असणार आहे तिचा निचरा चांगला होणारी जमीन आपण निवडायची आहे. गादी वाफ्यावरती काकडी लावल्यामुळे मुळांची वाढ जी असते ती जोमदार होते आणि पाणी व अन्नद्रव्यांचे कार्यक्षम व्यवस्थापन आपल्याला करता येते. सामान्यतः जे आपण गादी वाफे बनवणार आहोत त्याची रुंदी जी आहे ती 1 मीटर असावी, त्याची उंची जी आहे ती 20 ते 30 सेंटीमीटर असावी आणि त्याची लांबी जी असेल ती आपल्याकडे उपलब्ध जागेनुसार आपण ठरवू शकतो.
0: बर,
1: हे जे आपण 2 गादी वाफे बनवणार आहोत 2 गादी वाफ्यांमध्ये साधारणतः आपल्याला 50 सेंटीमीटर एवढ्या अंतर ठेवायचं आहे.

0: ज्यामुळे आपल्याला जी मशागतीचे कामं करायचे आहेत ते आपल्याला सुलभ होतील.
1: अच्छा.
0: गादे वाफे तयार करताना जमिनीमध्ये आपल्याला चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत तसेच इतर सेंद्रिय पदार्थ आपण योग्य प्रमाणात मिसळावायचे आहेत. यामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारेल तसेच मुळांच्या वाढीस पोषक वातावरणही निर्माण होईल. त्यानंतर गादी वाफ्यांवरती आपण ठिबक सिंचन प्रणाली बसवावी. ठिबक सिंचनामुळे पिकांना आवश्यक तेवढेच पाणी आणि विद्राव्य खते थेट मुळांजवळ देता येतात. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि अन्नद्रव्यांचाही कार्यक्षम वापर होतो. ठिबक लाईन बसवल्यानंतर बेडवरती आपण सिल्वर ब्लॅक किंवा काळ्या रंगाचा प्लास्टिक मल्चिंगचा पेपर अंथरून घ्यायचा आहे. मल्चिंगमुळे तणांचे नियंत्रण होते आणि जमिनीतील आर्द्रताही टिकून राहते. मातीचे तापमान संतुलित राहते आणि फळांची गुणवत्ताही सुधारते.
1: अच्छा. पॉलीहाऊसमध्ये जेव्हा गादी वाफा तयार करणार आहोत त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. जसं आपण म्हणाला तसं मातीची निवडच फार महत्वाची आहे. त्यानंतर त्या गादी वाफ्याचं अंतर, उंची आणि रुंदी ह्या देखील प्रमाणात असले पाहिजे. आणि मशागतीची कामं आपल्याला करता येईल अशा पद्धतीने हे गादी वाफे आपले तयार केले गेले पाहिजे. ठिबक सिंचन प्रणाली जर का आपण बसवणार असू तर त्यासाठी देखील आपल्याला नियोजनबद्ध असं काम या ठिकाणी करायचं आहे. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की रोपवाटिका व्यवस्थापन आणि पुनर्लागवड या दोन्ही गोष्टी आपल्याला या काकडी लागवडीमध्ये करायच्या आहेत, तर हे कसं केलं पाहिजे?
0: जेव्हा आपल्याला कुठलेही पीक लावायचं असेल त्याच्या लागवडीसाठी आपण प्रथम निरोगी व जोमदार रोपे तयार करणे अत्यंत महत्वाचं असते. तर जेव्हा आपल्याला काकडीची रोपे तयार करायची आहेत त्यासाठी आपण कोकोपीट आणि सेंद्रिय खत वापरून भरलेल्या प्रोट्रेमध्ये बिया लावायचा आहे. बिया लावताना प्रत्येक कप्प्यामध्ये आपण एक बी लावायचे आहे. जेव्हा तापमान 25 ते 28 डिग्री सेल्सिअस एवढं असते तेव्हा साधारणपणे 3 ते 4 दिवसांमध्ये बिया रुजतात. त्यापेक्षा कमी तापमान जर असेल तर उगवण क्षमता जी असते बियांची ती मंदावते आणि रोपे देखील असमान उगवतात. जेव्हा रोपांना 2 ते 3 खरे पानं येतात त्यावेळी ती रोपं पुनर्लागवडीसाठी तयार होतात. साधारणपणे बी लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनंतर रोपे लागवडीसाठी तयार होतात.
1: बर,
0: आता ही तयार झालेली रोपे आपण बनवलेल्या गादी वाफ्यांवरती आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तर लावताना आपण दोन रोपांमधील अंतर 50 ते 60 सेंटीमीटर एवढे ठेवायचे आहे.
1: बर,
0: त्यामुळे झाडांना पुरेशी हवा आणि प्रकाश मिळतो.
1: अच्छा.
0: किंवा आपण गादी वाफ्यावरती 2 ओळींची नागमोडी पद्धत देखील वापरू शकतो. प्रत्येक वाफ्यावरती आपण 2 ओळींमध्ये 1 रोप 1 आड 1 असे लावून घेतो. या पद्धतीमध्ये रोपांमध्ये आपण 40 ते 50 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवतो. या पद्धतीने जर आपण रोपे लावले तर प्रति एकर सुमारे 10,800 रोपे बसतात.
1: बर,
0: पुनर्लागवड करताना रोपांना धक्का बसू नये म्हणून आपण शक्यतो संध्याकाळी किंवा ढगाळ दिवशी त्यांची पुनर्लागवड करतो.
1: अच्छा.
0: लागवड केल्यानंतर लगेचच पाणी द्यायचं आहे. अशा दर्जेदार रोपांच्या लागवडीमुळे पिकाची सुरुवातीची वाढ जी आहे ती चांगली होईल आणि अधिक उत्पादन मिळण्यास आपल्याला मदत होईल.
1: बर, म्हणजे रोपवाटिका व्यवस्थापन सुरुवातीला करायचं आहे आणि जेव्हा या रोपांना 2 ते 3 खरी पाणी येतील त्यावेळी त्याची पुनर्लागवड करणार आहोत. आणि ही पुनर्लागवड करताना देखील आपण काळजी घेणार आहोत, त्याचं अंतर 50 ते 60 सेंटीमीटर असलं पाहिजे, 2 ओळींमध्ये अंतर असलं पाहिजे. नागमोडी पद्धतीचा वापर करणार असू तर 1 आड 1 सरीचा वापर करणार आहोत आणि रोपांमध्ये 40 ते 50 सेंटीमीटर अंतर ठेवून प्रति एकर सुमारे 10,800 रोपं आपल्याला यासाठी आवश्यक आहेत. मॅडम, जेव्हा आपण पॉलीहाऊसमध्ये काकडीची लागवड करणार आहोत त्यावेळेला त्याचं पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन या दोन्ही गोष्टींचं महत्व फार वेगळं येतं, तर हे कशा पद्धतीने याचं नियोजन करावं पाणी आणि खताचं व्यवस्थापनाचं?
0: सर्वात प्रथम तर आपण पुनर्लागवड केल्यानंतर जे सुरुवातीचे काही दिवस असतील तेव्हा आपण हलके पाणी द्यावे. पिकाच्या वाढीच्या, फुलोरा किंवा फळधारणेच्या अवस्थेमध्ये पाण्याची गरज ही वाढत असते. त्यामुळे हवामान, जमिनीतील ओलावा आणि पिकाची अवस्था लक्षात घेऊन आपण पाण्याचे नियोजन करावे. खरीप हंगामामध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे अतिरिक्त सिंचन टाळावे, तर उन्हाळ्यात आवश्यकतेनुसार दररोज सिंचन द्यावे. सामान्यतः काकडी या पिकाला दररोज सुमारे 1 लिटर एवढे पाणी लागते. लागवडीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत आणि कंपोस्ट मिसळावे. खत व्यवस्थापनासाठी पाण्यात विरघळणारी खते ठिबकद्वारे म्हणजेच फर्टिगेशन मेथड

0: तडणे द्यावेत. पिकाच्या संपूर्ण कालावधीमध्ये त्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचा संतुलित पुरवठा करणे आवश्यक असते. सुरुवातीच्या वाढीच्या काळात नायट्रोजनयुक्त खते, फुलोरेच्या काळात फॉस्फरस आणि फळधारणेच्या काळात पोटॅश खते अधिक प्रमाणात द्यावीत. याशिवाय कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट तसेच झिंक, बोरॉन यासारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये वेळोवेळी ठिबक किंवा फवारणीद्वारे द्यावीत. कॅल्शियम आणि बोरॉन यांचा योग्य वापर केल्यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते आणि फळांची जी विकृती असते ती कमी होते.
1: अच्छा, म्हणजे पाणी आणि खत व्यवस्थापनामध्ये काटेकोर पद्धतीने जर का आपण नियोजन केलं तर आपल्याला फळधारणा व्यवस्थित करता येते आणि त्यातनं उत्पादन देखील चांगलं घेता येतं. काकडीचा वेल जो आहे हा पॉलीहाऊस मध्ये कसा वाढतो, त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आणि वेलातनं मिळणारं जे उत्पादन आहे ते आपण कसं व्यवस्थित करू शकू याविषयी आपण काय सांगाल?
0: काकडी या पिकाची वाढ अतिशय झपाट्याने होत असल्यामुळे एकदा ती रोपे चांगली रुजल्यानंतर त्याची वाढ दररोज अनेक सेंटीमीटर पर्यंत होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळी वेलींचे ट्रेनिंग किंवा छाटणी म्हणजे प्रूनिंग करणे अत्यंत आवश्यक असते. ही कामे वेळेवर न केल्यास पिकामध्ये दाट पर्णछत्र तयार होते. परिणामी पिकामध्ये हवेचा योग्य संचार होत नाही, सूर्यप्रकाश झाडाच्या सर्व भागांपर्यंत पोहोचत नाही आणि फळांची वाढ तसेच गुणवत्ता असमान राहते.
1: अच्छा,
0: याशिवाय जास्त आर्द्रता त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
1: अच्छा, आपण जे म्हणालात आता की वेळोवेळी आपल्याला काकडीच्या वेलांचे ट्रेनिंग आणि छाटणी करणं फार आवश्यक आहे, तर हे कसं केलं जातं?
0: तर लागवडीनंतर प्रत्येक रोपाला GI वायर किंवा नायलॉनच्या दोरीच्या साह्याने आधार दिला जातो आणि हे जे वेल असतात ते वर चढवले जातात.
1: बर,
0: साधारणपणे लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी काकडीची जी वेल आहे ती हलक्या हाताने दोरीभोवती गुंडाळली जाते. वेल जशी जशी वाढत जाते तशी तशी ती नियमितपणे दोरीला गुंडाळत राहावी. यामुळे झाडाची वाढ सरळ आणि सुदृढ होते.
1: बर,
0: तसेच प्रकाशाचा योग्य वापर होतो आणि फळांची तोडणी तसेच इतर व्यवस्थापनाची कामे सुलभ होतात.
1: अच्छा,
0: रोपाच्या खालच्या भागातील जी साधारणपणे 2 ते 3 पेरापर्यंत येणारी सर्व बाजूच्या फांद्या किंवा फुले असतील किंवा लहान फळे असतील ते आपण काढून टाकायचे आहेत.
1: अच्छा,
0: त्यामुळे झाडाची ऊर्जा मुख्य खोडाच्या वाढीसाठी वापरली जाते आणि मुख्य खोड जे आहे ते अधिक मजबूत बनते, निरोगी आणि जोमदार होते. त्यानंतर वाढीच्या अवस्थेत शाखीय वाढ किंवा फळधारणा यांच्यात योग्य संतुलन राखण्यासाठी बाजूच्या फांद्यांचे नियमित व्यवस्थापन करावे. तसेच गरजेनुसार त्यांची छाटणी देखील करावी. यामुळे पिकामध्ये हवेचा योग्य संचार राहतो, त्यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि दर्जेदार उत्पादन मिळते.
1: बर,
0: काकडीचे जे वेल आहेत त्याच्या जे खालची जुनी किंवा पिवळी पानं असतील किंवा रोगग्रस्त पाने असतील ती आपण नियमितपणे काढून टाकावीत.
1: बर मॅडम, पॉलीहाऊस मध्ये काकडी पिकात कोणकोणत्या प्रमुख किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचं नियंत्रण आपण कसं मिळवू शकतो याविषयी आपण काय सांगाल?
0: पॉलीहाऊस मध्ये आपण किडीचे नियंत्रण करण्यासाठी कीटक प्रतिबंधक जाळीचा वापर करतो. या जाळीचा वापर केल्यामुळे पॉलीहाऊस मध्ये कीटकांचा जो प्रवेश असतो तो कमी होतो. त्यामुळे मोकळ्या शेतापेक्षा किडींचा जो प्रादुर्भाव असतो पॉलीहाऊस मध्ये तो कमी दिसून येतो. तर काकडी या पिकात मुख्यतः मावा, पांढरी माशी, थ्रिप्स आणि लाल कोळी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव आढळतो. या किडी पानांतील रस शोषून घेतात, त्यामुळे पाने पिवळी पडतात किंवा वाकडी होतात आणि झाडांची वाढ तिथेच खुंटते.
1: बर,
0: तसेच काही किडी विषाणूजन्य रोगांचाही प्रसार करतात. या किडींच्या नियंत्रणासाठी पॉलीहाऊस मध्ये प्रति 1000 चौरस मीटर² या क्षेत्रामध्ये आपण 20 ते 25 पिवळे आणि निळे चिकट सापळे लावावेत. योग्य कीटकनाशकांची योग्य त्या वेळी फवारणी करावी. रोगांमध्ये पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, मूळकूज, कॉलर रॉट आणि विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव विशेषतः जास्त आर्द्रता आणि अपुऱ्या वायुप्रवाहामुळे आढळतो. भुरी रोगात पानांवरती पांढऱ्या चूर्णासारखा थर दिसून येतो, तर डाउनी मिल्ड्यू या रोगामध्ये पानांवरती पिवळसर ठिपके व खालच्या बाजूस करड्या रंगाची बुरशी दिसून येते. तसेच मूळकूज या रोगामध्ये झाडे अचानक कोमेजून मरू शकतात.
1: अच्छा,
0: या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी आपण बुरशीनाशकांचा वापर करावा. तसेच या

0: रोगांचे नियंत्रण करण्यासाठी पॉलीहाऊसमध्ये योग्य वायू प्रवाह राखावा. आर्द्रता आपण 70 ते 80% जास्त होऊ देऊ नये आणि अतिरिक्त सिंचन टाळावे.
1: अच्छा.
0: रोगग्रस्त पाने, फांद्या किंवा झाडे त्वरित काढून नष्ट करावेत. पिकामध्ये योग्य अंतर राखणे, वेल व्यवस्थापन करणे आणि संतुलित खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास शिफारशीनुसार योग्य बुरशीनाशकांची फवारणी करावी.
1: अच्छा, म्हणजे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आधी आपण थोडी काळजी घ्यावी, आणि जर का हा प्रादुर्भाव दिसून आला तर वेगवेगळे जे आता आपण फवारणी सांगितले त्या फवारणीचा उपयोग करता येईल. आणि मुख्य म्हणजे पॉलीहाऊस मध्ये नियंत्रणाचे उपाय करावेत जेणेकरून कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की पॉलीहाऊस मधील काकडी पिकाची काढणी कधी सुरू होते आणि उत्पादन आपल्याला किती मिळतं?
0: काकडी या पिकाची पहिली काढणी साधारणपणे लागवडीनंतर 35 ते 45 दिवसांनी सुरू होते. फळे बाजारपेठेच्या मागणीनुसार 18 ते 22 सेंटीमीटर लांबीची आणि आकर्षक हिरव्या रंगाची असताना काढणी करावी.
1: अच्छा.
0: फळे जास्त दिवस झाडावर ठेवू नयेत, कारण त्यामुळे नवीन फळधारणेवरती परिणाम होऊ शकतो. दररोज किंवा जास्तीत जास्त दर 2 ते 3 दिवसांनी नियमित काढणी करणे आवश्यक असते. नियमित काढणीमुळे नवीन फळांची वाढ आणि फळधारणा चांगली होते, तसेच फळांची गुणवत्ता देखील टिकून राहते. काढणी करताना आपण सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणातच करावी.
1: अच्छा.
0: योग्य वाणाची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन आणि कीड तसेच रोग नियंत्रण यांचा अवलंब केल्यास एका झाडापासून साधारणतः आपल्याला 8 ते 10 किलो एवढे उत्पादन मिळू शकते. यानुसार साधारणपणे आपल्याला एका एकर क्षेत्रामधून 40 टनांपर्यंत दर्जेदार असे काकडीचे उत्पादन मिळू शकते. त्यामुळे पॉलीहाऊस मधील काकडी लागवड ही कमी कालावधीत अधिक उत्पादन आणि चांगला आर्थिक परतावा देणारे फायदेशीर पीक मानले जाते.
1: अच्छा, छान. म्हणजे पॉलीहाऊस मध्ये जर का आपण पीक घेतलं काकडीचं तर आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. शेवटचा प्रश्न असा आहे मॅडम की काकडीची काढणी नंतरची हाताळणी कशी करावी आणि त्यासाठी काही विशेष काळजी आपण घेतली पाहिजे का?
0: काकडीची काढणी झाल्यानंतर त्याची आकार व गुणवत्तेनुसार प्रतवारी करावी.
1: बर.
0: नंतर फळांची वाहतूक व साठवण करण्यासाठी हवेशीर प्लास्टिक क्रेट्सचा वापर करावा. गोणीच्या पिशव्यांचा वापर शक्यतो टाळावा, त्यामुळे फळांना इजा होऊन गुणवत्ता कमी होते. सामान्य तापमानात काकडी 3 ते 5 दिवस चांगली टिकते, तर 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या कोल्ड स्टोरेजला जर आपण काकडीची साठवण करणार असाल तर ते 10 ते 14 दिवस साठवता येते.
1: अच्छा. आणि जेव्हा आपल्याला मागणी जास्त असेल बाजारात त्यावेळेला आपण आपलं हे उत्पादन विक्रीसाठी नेऊ शकतो. वा, खरंच छान. पॉलीहाऊस मध्ये काकडी लागवडीचं तंत्रज्ञानामध्ये आपण कोणकोणती काळजी घ्यावी, कशा वाणांची निवड करावी, संतुलित खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन कसं करावं, त्यानंतर वेलीचं व्यवस्थापन कसं करावं, त्यामध्ये येणाऱ्या कीड रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय उपाययोजना कराव्यात, याविषयीची अतिशय चांगली माहिती आपण दिलीत. डॉक्टर वैष्णवी अशोक डोळस मॅडम, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. पॉलीहाऊस मधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिली. या माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण आलात यासाठी आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आत्ताच आपण पॉलीहाऊसमधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर वैष्णवी डोळस, सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: माझा आवार माझा शिवार या
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर

शेतकरी बांधवांसाठी माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: ए चल राहू दे मी निघतो आता.
1: अहो थांबा ना जरा, ही बघा ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
0: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
1: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
0: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
1: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकं टोक उडवायचं.
0: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा तो कुठे टाकतेस तू?
1: कुठे म्हणजे काय? केरात.
0: तुला माहिती आहे ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
1: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
0: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
1: बरोबर.
0: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंगसाठी आपल्याला पुन्हा देता येईल.
1: अगदी खरंच. हा मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
0: येस, ये होईना बात.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

आणि मुंबई. प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण. पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार. जपानची ट्रेन 2030 मध्ये दाखल होणार. नीती आयोगा

0: ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण. पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार. जपानची ट्रेन 2030 दाखल होणार. नीती आयोगाच्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात गुजरात पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. बीएलओंना 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी देता येणार. आणि UKमध्ये सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतेपदी अँडी बर्हाम यांची निवड. कीर स्टार्मर यांच्यानंतर प्रधानमंत्रीपदाची नियुक्तीचा मार्ग खुला. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला, त्यावेळी ते बोलत होते.
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को, भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ.
0: शक्तिशाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करूनच भारतात केली गेली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेच्या वैशिष्ट्यांबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
2: जिंद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं, एकदम साफ स्वच्छ और सिर्फ निकलता है पानी की बूंदे. मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूँ.
0: ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंद नंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या 75 आधुनिक रेल्वे स्थानकांचं आज दूरदृश्य प्रणालीतून लोकार्पण केलं. यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा या 2 स्थानकांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी भारतात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद बुलेट मार्गावर सुरत ते बिलीमोरा दरम्यान वाहतूक सुरू होणार आहे. त्यात वापरली जाणारी ट्रेन भारतीय बनावटीची असेल. जपानकडून 2030 E10 प्रकारातली पहिली बुलेट ट्रेन पुरवली जाईल. या ट्रेनबद्दल संशोधन सध्या सुरू आहे असं जयस्वाल म्हणाले. नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात मोठ्या राज्यांच्या श्रेणीत गुजरातनं पहिला आणि महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर तामिळनाडू, ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो. पायाभूत सुविधा, वित्तीय परिस्थिती, बंदरांवर लागणारा कमी वेळ यामुळे गुजरातनं आघाडी घेतली आहे. संसाधनं आणि नवीन तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता या मानकांवर गुजरातला सुधारणा करण्याची संधी असल्याचं या अहवालात नमूद आहे. चांगली आर्थिक परिस्थिती, व्यवसायासाठी पोषक वातावरण, राज्याच्या ढोबळ उत्पन्नाच्या तुलनेत कमी असलेलं कर्ज, निधीच्या मोठ्या प्रमाणात असलेला ओघ या महाराष्ट्राच्या दृष्टीनं जमेच्या बाजू आहेत. महाराष्ट्रात नियामकी सुधारणा करण्याची गरज आहे असं सांगून नीती आयोगानं वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांच्या श्रेणीत उत्तराखंड, आसाम आणि हिमाचल प्रदेश ही 3 राज्य आघाडीवर आहेत. केंद्रशासित प्रदेश आणि शहरांच्या श्रेणीत गोवा, दिल्ली, चंदीगड आघाडीवर आहेत.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, राजीव रंजन सिंह, के राम मोहन नायडू आणि किरेन रिजिजू उपस्थित होते. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रीय स्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज सकाळी शाळेच्या वाहनाला रेल्वेगाडीनं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 विद्यार्थ्यांसह 4 जणांचा मृत्यू झाला. अजिमगंज कटवा विभागात येणाऱ्या कर्ण सुवर्णा आणि गोविंदपूर स्थानकादरम्यान असलेले रेल्वेचे उघडे फाटक ओलांडून जाताना ही दुर्घटना घडली. या वाहनात 10 विद्यार्थी होते. या अपघातात 4 विद्यार्थी आणि वाहनचालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. या अपघाताबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. या दुर्घटनेनंतर गेटमनला अटक करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. पूर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी प्रधान मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. युनायटेड किंगडमच्या सत्ताधारी मजूर पक्षाचे नेते म्हणून आज अँडी बर्नहॅम यांची निवड झाली आहे. सध्याचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राजे चार्ल्स पुढच्या आठवड्यात बर्नहॅम यांना प्रधानमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यास निमंत्रित करतील. ते UKचे गेल्या दशकभरातले 7वे प्रधानमंत्री असतील. अमेरिकेने आज सकाळपासून इराणच्या बंदरांवर, पुलांवर आणि विद्युत सुविधांवर मोठे हल्ले केले. इराणनेही आखातातल्या अमेरिकेच्या मित्रदेशांवर हवाई हल्ले केले. यात युद्धविरामासाठी मध्यस्थ असलेल्या कतारचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये कुवेतमधल्या जलशुद्धीकरण आणि वीज उत्पादन प्रकल्पाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. इराण विरुद्ध अमेरिका जिंकत असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांवर बोलताना केला. अमेरिकेच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल आणि होर्मुझची सामुद्रधुनी खोली होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये येत्या 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या 20 जणींच्या संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. मिडफिल्डर सलीमा टेटे हिला कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर गोलरक्षणाची जबाबदारी सविता बिचुदेवी खारीबाम या दोघींकडे आहे. जपानमध्ये टोकियो इथे सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉक ओव्हर मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण. पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार. जपानची ट्रेन 2023 मध्ये दाखल होणार. नीती आयोगाच्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात गुजरात पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. BLOंना 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी देता येणार. आणि UKमध्ये सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतेपदी अँडी बर्हॅम यांची निवड. कीर स्टार्मर यांच्यानंतर प्रधानमंत्रीपदी नियुक्तीचा मार्ग खुला.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई

0: केंद्रावरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. 262.47 अर्थात 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. ही आहे आजची आमची दुसरी प्रसारण सभा आणि मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी कश्मीरा सावंत. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया पॉप म्युझिक.

जोजो यांनी गायलेलं हे गीत होतं राजेश जोहरी यांचं. या गीताला संगीत होतं तबून यांचं. पॉप म्युझिक या कार्यक्रमात आता सामी मारूफ यांनी संगीतबद्ध केलेली फैज अनवर यांची गीतरचना ऐकूया बाबुल सुप्रियो यांच्या आवाजात.

श्रोते हो, कार्यक्रमात पुढे जाण्याआधी एक निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरता म्हणजेच इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र असा विषय आहे आणि खुल्या गटासाठी युद्धाचे हवामानावर परिणाम हा विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. या स्पर्धेसाठी 1500 ते 2000 इतकी शब्दमर्यादा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्पर्धकांनी आपले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415-612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संकेतस्थळ आहे www.mavipa.org. ही स्पर्धा विनाशुल्क असून या स्पर्धेसाठी आलेल्या निबंधांचं विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केलं जात असून विभागीय स्तरावरच्या विजेत्यांना सुद्धा पारितोषिकं दिली जातात. निवेदन संपलं. श्रोते हो, पॉप म्युझिक हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

डीजे यांनी गायलेलं हे गीत ललित यांनी संगीतबद्ध केलं. गीतरचना होती साधू आणि डी जे नारायण यांची. कार्यक्रमात यानंतर किशोर कुमार सिंग यांची गीतरचना, संगीत आहे समवीत यांचं, तर गायक कलाकार आहेत मुरली कृष्ण आणि अलका याज्ञिक.

0: सोनू निगम यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती नुसरत बद्र यांची. श्रोते हो, या गीताबरोबरच पॉप म्युझिक हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. यानंतर रात्री 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम आणि रात्री 9:30 करंट अफेअर्स हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आणि से समाचार संध्या के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात.
1: मध्यम लहरी 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्झवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रजनीगंधा.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात करूया दाग या चित्रपटातल्या साहिर लुधियानवी यांच्या गीताने।

साहिर लुधियानवी यांचं हे गीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलं. या गीताचे गायक कलाकार होते लता मंगेशकर आणि किशोर कुमार. कार्यक्रमात आता लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आणखी एक गीत, चित्रपट तेरे मेरे सपने.

0: तेरे मेरे सपने या चित्रपटासाठी एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती नीरज यांची.
1: श्रोतेहो, शनिवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर अक्षता सप्रे यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
2: पावसाळ्यामध्ये बाहेर निसर्गामध्ये सगळीकडे ओलावा असतो, थंडपणा असतो, म्हणजे गारठा असतो आणि आपल्या शरीराची तशीच अवस्था असते आणि त्यामुळंच या ओलाव्यामुळे थंडाव्यामुळे होणारे आजार जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये वारंवार या दिवसामध्ये होत असतात.
1: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य कार्यक्रम शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: रजनीगंधा या कार्यक्रमात आता एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आणखी एक गीत.

ब्लॅकमेल या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. या गीताचे गीतकार होते राजेंद्र कृष्ण, तर संगीतकार होते कल्याणजी आनंदजी.

आनंद बक्षी यांचं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं जवानी दिवानी या चित्रपटातलं. या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं. रजनीगंधा या कार्यक्रमात शेवटी आर डी बर्मन यांचं संगीत असलेलं आणखी एक गीत. चित्रपट आ गले लग जा. गीतरचना आहे साहिर लुधियानवी यांची, तर गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि किशोर कुमार.

आ गले लग जा या चित्रपटातल्या या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आपली पुन्हा भेट पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। रात्रीचे 10:30 वाजले आहेत। वेळ झाली आहे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची। ऐकूया पंडित मनोहर चिमोटे यांनी हार्मोनियमवर सादर केलेला राग मधुकंस।

पंडित मनोहर चिमोटे यांनी हार्मोनियमवर सादर केलेला राग मधुकंस आत्ताच आपण ऐकला. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित मनोहर चिमोटे यांनी हार्मोनियमवर सादर केलेली पिलू रागातली ठुमरी.

पंडित मनोहर चिमोटे यांनी हार्मोनियमवर सादर केलेली पिलू रागातली ठुमरी आत्ता आपण ऐकली. यानंतर त्यांनी सादर केलेली भैरवी रागातली ठुमरी ऐकूया.